0: वंदे मातरम।
1: वंदे मातरम सुजलां सुफलां मलयजशीतलां शस्यशां।

मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. श्रोतेहो, याबरोबरच आम्ही आता प्रसारभारतीच्या वेव्स ओ टी टी या प्लॅटफॉर्मवर सुद्धा उपलब्ध आहोत. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 1 श्रावण शके 1948 अर्थात 23 जुलै 2026, सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेला आता सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं. सुप्रभात श्रोते हो.

नमस्कार सांगली श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6 वाजतायत. देश विदेशातील चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी ऐकूया हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

श्रोतेहो अश्विनी भिडे यांच्या स्वरामध्ये मधुर अष्टकम आपण ऐकलत. गिरवाण वाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:10 होत आहेत. या प्रसारण सभेत मी तुमच्याबरोबर आहे दीपा तेलंग. प्रसारित करीत आहोत प्रातकालीन भक्तिसंगीताचा कार्यक्रम प्रभातवंदन.

श्रोतेहो वाणी जयराम यांनी गायलेली भूपाळी आपण ऐकलीत. आपण ऐकताय प्रभात वंदन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

श्रुती हो अजित कडकडे यांच्या स्वरामध्ये. प्रवीण दवणे यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत होतं नंदू होनप यांचं. प्रभात वंदन या कार्यक्रमात यानंतर ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या स्वरामध्ये संत एकनाथ महाराज यांचा अभंग. संगीतबद्ध केलाय श्रीधर फडके यांनी.

श्रोतेहो अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात संत एकनाथ महाराज यांची भक्तिरचना आपण ऐकली. संगीत होतं श्रीधर फडके यांचं.

श्रोतेहो रघुनंदन पणशीकर यांच्या स्वरामध्ये संत नामदेव महाराज यांचा अभंग आपण ऐकलात. संगीत होतं नीरज करंदीकर यांचं. आपण ऐकताय प्रभात वंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत अलका याज्ञिक यांनी गायलेली हिंदी भक्तिरचना.

समूह स्वरात देशभक्तीपर गीत आपण ऐकलं. साने गुरुजी यांच्या या रचनेला संगीत होतं बाळ चौरे यांचं. श्रोतेहो, या गीताबरोबरच प्रभात वंदन हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: त्या पावसाचा हा वर्षा ऋतू, धरती कशी यौवनांकित लावण्यमयी।
1: आला ऋतू आला ऋतू आला कधी रिमझिम।
0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।
2: श्रोते हो, हवामानाच्या अंदाजानुसार आज दिनांक 23 जुलै रोजी सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सकाळचे 6:40 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत कृषी वार्ता हा कार्यक्रम। आज या कार्यक्रमात ऐकूया जमिनीचा सामू या विषयीची संकलित माहिती, जिचं वाचन केलंय महेश इनामदार यांनी।
3: मंडळी, जमिनीचा सामू म्हणजे काय? तर जमिनीचा आम्ल विम्ल निर्देशांक। शेत जमिनीचा सामू अगर आम्ल विम्ल निर्देशांक दर्शवणाऱ्या अंकांवरून ती जमीन आम्ल आहे की अल्कली आहे किंवा त्या जमिनीत क्षारांचं प्रमाण किती आहे हे आपल्याला आजमवता येतं आणि त्याचं प्रमाण समजतं। आम्ल विम्ल निर्देशांक अगर सामू हा 0 ते 14 या पल्ल्यापर्यंत मोजला जातो आणि आम्ल विम्ल निर्देशांकाची म्हणजेच सामूची उदासीन प्रतिक्रिया pH 7 या मध्यबिंदूवर तटस्थ असतो। म्हणजे ज्या जमिनीचा सामू 7 असतो ती जमीन पीक उत्पादनासाठी अगदी योग्य आहे, सुपीक आहे असं समजलं जातं। जमिनीचा सामू आणि अन्नद्रव्यांची उपलब्धता यांचा फार जवळचा परस्पर असा संबंध आहे, त्यामुळं माती परीक्षण अहवालात या सामूची नोंद घेतली जाते। जर जमिनीचा सामू 6.5 ते 7 दरम्यान असेल तर ती जमीन उदासीन प्रतिक्रिया दर्शवणारी असल्यास या जमिनी पिकांना पोषक अन्नद्रव्य पुरवणारे असतात, त्यामुळं पिकांची वाढ जोमदार होते, उत्पादन भरपूर मिळतं। म्हणजेच 6.5 ते 7 दरम्यान सामू हा पीक उत्पादनाशी संबंधित चांगला असतो। यापेक्षा कमी असल्यास त्या जमिनी आम्ल आणि यापेक्षा जास्त असल्यास त्या जमिनी विम्लतेकडे झुकलेल्या असतात। 6 पेक्षा जास्त सामू कमी कमी होत जाईल तस तसं आम्लतेचं प्रमाण वाढत जातं। अगदी तसंच 7 पेक्षा सामू जास्त वाढत जाईल तस तसं विम्लतेचं प्रमाण वाढत जातं आणि मग अशा जमिनी या समस्यायुक्त बनतात। जास्त आम्लतायुक्त म्हणजेच 4.5 ते 5 दरम्यान सामू असणाऱ्या जमिनीमध्ये मुक्त कॅल्शियमची कमतरता भासते, तर सामू 8.5 ते 9 दरम्यान असलेल्या जमिनीत मुक्त सोडियमचं प्रमाण वाढून जमिनीत चोपण बनतात। अशा चोपणाच्या जमिनी नक्कीच समस्यायुक्त असतात। अशा जमिनीत पिकांची वाढ ही समाधानकारक होत नाही, त्या अत्यंत कडक बनतात, मशागतीला अडथळे निर्माण होतात,

निचरा होत नाही. शक्यतो भारी चिकन पोताच्या कमी निचऱ्याच्या जमिनीचा सामू हा 8.5 ते 9.5 दरम्यान वाढलेला असतो. पिकांना लागणाऱ्या वेगवेगळ्या मूलद्रव्यांचा पुरवठा पातळी वाढवण्यासाठी जमिनीच्या विविध गुणधर्मातील जमिनीचा सामू हा गुणधर्म उदासीन ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणून सोडियमचं प्रमाण कमी करण्यासाठी जिप्समसारख्या भूसुधारकाचा वापर आपल्याला करायला हवा. जमिनीत पृष्ठभागावरच्या आणि भूमिगत निचरा होणाऱ्या प्रणालीचा वापर करणं हे देखील महत्त्वाचं आहे. सामू वाढलेल्या जमिनीत जास्तीत जास्त सेंद्रिय पदार्थांचा वापर केल्यास जमीन सच्छिद्र होऊन जीवांची संख्या वाढून हवा खेळती राहून सामू उदासीन होण्यास मदत होते. जमिनीचा सामू अस्थिर असल्यास दरवर्षी खोलवर नांगरट करावी. पावसाच्या अगोदर चांगली पूर्व मशागत करून ती जमीन भुसभुशीत करण्याचा प्रयत्न करावा. इतर पिकं न घेता ताग धेंच्या यासारखी हिरवळीची पिकं घेऊन फुलावर आल्यानंतर ती जमिनीत गाडावीत. उताराला समांतर अशा पाण्याचा निचरा करावा. एकंदरीत आपल्या जमिनी पीक उत्पादन वाढीसाठी योग्य बनवण्यासाठी जमिनीचा सामू

0: कॉन्क्रीट करावी. पावसाच्या अगोदर चांगली पूर्व मशागत करून ती जमीन भुसभुशीत करण्याचा प्रयत्न करावा. इतर पिकं न घेता ताग, धनच्या यासारखी हिरवळीची पिकं घेऊन फुलावर आल्यानंतर ती जमिनीत गाडावीत. उताराला समांतर अशा पाण्याचा निचरा करावा. एकंदरीत आपल्या जमिनी पीक उत्पादन वाढीसाठी योग्य बनवण्यासाठी जमिनीचा सामू 7 दरम्यान ठेवणं हे आपल्या हातात असल्यानं शेतकऱ्यांनी या सामूकडे लक्ष देणं विशेष गरजेचं आहे.
1: जमिनीचा सामू याविषयीची संकलित माहिती आपण ऐकली, जिचं वाचन केलं होतं महेश इनामदार यांनी. कृषी वार्ता हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आता एक संदेश आहे. अलमट्टी धरणाकडून मिळालेला इशारा संदेश. धरणाच्या वरच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होणारा पाऊस आणि वरच्या बाजूनं होणारा विसर्ग विचारात घेता अलमट्टी धरणातील पाणी पातळी ही वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं नदीपात्रात केला जाणारा विसर्ग हा 22 जुलै 2026 रोजी दुपारी 2 सध्याच्या 25,000 क्युसेक्सवरून टप्प्याटप्प्यानं वाढून 42,500 क्युसेक्स करण्यात आला आहे. तरी अलमट्टी धरणाच्या खालील भागातील नागरिकांनी आणि संबंधितांनी सतर्कतेविषयी काळजी घ्यावी. संदेश संपला. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेल्या माहितीचा तिसरा भाग.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण मेनोपॉज नंतर शरीरात कोणते बदल होतात आणि त्यासाठी कोणती काळजी घ्यावी हे बघणार आहोत. सर्वप्रथम बोलूया हाडांच्या आरोग्याबद्दल. आपल्या शरीरात हाडे सतत तयार होत असतात आणि जुनी हाडं झिजत असतात. इस्ट्रोजन हे हार्मोन हाडांचं संरक्षण करतं. मेनोपॉज नंतर इस्ट्रोजनची कमतरता झाल्यामुळे हाडांची झीज वाढते, हाडे ठिसूळ होऊ शकतात आणि ह्यालाच आपण ऑस्टिओपोरोसिस असं म्हणतो. काही महिलांना याची कल्पनाही नसते, पण एक दिवस जेव्हा एखादं हाड मोडतं किंवा मणक्याचं हाड मोडतं तेव्हा तो आजार लक्षात येतो. म्हणूनच वयाच्या या टप्प्यात कॅल्शियम व्हिटॅमिन डीचं महत्त्व खूप आहे. दूध, दही, ताक, पनीर, नाचणी, तीळ, सोयाबीन, हरभरा, हिरव्या पालेभाज्या यांचा नियमित आहारात समावेश असावा. सकाळच्या कोवळ्या उन्हात 15 ते 20 मिनिटं चालल्यास शरीराला नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी मिळण्यास मदत होते. आता दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे हृदयाचं आरोग्य. अनेक महिलांना वाटतं की हृदयविकार फक्त पुरुषांनाच होतात, पण मेनोपॉज नंतर महिलांमध्येही हृदयविकाराचा धोका तितकाच वाढतो कारण इस्ट्रोजनचे संरक्षण कमी होते. म्हणून रक्तदाब, ब्लड शुगर म्हणजे रक्तातील साखर, कोलेस्टेरॉल ह्यांची नियमित तपासणी करणे महत्त्वाचे आहे. आता पुढचा महत्त्वाचा विषय म्हणजे वजन. मेनोपॉज नंतर बऱ्याच महिलांना वाटतं की त्या पूर्वीसारख्याच खात असतात, पण वजन मात्र वाढतंय. याचं कारण फक्त आहार नव्हे, वय वाढल्यामुळे शरीराचा मेटाबॉलिझम कमी होतो आणि त्यामुळे वजन वाढण्यास जास्त, म्हणजे जेवढा आपण खातो तेवढंच राहतं, पण चयापचय कमी झाल्यामुळे वजन मात्र वाढतं. म्हणूनच नियमित चालणं, जिना चढणं, हलका व्यायाम करणं, योगासने करणं, स्नायू मजबूत करणं यासारखे व्यायामांचा समावेश करणे खूप महत्त्वाचं आहे. याच्याशिवाय महत्त्वाचा विषय म्हणजे मानसिक आरोग्य. काही महिलांना सतत उदास वाटतं, आत्मविश्वास कमी होतो, स्वतःला कोणी समजत घेत नाही अशी भावना निर्माण होते. ही भावना कमजोरी नाही आहे. अशा परिस्थितीत काय करावं बरं? कुटुंबियांशी मोकळेपणानं बोला, आपल्या मैत्रिणींशी संवाद साधा. जे आपल्याला आवडतं, वाचन, संगीत, प्राणायाम, ध्यान, बागकाम किंवा एखादा

0: आवडता छंद जोपासा आणि गरज पडल्यास नक्कीच मानसोपचार तज्ज्ञांचा किंवा स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला अजिबात संकोचू नका. आता आपण एका संवेदनशील विषयावर बोलूयात, ज्याबद्दल अनेक महिला बोलण्यास कचरतात, ते म्हणजेच लैंगिक आरोग्य. मेनोपॉजनंतर इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे योनी मार्गामध्ये म्हणजे वजायनामध्ये कोरडेपणा येऊ लागतो. शारीरिक संबंध ठेवताना वेदना होतात, पण याचा अर्थ वैवाहिक जीवन संपले असा होत नाही. यासाठी देखील सुरक्षित आणि प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. इस्ट्रोजनचे उपचार, काही मॉइश्चरायझर्स आणि औषधे ही त्यासाठी उपयोगी पडतात. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी म्हणजे काय. काही महिलांना हॉट फ्लशेस, झोपेचा त्रास ही लक्षणे अतितीव्र असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी नक्कीच घेऊ शकतात. काय काय तपासण्या कराव्यात? रक्तदाब तपासावा, साखर तपासावी, कोलेस्टेरॉल तपासावे, स्तनांची तपासणी आणि गरजेनुसार मॅमोग्राफी करून घ्यावी, गर्भाशयाच्या मुखाची पॅप्स्मिअर नावाची तपासणी करून घ्यावी आणि तसेच हाडांच्या घनतेची म्हणजेच बोन मिनरल डेन्सिटी या तपासण्या नक्कीच करून घ्याव्या. तसेच वर्षातून एकदा सोनोग्राफी करून घ्यावी. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण तपासण्या जर करून घेतल्या तर नक्कीच मेनोपॉजचा कालावधी आपण जास्त निरोगी आणि आनंददायी पद्धतीनं नक्कीच करू शकू. धन्यवाद.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज या विषयी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सिक मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्य आणि धनसंपदा हा कार्यक्रम आज दुपारी 2:05 आपण पुन्हा ऐकू शकाल. सकाळचे 6:51 झाले. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर. श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी डॉक्टरांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, आज परिसर या भागामध्ये आपण डॉक्टर पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात हे थोडक्यात समजून घेऊ. डॉक्टर समाजाच्या आरोग्याचे रक्षण करतात. पर्यावरण आणि आरोग्य यांचा खूप जवळचा संबंध आहे. प्रदूषणामुळे दमा, ॲलर्जी, हृदयरोग वाढत आहेत, त्यामुळे डॉक्टरांनी लोकांना पर्यावरण सवयींबद्दल जागरूक करणे गरजेचे झाले आहे. किंबहुना डॉक्टरच यामध्ये खूप मोठा रोल प्ले करू शकतात असे माझे मत आहे. डॉक्टरांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपण काटेकोरपणे पालन करत असतो, त्यामुळे तिथे विश्वास, श्रद्धा या सर्व गोष्टी एकवटलेले असतात आणि त्यातून आपले भलेच होणार आहे याची जाणीव सतत प्रत्येक पेशंटच्या मनात असते. या जाणीवेचा विचार मनात ठेवून जर प्रत्येक पेशंटच्या आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक अशा सर्व डॉक्टरांनी जर ठरवले तर फार मोठ्या प्रमाणात पर्यावरणपूरक जीवनशैली ही प्रत्येक पेशंटच्या घरी प्रस्थापित होऊ शकते. फळे खाताना तुम्ही तुमच्या परिसरात जी फळे तयार होतात ती खावा. घरी पिकवलेल्या भाज्या खाल्ल्या तर जास्त चांगले होईल. दिवसातून एक तासभर बागेमध्ये काम करा, त्याच्याने मन आणि आरोग्य प्रसन्न राहते असे सल्ले एका डॉक्टरने दिले तर प्रत्येकजण त्याचे काटेकोरपणे पालन करेल, यात तीळ मात्रही शंका नाही. तसेच डॉक्टरांच्या वैयक्तिक पातळीवर पाहायला गेले तर रुग्णालयांमध्ये प्लास्टिक आणि बायोमेडिकल वेस्टचे योग्य व्यवस्थापन करणे खूप महत्वाचे आहे. हल्लीच्या स्पर्धेच्या युगामध्ये डॉक्टरांना प्रचंड स्ट्रेसला सामोरे जावे लागत आहे. डॉक्टरांच्या घरी असलेली बाग हे त्यांच्यासाठी खूप मोठे स्ट्रेस बस्टर होऊ शकते. दिवसभर पेशंटच्या तक्रारी, दुखणं, खुपणं हे पाहून संध्याकाळपर्यंत डॉक्टरही उदासीन होऊ शकतो. शेवटी डॉक्टरही माणूसच आहे,

0: त्यांचे हे औदासिन्य त्यांच्या घरातील बाग एका क्षणात पळवून लावू शकते. एखादी छोटीशी आलेली कळी, छान हिरवेगार झाड, पाना फुलांनी बहरलेले ते झाड पेशंटच्या तसेच डॉक्टरांच्याही मनाला प्रसन्नता देईल. रुग्णालयांमध्येही एक हिरवा कोपरा तयार केला किंवा अगदी ओपीडीमध्येही एक छोटेसे इनडोअर प्लांट लावले तरी लगेच त्या खोलीचे रुग्णालयाचे वातावरण बदलते. मी एका छान मोठ्या रुग्णालयामध्ये एक खूप छान दृश्य पाहिले. तिथे त्यांनी एका बाजूला वॉटर बॉडी आणि भरपूर झाडांची योजना अशी केली आहे. त्या पाण्यामध्ये त्यांनी छान रंगीत मासे सोडले आहेत की जे पाहिल्याने थकवा क्षणात दूर होतो, मन उल्हसित होते. पेशंटचे नातेवाईक काही वेळेला खूप उदास होतात आपल्या पेशंटच्या काळजीने. ती उदासीनता त्या देखण्या रंगीत माशांकडे पाहून, त्या पाण्याकडे पाहून कमी होण्यास मदत होते हे मी स्वतः सुद्धा अनुभवले आहे. त्या ठिकाणी बसण्याचीही सोय केली आहे, त्यामुळे आपण रुग्णालयात आहोत की एका छोट्या बागेत आहोत असा संभ्रम निर्माण व्हावा असे तिथे वातावरण होते. डिजिटल प्रिस्क्रिप्शनचाही वापर केल्यास कागदांचीही बचत होऊ शकते. डॉक्टरांनी रुग्णांना चालणे, सायकल वापरणे, झाडांमध्ये वेळ घालवणे, स्वच्छ हवा आणि नैसर्गिक जीवनशैली याबद्दल प्रोत्साहन द्यावे. आरोग्य आणि पर्यावरण हे एकमेकांशी जोडलेले आहेत हे डॉक्टर समाजाला प्रभावीपणे समजावू शकतात. आज आपण डॉक्टर कशा पद्धतीने पर्यावरण संरक्षणासाठी मदत करू शकतात हे थोडक्यात पाहिले. नमस्कार
1: श्रोतेहो. परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी डॉक्टरांची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर हा कार्यक्रम आज दुपारी 2:10 आपण पुन्हा ऐकू शकाल. आकाशवाणी सांगली केंद्र सकाळचे 6:55 झाली आहेत.
3: 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न असलेले जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय रेठे तालुका कराड.
4: 4 वर्षांच्या BSc ऑनर्स ऍग्रीकल्चर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू.
3: अमानांकन दर्जा प्राप्त विद्यालय, अत्याधुनिक वायफाय कॅम्पस, जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय रेठे तालुका कराड. तुम्ही आपल्या www.jbkagri.in या वेबसाईटला भेट देखील देऊ शकता.
2: श्रोतेहो, आता जाणून घेऊया आमच्या आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर 7:00 आपण ऐकाल सुविचार आणि काही निवेदनं. 7:10 प्रादेशिक बातम्या. 1 गाणे ताजेतवाने 7:20. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 अनुरूप विवाह संस्था आणि 7:45 श्री विश्व वल्लभ आयुर्वेद यांचे ग्राहक केंद्रित कार्यक्रम आणि त्यानंतर आपण आस्वाद घ्याल गाणी मनातली या कार्यक्रमाचा. आठ वाजून 40 मिनिटांनी प्रायोजित कार्यक्रम चिंतन हा चिंतामणी. 8:55 लखलख चंदेरी. 9:15 उद्योग जगत या कार्यक्रमात माइंड इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसचे संस्थापक शिराजुद्दीन शेख यांची वर्धा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत. 9:30 नाट्यधारा हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम. मराठी चित्रपट संगीत 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाची वेळ आहे 11:00. 11:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. दुपारी 12:00 आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम सहक्षेपित करू. त्यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ. या कार्यक्रमामध्ये भारत भ्रमंती, प्रीती भांबूरकर यांची मुलाखत आणि तिच्या शब्दातून प्रीती सप्रे यांचं मनोगत आपण ऐकाल. गीत बहार 1:05 रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. दुपारी 2:00 कृषीवाणी. 2:05 आरोग्य धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:00. यामध्ये सुरुवातीला

99व्या भारतीय प्रसारण दिन आणि आकाशवाणी मुंबई वर्धापन दिनानिमित्त निमंत्रित श्रोत्यांच्या उपस्थितीमध्ये रवींद्र नाट्य मंदिर मुंबई इथं आयोजित विशेष मैफल उत्सव नवचैतन्याचा या कार्यक्रमाचं थेट प्रसारण 7:15 वृत्तविशेष 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात जनावरांसाठी समतोल आहार हा प्राध्यापक सुधीर सूर्यगंध यांनी लिहिलेला संवाद आपण ऐकाल. एक गाणे ताजेतवाने या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण रात्री 8:00. 8:15 उद्योग जगत या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. 8:30 संसद समीक्षा. 8:30 संसद समीक्षा. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 कंट्रीफाईड. 9:45 इन्साईट्स आणि रात्री 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण. तर श्रोते हो, ही होती आमच्या आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा. याशिवाय नेहमीच्याच वेळेत आम्ही बातम्याही सहक्षेपित करू.

मध्यमहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. श्रोतेहो, याबरोबरच आम्ही आता प्रसारभारतीच्या वेव्स OTT या प्लॅटफॉर्मवर सुद्धा उपलब्ध आहोत. आज गुरुवार दिनांक 23 जुलै 2026 सकाळचे 7 वाजलेत.

0: श्रोते हो, आज 99वा राष्ट्रीय प्रसारण दिन यानिमित्त तुम्हा सर्व रसिक जिज्ञासू श्रोत्यांना आकाशवाणी सांगली परिवाराकडून राष्ट्रीय प्रसारण दिनाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा.
1: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास.
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: 25 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
3: रूपा, तुझं गंगावत किती मस्त आहे. केस चक्क ओरिजिनल वाटतंय.
4: बावरेटच आहेस, माझे हे लांब सडक केस चक्क ओरिजिनल आहे.
3: काय
4: हो, आणि याचं सर्व श्रेय कचसनला आहे.
3: कचसन?
4: कचसन केसांवरच एक अप्रतिम औषध.
5: लांब सडक मुलायम केश संभारासाठी संजीवन चिकित्सा मंदिर रत्नागिरी यांचं कचसन.
0: सुविचार श्रोते हो, या जगातील प्रत्येक वस्तू सुंदर आहे, मात्र ती बघणाऱ्याच्या विचारांवर आणि दृष्टिकोनावर अवलंबून असते. सुविचार आपण ऐकलात.
6: आपल्या मुलीच्या सुरक्षित, सक्षम आणि उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निर्णय आजच घ्या.
7: सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींसाठीचं इंजिनिअरिंग महाविद्यालय सावकार वुमन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जैतापूर, सातारा.
6: शैक्षणिक क्षेत्रातील 38 वर्षांचा सावकार समूहाचा विश्वास. पुणे मुंबईच्या धर्तीवर आधुनिक शिक्षण आणि उद्योगाभिमुख अभ्यासक्रम.
7: मुलींच्या सुरक्षिततेसाठी बस आणि हॉस्टेल सुविधा.
6: आजच प्रवेशासाठी संपर्क करा 94-22-500. सावकार वुमन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जैतापूर, सातारा.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. एक निवेदन आहे. केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील नवउद्योजकांना स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य शासनामार्फत विशेष प्रोत्साहन दिलं जात आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना 15% मार्जिन मनी उपलब्ध करून दिला जात आहे. पात्र लाभार्थ्या

0: या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन समाज कल्याण सांगलीचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलेले आहे. ज्या नवउद्योजकांनी राष्ट्रीय स्वीकृत बँकांकडून स्टँडअप इंडिया योजनेअंतर्गत कर्ज मंजूर करून घेतलं आहे त्या संबंधित बँकेचे शिफारसपत्र आणि आवश्यक कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सांगली इथं अर्ज सादर करावेत असं आवाहन करण्यात आलं आहे. या योजनेबाबतचा सविस्तर मार्गदर्शक सूचना आणि माहिती महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचं प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. निवेदन संपलं.
1: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होळी खास.
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: 25 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
3: रसिक श्रोते हो, साहित्याचे अभ्यासक, लेखक आणि भटकंती हा अतिशय आवडीचा विषय असणारे प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्या शशांक लिमये यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि शेवटचा भाग जरूर ऐका. येत्या शुक्रवारी 24 जुलै रोजी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण रात्री 10 डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्या भटकंतीमध्ये गेली अनेक वर्षे त्यांना साथ देणारे रिक्षाचालक श्रीयुत भगवान बुद्धूर यांच्याशी देखील आम्ही संवाद साधणार आहोत. तेव्हा जरूर ऐका आजचे पाहुणे हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यमलहरी 239.61 अर्थात 1251 kHz FM वाहिनीच्या 100.6 MHz न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि आता आकाशवाणी सांगली प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: हिरवे वनराई निळे डोंगर पक्ष्यांची किलबिल गाणारे निर्झर
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा।

0: कोट्यावधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाश

आकाशवाणी पुणे, माधवी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर संसदेत चर्चेसाठी तयार असल्याचा सरकारचा पुनरुच्चार। या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थींची यादी जाहीर। ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या पंढरपुरात दाखल, मुख्यमंत्र्यांनी घेतलं दर्शन। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज्यभरात अभिवादन। आणि राज्यात सर्वदूर पाऊस, आजही बहुतांश भागात पावसाचा अंदाज। आता सविस्तर बातम्या। नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्यासाठी सरकार तयार असल्याचं केंद्र सरकारनं काल पुन्हा एकदा स्पष्ट केलं। संसदीय नियमांचं पालन करून आणि देशातील युवकांच्या भवितव्याचा विचार करून या विषयावर विधायक चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे, असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल लोकसभेत सांगितलं। दरम्यान नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे काल सलग तिसऱ्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। या विषयावरील चर्चेपूर्वी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षांनी केली। नीट पेपर फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे, त्यांना आधार देणं आपलं काम आहे, म्हणूनच काँग्रेस त्यांच्या पाठीशी उभा आहे, असं लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे। ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते। गेल्या दशकात 150 अधिक पेपर फुटले आहेत, त्यामुळे अनेक विद्यार्थी प्रभावित झाले, पण यासाठी कुणालाही शिक्षा झालेली नाही, असं गांधी म्हणाले। हा प्रश्न दडपून टाकण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असा आरोप त्यांनी केला। राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही काल दिल्लीत पत्रकार परिषद घेतली। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा करणं सरकारचं काम आहे, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सरकारने केलेलं वर्तन अत्यंत वाईट आहे, अशी टीका त्यांनी केली। दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही, असं ठोस आश्वासन सरकारनं दिलं तरच उपोषण मागे घेऊ, असं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी काल पत्राद्वारे सांगितलं। केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी रुग्णालयात येऊन भेट घेतल्याबद्दल वांगचुक यांनी त्यांचे आभार मानले आहेत। नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ राज्यात विविध ठिकाणी कालही आंदोलनं करण्यात आली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांची प्रातिनिधिक यादी काल जाहीर करण्यात आली। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी काल मंत्रालयात पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीच्या औचित्यानं प्रातिनिधिक 533 शेतकऱ्यांची यादी काल जाहीर करण्यात आली। या याद्या गावपातळीवर ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सहकारी संस्था कार्यालय तसंच संबंधित बँकेच्या शाखेत प्रसिद्ध केल्या जाणार आहेत। या यादीमध्ये

0: पात्र शेतकऱ्यांना एक विशिष्ट क्रमांक दिला जाईल. शेतकऱ्यांना त्यांच्या आधार क्रमांकाच्या किंवा विशिष्ट क्रमांकाच्या आधारे आधार प्रमाणीकरण करावं लागेल. तसंच शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅकवरील नोंदणीही आवश्यक आहे. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यावर लाभाची रक्कम थेट हस्तांतरित केली जाणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पात्र लाभार्थ्यांसाठीची संपूर्ण प्रक्रिया येत्या 31 जुलैपर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. त्यानंतर सर्व पात्र लाभार्थ्यांना लाभ हस्तांतरित केला जाणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालख्या काल पंढरपूरमध्ये दाखल झाल्या. संत सोपानकाका आणि माऊलींच्या पालखीचा बंडीभेट सोहळाही काल पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माऊली आणि तुकोबारायांच्या पालख्यांचं काल दर्शन घेतलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: मला पालकमंत्री थोरे साहेबांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्ण माहिती दिली आणि आजच एआयच्या माध्यमातून आपण एकूण किती वारकरी याचा अंदाज घेतो आणि असं लक्षात येत आहे की विक्रमी अशा प्रकारची वारी आहे. खूप मोठ्या प्रमाणात वारकरी सगळीकडनं इथे आलेले आहेत आणि जुने सगळे रेकॉर्ड संख्येचे यावेळेस तोडण्यात येत आहे.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीनं काल राज्यभर विविध कार्यक्रम राबवण्यात आले. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त काल राज्यात सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आदरांजली वाहिली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पवार कुटुंबियांसह बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठान इथं अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातल्या एका शेतकऱ्यानं बायोगॅस संयंत्राचा एक प्रयोग साकारला आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात असलेल्या धानोरा या गावच्या भानुदास होणारी या शेतकऱ्याने बायोगॅस संयंत्राचा एक मोठा प्रयोग साकारला आहे. या बायोगॅस संयंत्राच्या माध्यमातून त्यांनी एक पोर्टेबिलिटी किट तयार केली आहे. या पोर्टेबिलिटी किट मध्ये ते बायोगॅस भरून कुठेही त्याचा वापर करू शकतात. तसेच याच बायोगॅस निर्मितीपासून त्यांनी एक वीज निर्मितीचा प्रयोगही यशस्वी केला आहे. बायोगॅस संयंत्राच्या माध्यमातून त्यांनी तयार केलेले पोर्टेबिलिटी गॅस किट पाहण्यासाठी अनेकांची गर्दी होत आहे. बायोगॅस एका मोठ्या फुग्यासारख्या कंटेनर किटमध्ये भरून तो कुठेही सहज वाहून नेता येत असल्यामुळे शेतात आणि शेतघरात याचा कुठेही स्वयंपाकाला लागणारा गॅस तसेच लाईटसाठी याचा उपयोग शक्य होत आहे. तरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी याचा आदर्श घ्यावा असे इतर शेतकऱ्यांकडून मत व्यक्त होत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सचिन ठाकरे बुलढाणा.
0: आज राष्ट्रीय प्रसारण दिन आहे. 23 जुलै 1927 या दिवशी मुंबई केंद्रावरून इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या पहिल्या रेडिओ प्रसारणाची सुरुवात झाली. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. 1956 मध्ये याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ब्रीदवाक्याला खऱ्या अर्थानं सार्थ ठरवत आकाशवाणी आजही ज्ञान माहिती आणि मनोरंजनाचं कार्य अव्याहतपणे करत आहे. क्रिकेट. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील 20 षटकांच्या 3 सामन्यांच्या क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज हरारे इथं होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 4:30 वाजता हा सामना सुरू होईल. उर्वरित 2 सामने येत्या शनिवारी आणि रविवारी याच मैदानावर खेळवले जातील. गेल्या आठवडाभर दडी मारलेल्या पावसाचं पुनरागमन झाल्यानं गडचिरोली जिल्ह्यात बळीराजा सुखावला आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
3: जुलै महिन्यात आठवडाभर दडी मारलेला पाऊस 21 जुलैपासून बरसू लागल्यानं शेतकरी राजा सुखावला. धान हे मुख्य पीक असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत 73,871.56 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. हे प्रमाण 34% असलं तरी मागील वर्षीच्या तुलनेत ते 6% कमी आहे. मागील वर्षी 1 जूनपासून जुलैपर्यंत 496.8 मिलीमीटर पाऊस पडला होता, परंतु यंदा केवळ 335.5 मिलीमीटर पाऊस पडल्यानं पेरण्या खोळंबल्याचं चित्र दिसून आलं. मात्र आता पाऊसधारा कोसळत असल्यानं रोवणीच्या कामाला वेग येईल असा अंदाज आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी गडचिरोलीहून जयंत निमगडे.
0: राज्याच्या बहुतांश भागात काल पावसानं हजेरी लावली. पुण्यात काल दिवसभर पावसाची संततधार होती. या पावसानं धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान पुण्यातला पाणी पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू असून सध्या शहरात कोणत्याही प्रकारची पाणी कपात करण्यात आलेली नाही अशी माहिती महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिली आहे.

0: नाशिक शहरासह जिल्ह्यातही काल पावसाचा जोर होता. यामुळे दारणा, गंगापूर, नांदूर, मध्यमेश्वर धरणांमधून विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. हवामान. राज्यात सर्वत्र आजही पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर संसदेत चर्चेसाठी तयार असल्याचा सरकारचा पुनरुच्चार. या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थींची यादी जाहीर. ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या पंढरपुरात दाखल, मुख्यमंत्र्यांनी घेतलं दर्शन. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज्यभरात अभिवादन. आणि राज्यात सर्वदूर पाऊस, आजही बहुतांश भागात पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रुतीहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले, व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा.
2: श्रुतीहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:20 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम एक गाणी ताजे तवाने.

होते हो उषा मंगेशकर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत होतं अनिल अरुण यांचं. एक गाणे ताजेतवाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, हा कार्यक्रम आज रात्री 8 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण.

श्रोतेहो 25 जुलैला शनिवारी आषाढी एकादशी आहे. त्याच निमित्तानं वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता जरूर ऐका कानडाऊ विठ्ठलू. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या अभंगाचं प्राध्यापिका रूपाली वाडेकर यांनी केलेलं निरूपण. आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून कानडाऊ विठ्ठलू.

आकाशवाणी सांगली केंद्र सकाळचे 7:25 होतात. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास ऐकण्यासाठी जाऊया आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

0: नमस्कार श्रोतेओ, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेओ, संगीत म्हणजे साधना, साधनेतून घडतात ते संस्कार आणि संस्कारातून घडते ती पुढची पिढी, आणि हेच संगीताचं खरं सौंदर्य आहे. त्यासाठी संगीताचा अभ्यास अतिशय महत्वाचा आहे. मात्र हा अभ्यास सरावापुरता मर्यादित न ठेवता त्यामध्ये संशोधन, चिंतन, सातत्य ठेवत हा वारसा पुढील पिढीसाठी हस्तांतरित करण्याचं काम सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे करीत आहेत. आणि त्यांचा हा संपूर्ण संगीत क्षेत्रातला जो प्रवास आहे त्यासोबतच शास्त्रीय संगीत, सुगम संगीत यामधलं जे कार्य आहे आणि चित्रपट संगीतामध्ये जे काही त्यांनी संशोधन लेखन केलेलं आहे या संपूर्ण कार्यासाठी त्यांना नुकताच स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 सन्मानित करण्यात आलेला आहे. एकंदरीतच त्यांच्या या संगीत प्रवासाबद्दल आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि त्याचसाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका आणि प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांना. मॅम नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. आपल्याला स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर 2025 पुरस्कार नुकताच देण्यात आलेला आहे, तर ती भावना आधी काय होती त्याबद्दल सांगा.
1: नमस्कार. भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर हे आपल्यासाठी एक दैवत आहे आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात जी भावना आहे ती तर मला आहेच, परंतु मला समजायला लागल्यापासून ज्या स्वराचा मी निधिध्यास घेतला, ज्याचा मी अभ्यास केला, एक भारावले पण एक असतं आणि त्याच्या पलीकडे जाऊन मग संशोधनही करायचं असतं, तेव्हा तुम्हाला खूप गोष्टी विचारात घ्याव्या लागतात आणि मग पुन्हा तो अभ्यास करताना जेव्हा त्या कलावतीच्या अनेक पैलू माझ्या नजरेत आले आणि त्याचा मी अभ्यास सुरू केला आणि ह्या टप्प्यावर मला त्यांच्या नावाचा हा पुरस्कार मिळणं हे माझ्यासाठी महत्भाग्य आहे. यापेक्षा दुसरं काही मोठं असूच शकत नाही, कारण लता मंगेशकर हे नाव म्हणजे एक मंत्रोच्चारासारखं आहे, त्यामुळे मी खूप स्वतःला भाग्यशाली समजते. आणि एक अशीही भावना आली की ज्यांना या क्षेत्रात संशोधन करायचंय, काही काम करायचंय, त्यांच्यासाठी ही निःसंशय एक आशादायी गोष्ट आहे की अशा प्रकारच्या संशोधनाला पुरस्काराची मोहर उमटू शकते आणि हा एक चांगला संदेश या निमित्ताने गेला.
0: आणि संगीत क्षेत्रासाठीच ही फार गौरवाची बाब आहे. पुरस्कार तुम्हाला मिळाला म्हणजेच तो तुमच्या पूर्ण संगीत क्षेत्रासाठी.
1: बरोबर.
0: आणि

0: हे जे कार्य आहे तुमचं ते अतिशय खूप मोठं आहे. मात्र संगीत क्षेत्राकडचा हा प्रवास कसा काय सुरू झाला तुमचा, ती प्रेरणा कुठून मिळाली?
1: लहानपणापासून मी गाणं शिकतच आले. माझे आई वडील दोघेही उत्तम गातात.
2: अच्छा.
1: आणि छंद म्हणून बासरी वाजवतात वडील. व्यवसाय जरी डॉक्टर म्हणून असला त्यांचा तरी, आणि आई तर उत्तमच माझी गायिका. त्यामुळे संस्कार माझ्यावर लहानपणापासून होते आणि अतिशय उत्तम मला गुरु लाभले. मी भाग्यशाली आहे त्या बाबतीत की पंडित गजानन बुवा जोशी, पंडित एस के अभ्यंकर बुवा, पंडित मधुकर जोशी असे मला शास्त्रीय संगीतातले दिग्गज शिकवायला होते. आणि त्यांनी मला खूप सुंदर संथा दिली, खूप छान माझ्यावर संस्कार केले. त्यामुळे तो पाया पक्का होत गेला. आणि मग नंतर माझा ओढा हा जास्त सुगम संगीताकडे, किंवा ज्याला भावसंगीत आपण म्हणू, तिथे माझा जास्ती ओढा. मला जाणवलं की मला शुद्ध शास्त्रीय संगीत तर खूप आवडतं आणि एक साधना म्हणून ती आवश्यकही आहे, पण तितकाच ओढा मला काव्याचा आहे, शब्दांचा आहे. आणि मग जी शब्दप्रधान गायकी आहे, म्हणजे आपली भावगीत आहे, सुगम संगीत आणि विशेष करून चित्रपट संगीत आहे, त्याकडे मी जास्त वळले. आणि मग जरी मी शास्त्रीय संगीतात एम ए केलं म्हणून माझं जास्ती तिथे तेव्हा त्याचं शिक्षण मी घेतलं म्हणा, परंतु जेव्हा त्याचा विचार करतानाच मला लक्षात आलं की आपला जास्त ओढा हा शब्दप्रधान गायकीकडे आहे.
2: अच्छा.
1: आणि मग मी ती जास्त जोपासना त्या कलेची जास्त केली अर्थात. आणि मग एका क्षणी मला वाटलं की यात संशोधन करण्याची खूप गरज आहे. मला जो इंटरेस्ट किंवा मला जो रस निर्माण झालाय त्याला संशोधनाचं जर अधिष्ठान मिळालं तरच त्या आपल्या म्हणण्याला काहीतरी वजन येतं.
2: अच्छा.
1: कारण छंद म्हणून ऐकणं, छंद म्हणून गाणं, छंद म्हणून काही त्यावर भाष्य करणं हे वेगळं आहे, आणि एक अधिकारी व्यक्ती म्हणून त्याच्यावर जर आपल्याला काही भाष्य करायचं असेल तर त्याला एक शिस्त हवी. आणि म्हणून मी शब्दप्रधान गायकीच्या आणखीन खोलात शिरले एक संशोधन म्हणून.
0: आणि अशी उदाहरणं फार कमी आहेत, आहेत पण फार कमी आहेत, की शास्त्रीय आणि सुगम संगीतामध्ये सुरुवात केल्यानंतर पुन्हा चित्रपट संगीत आणि त्यात नुसतं गायन नाही तर त्यामध्ये संशोधन आणि लेखन करणं. तर हा मोठा एवढा प्रवास करताना तुम्ही मुंबई विद्यापीठामध्ये प्राध्यापिका म्हणून सुद्धा कार्यरत आहात, तर तो अनुभव सुद्धा कसा होता? कारण तुम्ही अगदी लहानपणापासून तुम्ही गायन करताय आणि तेही शास्त्रीय आणि सुगम संगीत, आणि त्यात लगेच आजची ही जेनझी ज्याला आपण म्हणतो त्यांना सामोरं जाणं आणि त्यांना शिक्षणाचे धडे देणं, तर तो अनुभव कसा होता?
1: हा जो प्रवास माझा सुरू झाला त्यानंतर मी म्हणजे मास्टर्स माझं झाल्यानंतर खूप वर्षांनी मी PhD करायला घेतली. म्हणजे माझं मास्टर्स झालंय ते 1991 मध्ये झालंय.
2: अच्छा.
1: आणि मी 2004 साली निर्णय घेतला की मला PhD करायची आहे. म्हणजे मधली काही वर्ष त्याआधी माझं मानसशास्त्राचं जे पदवी माझी मानसशास्त्रातली आहे बॅचलर्स, त्यामुळे तोही विषय माझा तितकाच आवडीचा आहे. मग नंतर लक्षात आलं की आपण या दोन्हीची सांगड घातली पाहिजे, हे आपलं नॉलेज आणि आपलं हा अनुभव. कारण अनेक वाद्यवृंदांमधून मी गात होते, काही चित्रपटांना मी पार्श्वगायन केलेलं आहे, मंचीय सादरीकरण मी गेली 40 वर्ष करते, आणि त्यातून मला खूप अनुभव मला माझ्या गाठीशी होता. आणि मुंबई विद्यापीठात माझा प्रवेश झालाय तो 2013 साली.
2: अच्छा.
1: तेव्हा माझ्या मनात असंच होतं की तरुण पिढीशी मी जोडली जाईन आणि शिकवण्याची मला खूप आवड आहे. म्हणजे मला एखादी गोष्ट स्वतःला जी माहिती आहे ती दुसऱ्याला समजावून सांगणं आणि माझ्या शिष्यांच्या गळ्यातून ती काढणं यात एक विलक्षण आनंद आहे. आणि त्यासाठी मी मुंबई विद्यापीठात 2013 साली माझी निवड झाली आणि मी रुजू झाले. आणि त्यानंतर आता हा प्रवास निरंतर सुरू आहे आणि मला आनंद वाटतो की माझे विद्यार्थी अतिशय छान अनेक ठिकाणी गाजतायत, खूप छान काम करतायत असे माझे विद्यार्थी आहेत. आणि हाही मला एक आनंदाचा भाग आहे, समाधान आहे अतिशय, की फक्त गाणं मी नाही शिकवत.
2: बरं.
1: गाणं हे सांगीतिक शाब्दिक जेवढं असतं त्याच्याही पलीकडे ते भावनिक आहे. मी मुलांना माझ्या नेहमी आवर्जून सांगते की गाण्याकडे बघण्याची एक दृष्टी विकसित करा, नजर घ्या आधी गाण्याची. प्रत्येक गाण्याला एक म्हणणं असतं ज्याला आपण कहन म्हणतो. हर एक गाणे की एक कहन है, हर एक गाणा कुछ कहना चाह रहा है. तू नेमकं काय त्याचं म्हणणं आहे हे तू

0: तुम्हाला ज्या क्षणी कळेल त्या क्षणी तुम्हाला त्या गाण्याची नस सापडेल. म्हणजे जसा एखादा वैद्य असतो, एखादे डॉक्टर असतात, त्यांना तर नाडी परीक्षे आधी सुद्धा चेहरा बघूनच कळतं तुमचा की तुम्हाला काय झालंय. म्हणजे तुम्ही काही बोलायच्या आत तुमचा चेहरा जसं बोलून जातो तसं त्या गाण्याचा चेहरा मोहरा, गाणं ऐकल्यावर तुमच्या लक्षात आलं पाहिजे या गाण्याचा नेमकं त्याचं मर्म आहे कशात. ती दृष्टी आणि माझ्या या प्रयोगाला हळूहळू यश येत आहे असं मला वाटतं. कारण माझे विद्यार्थी ज्या पद्धतीने आता गाण्याकडे बघायला लागलेत आणि ते सांगतात मला स्वतः येऊन की मॅडम तुम्ही जे सांगितलं होतं तसं आता मी ती दृष्टी घेऊन इतर गाणी ऐकायला लागलो, मग ते मला मुद्दे त्याही गाण्यात सापडले, आता मला गाण्याकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी मिळाली. तर हा मला खूप आनंदाचा भाग आहे की आता हळूहळू मुलांना ती एक सजगता येत चालली आहे. सुगम संगीतात ती अतिशय आवश्यक आहे की गाण्यातला भाव कळणं आणि त्याचं एकूण भाव प्रदर्शन अतिशय उत्कटपणे होणं हा फार महत्वाचा भाग आहे. आणि तो मला ही पिढी सुद्धा तितकाच चांगला प्रतिसाद देते, अर्थात त्यांच्या पुढची आव्हानं बरीच आहेत. त्यांना खूप प्रकारची प्रलोभनं आहेत, प्रसिद्धीचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत, त्यामुळे साधना आणि व्यक्त होणं ह्यात एक अंतर लागतं जे आमच्या पिढीला सुदैवाने मिळालं. कारण आमच्या वेळेला एवढे चॅनल्स नव्हते, आता सारखे रियालिटी शोज नव्हते, त्यामुळे आपोआपच एक कालखंड असा गेला की फक्त शिका, अंतर्मुख व्हा, रियाज करा, मग व्यक्त व्हा. म्हणजे जे समर्थांनी म्हटलेलं आहे की अभ्यासून ही प्रकटावे. तुम्ही आधीच आता प्रकट होण्याची घाई इतकी असते प्रत्येकाला की अभ्यास मागे राहू शकतो. तेव्हा मला असं वाटतं आमच्यासारखे शिक्षकांचं खूप मोठं आता आणखीन आव्हान वाढलंय आमच्या पुढचं की मुलांना हा संयम सुद्धा शिकवायला आवश्यक आहे फार.
1: आणि त्याचा फायदा बऱ्याच मोठ्या प्रमाणात होतो. कारण आपण पाहतो की जरी शोज असतील वेगवेगळे माध्यमांवर पण त्यामध्ये सुद्धा सगळेच बाजी मारत नाहीत. जे सातत्य ठेवतात आपल्या शिक्षणात किंवा साधना जी आहे ती अगदी मनोभावे करतात, तेच पुढे जातात. तर त्यासाठी तुम्ही प्राध्यापक म्हणून काम करताय तर ते फार गरजेचं आणि महत्वाचं ठरतं. श्रोतेहो, संगीत ही केवळ कला नसून ती साधना आहे आणि या साधनेतून आपल्या आवाजानं, अभ्यासानं, संशोधनानं, अध्यापनातून अनेक पिढ्यांना प्रेरणा देण्याचं काम हे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम करतायत. आणि अलीकडेच त्यांना हा सन्मान सुद्धा खूप मोठा जो आहे तो प्राप्त झालेला आहे. एकंदरीतच संगीत क्षेत्रातली त्यांची जी कारकीर्द आहे किंवा त्यांनी केलेलं जे अफाट कार्य आहे त्याच विषयी याच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण संवाद साधत होतो. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमामध्ये सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25 वाजून. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: मध्यमधरी 239° आठेक मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. श्रोते, याबरोबरच आम्ही आता प्रसारभारतीच्या वेब्स ओ टी टी या प्लॅटफॉर्मवर सुद्धा उपलब्ध आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:38 झालेत.
1: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: जन आरोग्य योजना के तहत लगभग 7 करोड़ लोग बने हैं 5 लाख रुपए के मुफ्त उपचार के हकदार। अब तक 12 करोड़ से भी ज्यादा मुफ्त उपचार किए जा चुके हैं, जिससे गरीब परिवारों के चिकित्सा खर्च में लगभग 2 लाख करोड़ रुपए की बचत हुई। आज ही आयुष्मान ऐप डाउनलोड कर आयुष्मान कार्ड बनाए। ज्यादा जानकारी के लिए 1455 पर कॉल करें।
1: 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न असलेले जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय रेठे तालुका कराड।
2: 4 वर्षांच्या BSc ऑनर्स ऍग्रीकल्चर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू।
1: अमानांकन दर्जा प्राप्त विद्यालय, अत्याधुनिक वायफाय कॅम्पस, जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय रेठे तालुका कराड। तुम्ही आपल्या www.jbkagri.in या वेबसाईटला भेट देखील देऊ शकता।
3: बाय कोण शिवल्यागत का बंद आहे
4: तो आपला दाड लावून निघाला मंजन लावून बसलोय
3: बाळे साळी पिरून घाऊ येतात वे उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात
4: वे दातासाठी 1 नंबर
5: माधव मिशन देवल क्लब तळमजला कोल्हापूर।
6: आकाशवाणी सांगली केंद्र सकाळचे 7:40 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम।
7: सूचना, ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
8: नमस्कार श्रोते हो, श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेद आयुर्वेद या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। श्री विश्वरेखा चिकित्सालयाचे डॉक्टर निखिल रणदिवे आपल्या बरोबर आहेत। नमस्कार डॉक्टर निखिल।
9: नमस्कार
8: सर। आज आपल्याकडे पेशंटच्या एका प्रश्न आलेला आहे। किशोर असं त्यांचं नाव आहे आणि वय 37 वर्ष आहे। ते विचारतात की मला नेहमी पित्ताचा त्रास होतो, तोंडात कडवटपणा आंबटपणा जाणवतो, दात शिवशिवतात, सतत आंबट ढेकर येतात आणि रोज 5 ते 7 वेळा शौचाला जावं लागतं। गेल्या काही वर्षांपासून पित्ताची गोळी घेतल्याशिवाय तर दिवसाला सुरुवातच होत नाहीये। हा त्रास माझा कमी होऊ शकतो का आणि पित्ताची गोळी बंद होऊ शकते का, काय सांगाल?
9: नमस्कार किशोर सर। योग्य आहार, योग्य जीवनशैली याचं पालन केलं आणि विरेचनासारखे पंचकर्मातले जर उपचार केले आणि योग्य औषध घेतली तर नक्कीच तुमची ही समस्या बंद होऊ शकते। अँटासिड्सच्या घटकांमध्ये पित्ताला मारक ठरणाऱ्या घटकांचा समावेश असतो, त्यामुळे दीर्घकाळ जर याचा वापर होत राहिला तर पित्त तयार होण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेवरती त्याचा परिणाम होऊ शकतो। सतत अँटासिड्स घेतल्यामुळे पचन संस्थेवरती, स्नायू आणि मज्जासंस्थेवरती देखील त्याचा परिणाम हा होऊ शकतो। पित्तम सस्नेह तीक्ष्णोष्णम लघु विश्रम सरमद्रवम हे पित्ताचे गुण आहेत, त्यामुळे प्राकृत स्थितीमध्ये असणारं पित्त हे शरीरामध्ये स्निग्धता मेंटेन करणं, बुद्धीची तीक्ष्णता मेंटेन ठेवणं, शरीरातील उष्णता मेंटेन ठेवणं, दृष्टी, तहान, चव, त्वचेवरचं तेज या घटकांसाठी कारणीभूत असतं। अवेळी खाणं, फार तिखट तेलकट खाणं, चमचमीत पदार्थ किंवा मसालेदार पदार्थ नेहमी खाणं, रात्रीचं जागरण करणं, खूप प्रवास करणं, खूप प्रकाशामध्ये किंवा उष्णतेमध्ये काम करणं, बदलत्या शिफ्टमध्ये काम करणं किंवा खूप दिवस नाईट शिफ्ट करणं, अशा कारणांनी पित्त हे विकृत होतं आणि त्याच्यामुळे छातीत पोटात जळजळ होणं, आंबट ढेकर येणं, खाल्लेल्या अन्नाचे ढेकर सतत येत राहणं, जेवल्यानंतर लगेचच पोट गच्च होणं किंवा खूप गॅसेस होणं, तोंड आंबट किंवा कडवट होणं, मळमळ होणं, डोकं दुखणं, अशा प्रकारचे त्रास हे उद्भवू शकतात। जर याच्यावरती वेळेत उपाययोजना केली नाही तर याच्यामुळे अल्सर्स होणं, कोलायटिस, IBS याच्यासारखे आजार हे होऊ शकतात। आता तुम्ही जी लक्षणं सांगत आहात त्याचं बरंचसं साधर्म्य IBS म्हणजेच इरिटेबल बॉवेल सिंड्रोम प्रमाणे आहे। याला आयुर्वेदामध्ये आम्ही ग्रहणी किंवा संग्रहणी असं म्हणतो। याच्यामध्ये काही खाल्ल्यानंतर लगेचच शौचाला होणं, कधी पातळ किंवा कधी घट्ट शौचाला होणं, चिकट शौचाला होणं, शौचावट्टे शेंबडासारखा पदार्थ किंवा आव पडणं, मुरडा मारून शौचाला होणं, पोटामध्ये नेहमी गुडगुड आवाज होणं, अशा प्रकारची लक्षणंही असू शकतात, कारण या तक्रारी आयुर्वेदिक चिकित्सेने पूर्णपणे बऱ्या देखील होऊ शकतात।
8: नक्कीच किशोर सरांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेलच। पुढेही आपण ही चर्चा कंटिन्यू ठेवणार आहोत, पण त्याआधी श्रोते हो, पित्ताच्या तक्रारी किंवा कोणत्याही प्रकारच्या जुनाट व्याधींवरती तुम्हालाही योग्य मार्गदर्शन आणि आयुर्वेदिक उपचार हवे असतील तर संपर्क करू शकता डॉक्टर निखिल रणदिवे यांच्या श्री विश्वरेखा चिकित्सालयाला कोल्हापूर इथे। पत्ता, श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे। संपर्क 83 08 83 08 54, 83 08 83 08 54, 8308 83 08 54। डॉक्टर निखिल, खरं तर बऱ्याच लोकांना असं अजीर्ण, अपचन किंवा पित्ताच्या तक्रारींचा त्रास होत असतो, तर त्यासाठी तुम्ही काही उपाय सांगाल का?
9: आयुर्वेदानुसार सकाळी आणि रात्री 10 ते 2 जी वेळ असते ती पित्ताची असते, त्यामुळे सकाळी जर या वेळेमध्ये जेवण घेतलं तर त्याच्यावरती पाचक पित्ताचा चांगला परिणाम होतो आणि अन्नाचं पचन हे सहज होण्यासाठी मदत होते। रात्री 10 ते 2 या वेळेमधली

0: झोप ही चांगली आणि शांत झाली तर पित्ताचे जे दोष असतात ते कमी होण्यासाठी मदत होते. त्यामुळे ज्यांना पित्ताशी रिलेटेड त्रास हे जास्त जाणवतात त्यांनी या गोष्टी पाळणं हे खूप गरजेचं असतं. चवीला गोडसर असणारे अन्न पदार्थ म्हणजे दूध, फळभाज्या, फळं असे पदार्थ किंवा कडू आणि तुरट चवीचे पदार्थ हे उत्तम पित्तशामक गुणधर्माचे असतात. ओवा, धणे, जिरे, बडीशेप आणि खडीसाखर यांचं मिश्रण हे जळजळ कमी करण्यासाठी मदत होते. शीतले आणि शीतकारी नावाचे प्राणायाम जर रोज 10 ते 15 मिनिटं केले तर शरीरातील उष्णता आणि वाढलेले पित्त कमी होऊन थंडावा येण्यासाठी मदत होते.
1: खूप सोपे आणि घरगुती उपाय डॉक्टर निखिल तुम्ही सांगितलेले आहेत पित्ताच्या तक्रारींवर. अशाच चर्चा आपण पुढेही करणार आहोत पुढच्या भागात. पण तोपर्यंत श्रोते हो, पित्ताच्या तक्रारींवर किंवा कोणत्याही जुना व्याधींवर योग्य मार्गदर्शन आणि आयुर्वेदिक उपचार हवे असतील तर संपर्क करू शकता डॉक्टर निखिल रणदिवे यांच्या श्री विश्वरेखा चिकित्सालयाला कोल्हापूर इथे. आमचा पत्ता श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे, आणि संपर्क 83083804 83083804 8308830854.

0: साठी मदत होते. शीतले आणि शीतकारी नावाचे प्राणायाम जर रोज 10 ते 15 मिनिट केले तर शरीरातील उष्णता आणि वाढलेले पित्त कमी होऊन थंडावा येण्यासाठी मदत होते.
1: खूप सोपे आणि घरगुती उपाय डॉक्टर निखिल तुम्ही सांगितलेले आहेत पित्ताच्या तक्रारींवर. अशाच चर्चा आपण पुढेही करणार आहोत पुढच्या भागात, पण तोपर्यंत श्रोते हो, पित्ताच्या तक्रारींवर किंवा कोणत्याही जुनाट व्याधींवर योग्य मार्गदर्शन आणि आयुर्वेदिक उपचार हवे असतील तर संपर्क करू शकता डॉक्टर निखिल रणदिवे यांच्या श्री विश्वरेखा चिकित्सालयाला कोल्हापूर इथे. आमचा पत्ता श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे, आणि संपर्क 8300 8 8 54 8300 8 8 54 8308 8308 54. पुन्हा भेटूयात श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेद आयुर्वेद या कार्यक्रमात डॉक्टर निखिल रणदिवे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 7:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत श्री विश्व वल्लभ आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: श्रोतेहो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, डोळे हे अतिशय संवेदनशील आणि उपयोगी असं पंचेंद्रिय आहे. त्याने आपण सगळं जग पाहू शकतो, रंगांची उधळ अनुभवू शकतो आणि त्यामुळेच त्याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. याच डोळ्यांची काळजी कशी घ्यावी हे सांगणारा आपला हा कार्यक्रम आहे गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी. आज पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे आपल्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला काच बिंदू या विकारावरची माहिती देणार आहेत. त्यासाठी सर्वात प्रथम आपण डॉक्टर गर्दे यांचं स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
5: नमस्कार मॅडम.
4: डॉक्टर, आत्ताच मी म्हटलं काच बिंदू या विकारावर तुम्ही माहिती देणार आहात, तर नेमकं काच बिंदू म्हणजे काय, हा काय विकार आहे डोळ्याचा?
5: काच बिंदू म्हणजे काय मॅडम, खरं तर लोकांचा गैरसमज असा होतो काचबिंदू म्हणजे मोतीबिंदू. मोतीबिंदू हा विकार वेगळा आहे आणि काचबिंदू हा विकार वेगळा आहे. मोतीबिंदू म्हणजे डोळ्यातली जी ट्रान्सपरंट लेन्स आहे ती दुधी होणं, गडू होणं त्याला मोतीबिंदू म्हणतो. आणि काचबिंदू म्हणजे डोळ्याचं प्रेशर वाढतं. जसं आपला नॉर्मल बीपी आहे 120-80 नॉर्मल आहे, तो वाढला तर उच्च रक्तदाब म्हणतो आपण, तसं डोळ्याचं नॉर्मल प्रेशर जनरली 16 ते 18 दरम्यान असतं, ते त्याच्यापेक्षा वाढायला लागलं आणि त्याचा दृष्टीवरती परिणाम व्हायला लागला तर त्याला काचबिंदू म्हणतात. जनरली काय होतं, काचबिंदूच्या पेशंटमध्ये आपल्याला कारण वेगवेगळी दिसतात. काचबिंदूच्या पेशंटमध्ये त्याचं मूळ कारणाचा शोध न घेता, त्याचं कारण न शोधता त्याचं निदान फक्त केलं जातं, म्हणजे डोळ्याचं प्रेशर वाढलंय आणि मग ह्याला काचबिंदू म्हणायचा आणि मग त्याची एक विकसित त्यांची ट्रीटमेंटचा पार्ट आहे. तर तो काय असतो, तर डोळ्यात प्रेशर मेंटेन करायला ड्रॉप टाकले जातात आणि त्या ड्रॉप टाकूनही जर ते प्रेशर कंट्रोलमध्ये येत नसेल आणि दृष्टी झपाट्यानं कमजोर व्हायला लागली, कमी व्हायला लागली, तर मग त्याचं एक ऑपरेशन केलं जातं जेणेकरून प्रेशर मेंटेन राहतो. एवढं करून सुद्धा मॅक्झिमम लोकांमध्ये एका सर्टन स्टेज नंतर, वयाच्या एका अवस्थेनंतर तुमची दृष्टी कायमची जाते.
4: अरे बापरे,
5: ह्या ही सगळी लक्षणं आपल्याला काचबिंदू मध्ये आढळत असतात.
4: तर डॉक्टर, आता तुम्ही काचबिंदू म्हणजे नेमकं काय याविषयीची माहिती दिलीत, आता काचबिंदू विषयीचीच आणखी काही माहिती जाणून घेऊया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकता. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999. तर डॉक्टर, काचबिंदू म्हणजे काय हे तुम्ही नेमकं सांगितलं, पण आता तो कशामुळे होतो, त्याच्यामागची कारणं काय आणि काचबिंदूची नेमकी लक्षणं काय, म्हणजे ओळखायचं कसं की आपल्याला काचबिंदू झालंय?
5: खरं तर प्रश्न चांगला आहे मॅडम. काचबिंदू आयुर्वेदानुसार काय, आधुनिक शास्त्रानुसार काय, डोळ्यांचा अतिशय धोकादायक विकार आहे. ह्याचं कारण का, ह्या आजारात डोळा कधी जाईल सांगता येत नाही. खरं तर याची लक्षणं काय असतात? आयुर्वेदानुसार काचबिंदूचं वर्णन आदिमंत या विकाराच्या नावाखाली आलेलं आहे. ह्याच्यात लक्षणं काय असतात? डोकं, डोळी, भुवया, हे तर प्रचंड वेदना होणं.
6: अच्छा.

0: असते असते असते त्या वेदनांचं स्वरूप वाढत जातं. याचा सततच्या वेदना राहिल्यानंतर दृष्टी कमी व्हायला लागते आणि दिसणं कायमचं बंद होतं. हे खरं तर त्याची लक्षणं आहेत. पण काही रुग्णांमध्ये मात्र आपल्याला काचबिंदूची लक्षणं हे कोणत्याही पद्धतीनं दिसत नाहीत. म्हणजे फॉर एक्झाम्पल बऱ्याचदा असं होतं की एक डोळा कधीतरी 5-7 वर्षापूर्वी गेलेला असतो.
1: अच्छा.
0: दुसऱ्या डोळ्याची दृष्टी खूप कमी झालेली असते म्हणून डॉक्टरकडे जातात आणि चेक करताना ज्यावेळी एक डोळा बंद करून दुसऱ्या डोळ्याने वाचायचे सांगितले जाते त्यावेळी कळतं की अरे एका डोळ्याला तर अजिबातच दिसत नाही. म्हणजे तो कधीतरी प्रेशर वाढून ते एका प्रमाणापेक्षा जास्त किंवा सतत हाय प्रेशर डोळ्याचं राहून नंतर डोळा गेलेला असतो तसंच दुसऱ्या डोळ्यावर परिणाम झालेला असतो आणि ते दिसणं कमी दुसऱ्याचं झालंय मग लक्षात येतं. असं बऱ्याच वेळेला बऱ्याच पेशंटमध्ये दिसतं. हे झालं ज्यांच्यामध्ये लक्षणं दिसत नाही त्यांच्यामध्ये. ज्यांच्यामध्ये मी सांगितलेली लक्षणं दिसत आहेत त्यांच्यामध्ये उपचार लगेच चालू केले जातात. साहजिकच आहे, पहिल्यांदा आयुर्वेदाकडे कुणी येतच नाही तर ते आधुनिक शास्त्राचे ज्यावेळी औषधं चालू होतात त्याच्या ट्रीटमेंटमध्ये मागाशी जसं मी सांगितलं की दोनच पार्ट, एक सर्जरी आणि दुसरे ड्रॉप्स. सुरुवातीला कोणताही डॉक्टर पटकन सर्जरीला हात घालत नाही. इनिशियल स्टेज असेल किंवा प्रेशर वाढले दिसणं जरी कमी झालंय तरी बऱ्याचदा ते खूप हाय प्रेशर नसतं. 16-18 प्रेशर सांगितले ते 20-22-25 रेंज मध्ये असतं पण एका स्टेज नंतर ते खूप दिवस राहिल्यामुळे दृष्टी कमी झालेली असते. मग ड्रॉप देतात. ड्रॉप दिलं की प्रेशर मेंटेन राहतं पण दृष्टी मात्र असते असते कमीच होत जाते. म्हणजे तो आजार असा आहे त्याला आपण कितीही प्रेमानं सांभाळलं, त्याची कितीही काळजी घेतली, त्याची औषधं न चुकता टाकली, त्याची ट्रीटमेंट आधुनिक शास्त्राची जी काय म्हणजे प्रेशर कंट्रोल येत नाही म्हणून सर्जरी जरी केली तरी एका ठराविक आजाराच्या वयानंतर काचबिंदू नावाचा विकार आपला डोळा कायमचा घालवतो.
1: अरे बापरे, ही लक्षणं सांगितली डॉक्टर पण आता अजूनही आपण काही लक्षणं आणि कारण जाणून घेऊया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999. डॉक्टर तुम्ही आता काही लक्षणं सांगितलीत पण अजून काय काचबिंदू बद्दल सांगता येईल?
0: जसं मी आता सांगितलं की लक्षणं अशी असतात आधुनिक शास्त्रानुसार ट्रीटमेंट करता येते. आता खरं तर सांगायचा मुद्दा हा आहे की जर काचबिंदू आहे कोणतेही शास्त्र, खरं तर शास्त्र आहे ते वाईट कोणतंच नाही.
1: बरोबर.
0: आधुनिक शास्त्र असू दे, म्हणजे अॅलोपॅथी असू दे, आयुर्वेद असो किंवा होमिओपॅथ असू दे, शास्त्र हे शास्त्र आहे. प्रत्येक शास्त्राच्या काही तरी मर्यादा ठरलेल्या असतात, त्या मर्यादेत राहून ट्रीटमेंट करणं हे गरजेचं आहे. आयुर्वेद काय सांगतं, मुळात आजार होऊ नये म्हणून काही गोष्टी प्रिकॉशन घ्यायला सांगतं आणि आजार झाल्यानंतर ट्रीटमेंट सांगते. पण ती ट्रीटमेंट या पद्धतीने सांगते की तो आजार पुनरुद्भवी होऊ नये
1: आणि मुळापासून
0: गेला पाहिजे. हे प्रत्येक शास्त्रात असेल असं नाही, हे आयुर्वेदाची खासियत आहे.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261699.
0: मुळात आयुर्वेदात मूळ कारण काय ह्याचा शोध घ्यायची पद्धत जी आहे ती विकार कायमचा घालवण्यासाठीची खरं तर मेख किंवा गमक आहे. आधुनिक शास्त्रात जसं मी सांगितलं की प्रेशर तुमचे जास्त आहे, ड्रॉप दिले जातील आणि ड्रॉपनं कंट्रोल येत नाही म्हटलं की सर्जरी आहे. त्याचं कारण काय, त्याचा तो मेंदूचा विकार आहे, एका शारीरिक दोष आहे, एका डोळ्याचा विकार आहे, नेमकं डोळ्याचं प्रेशर का वाढते अगदी ते ह्याचा विचारच केला जात नाही आणि मग त्याची चिकित्सा केली जाते.
1: बरोबर.
0: ज्यावेळी आपण याचा कारणांचा उहापोह विचार करायला लागतो तो तुम्हाला गंमत वाटेल. ज्या माणसाला जर म्हणजे खरं तर आधुनिक शास्त्रानुसार म्हणा किंवा आयुर्वेदानुसारही म्हणा, ग्लॉकोमा हा अनुवंशिकही असू शकतो. बऱ्याच वेळेला अनुवंशिकता त्याची दिसते.
1: अच्छा.
0: तर अशा लोकांमध्ये बऱ्याच वेळेला आम्ही चेक करताना लक्षात येतं की क्रोनिक कॉन्स्टिपेशन जर असेल तर बऱ्याच पेशंटमध्ये आपल्याला ग्लॉकोमाचे केसेस आढळून येतात.
1: मग
0: अगदी म्हणजे हा मलावस्तंभ हा वाताचा विकार आहे पोटाशी संबंधित आणि तो एका स्टेज नंतर, एका वयाच्या अवस्थेनंतर तो सगळ्या

0: डोळ्यापडणं नक्की करत नाही, पण तो काही पेशंटमध्ये मात्र काचबिंदू होण्या इतपत मेजर परिणाम सराव करतो. त्यामुळं काचबिंदूचं मूळ निदान करून ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. नुसतंच काचबिंदूचे ड्रॉप टाकतोय असं होता कामा नये.
1: बरोबर आहे. पण तुम्ही आता काचबिंदूची काही लक्षणं आणि काही कारणं सांगितलीत, पण हा विषय एवढा मोठा आहे की आपल्याला पुढच्या भागात सुद्धा या विषयावरचीच माहिती ऐकायची. तर आपण पुढच्या भागात भेटूया, या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999.
2: श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
3: रूपा, तुझं गंगावन किती मस्त आहे. केस चक्क ओरिजिनल वाटतंय.
4: बावलेटच आहेस. माझे हे लांब सडक केस चक्क ओरिजिनल आहे.
3: काय
4: हो, आणि याचं सर्व श्रेय कचसनला आहे.
3: कचसन?
4: कचसन केसांवरचं एक अप्रतिम औषध.
5: लांब सडक मुलायम केश संभारासाठी संजीवन चिकित्सा मंदिर रत्नागिरी यांचं कचसन.
2: ऐकूया गाणी मनातली.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी माधुरी कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारताचं स्वप्न ही एक लोकचळवळ व्हावी, पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट पेपर फुटीच्या मुद्द्याचं कुणीही राजकारण करू नये, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांचं आवाहन. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना आजपासून स्कॉटलंडमधल्या ग्लासगोमध्ये सुरुवात. आणि महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. विकसित भारताचं स्वप्न ही एक लोकचळवळ व्हावी आणि या संकल्पनेचा मजबूत पाया म्हणून देशातल्या युवकांनी योगदान द्यावं असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी ग्रामीण विकास, कृषी, सामाजिक कल्याण आणि अन्य संबंधित क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी काल नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. त्यावेळी पंतप्रधान बोलत होते. सर्व सुधारणांच्या केंद्रस्थानी नागरिकांचं कल्याण असलं पाहिजे, तसं शासकीय धोरणं नागरिकांच्या गरजांनुसार तयार केली पाहिजेत असं पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रीय विकासाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संपूर्ण शासकीय दृष्टिकोन स्वीकारण्याच्या महत्वावरही पंतप्रधानांनी भर दिला. भारतीय युवकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी मिळावी आणि भविष्यातल्या रोजगाराच्या मागण्यांशी त्यांना जुळवून घेता यावं यासाठी कौशल्य प्रशिक्षण आवश्यक आहे असं पंतप्रधान म्हणाले. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्यासाठी सरकार तयार असून विरोधकांनी या मुद्द्याचं राजकारण करू नये असं आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी केलं आहे. ते काल दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. या मुद्द्यावर केवळ आरोप प्रत्यारोप करण्याऐवजी आणि वारंवार भूमिका बदलण्याऐवजी विरोधकांनी या गंभीर मुद्द्यावर संसदेत अर्थपूर्ण चर्चेत सहभागी व्हावं असं ते म्हणाले. पेपर फुटी ही चिंतेची बाब आहे. ती केवळ एका सरकारपुरती किंवा राजकीय पक्षापुरती मर्यादित समस्या नाही. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी प्रभावी धोरण तयार करण्याची गरज आहे आणि त्यासाठी संसदेत या विषयावर सखोल चर्चा होणं आवश्यक आहे असं नड्डा म्हणाले. यासाठी सरकार बरोबर मिळून काम करण्याचं आवाहन त्यांनी केलं. काँग्रेस आणि विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमधील विविध परीक्षांच्या पेपर फुटीचा मुद्दाही नड्डा यांनी उपस्थित केला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना या प्रकरणातून राजकीय फायदा घ्यायचा आहे ही दुर्दैवी बाब असल्याचं ते म्हणाले. नीट पेपर फुटी प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर मांडलं जाईल असंही नड्डा यांनी सांगितलं. सामाजिक कार्यकर्ते सोनू वांगचूक यांची आपण रुग्णालयात भेट घेतली आणि त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली असं नड्डा यांनी सांगितलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना वांगचूक यांनी योग्य मार्गदर्शन करावं असं आवाहन केल्याचंही ते म्हणाले. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्यासाठी सरकार तयार असल्याचं केंद्र सरकारनं काल पुन्हा एकदा स्पष्ट केलं. संसदीय नियमांचं पालन करून आणि देशातील युवकांच्या भवितव्याचा विचार करून या विषयावर विधायक चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल लोकसभेत सांगितलं. दरम्यान नीट पेपर फुटी, विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे काल सलग तिसऱ्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या विषयावरील चर्चेपूर्वी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षांनी

अयोध्येत काल श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची बैठक झाली. या बैठकीत मंदिर व्यवस्थापन, देणगी प्रणाली, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती, न्यासातली रिक्त पदं भरणं आणि धार्मिक समितीची पुनर्रचना यासारख्या अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर निर्णय घेण्यात आले. भाविकांची श्रद्धा पूर्वीच की दृढ असून ते मंदिरात दर्शनासाठी येत असल्याचं न्यासानं पुन्हा एकदा स्पष्ट केलं. विशेष तपास पथकाचा अंतिम अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्यानं त्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही असंही न्यासानं सांगितलं. मंदिरात अर्पण केल्या जाणाऱ्या सोने आणि चांदीचं प्रमाण आणि शुद्धता तपासण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीतील संस्थेच्या सहकार्यानं कायमस्वरूपी व्यवस्था करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आज राष्ट्रीय प्रसारण दिन आहे. 23 जुलै 1927 या दिवशी तत्कालीन बॉम्बे केंद्रावरून इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या पहिल्या रेडिओ प्रसारणाची सुरुवात झाली. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. भारताच्या विकासात रेडिओ प्रसारणानं महत्वाची भूमिका बजावली आहे. 1956 याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ब्रीदवाक्याला खऱ्या अर्थानं सार्थ ठरवत आकाशवाणी ही सेवा अव्याहतपणे बजावत आली आहे. जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाच्या राष्ट्रपती एक महिला असणं ही अभिमानाची बाब असल्याचं उत्तर मॅसेडोनियाच्या राष्ट्रपती गोर्डाना सिल्यानोस्वा डाउकोवा यांनी म्हटलं आहे. उत्तर मॅसेडोनियातल्या स्कोपे इथं आकाशवाणीच्या प्रतिनिधीशी बोलताना त्या म्हणाल्या की भारताचा प्रदीर्घ इतिहास आणि आध्यात्मिक वारसा यामुळे त्या प्रभावित झाल्या होत्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटल्यानंतर भारताबद्दल त्यांचा सन्मान आणखी वृद्धिंगत झाला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान काल फिलिपीन्समध्ये मनिला इथं कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अमिता आनंद यांची भेट घेतली. भारत आणि कॅनडा यांच्यातील सहकार्य सातत्यानं वाढत असल्याचं जयशंकर यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये नमूद केलं. उभय देशांच्या पंतप्रधानांनी द्विपक्षीय संबंधांसाठी निश्चित केलेली उद्दिष्ट साध्य करण्यावर या चर्चेत भर देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. परराष्ट्र मंत्र्यांनी न्यूझीलंडचे परराष्ट्र मंत्री विन्स्टन पीटर्स यांचीही भेट घेतली आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षेच्या परिस्थितीवर चर्चा केली. तसंच भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सागरी सहकार्य अधिक दृढ करण्याबाबतही त्यांनी चर्चा केली. अमेरिकी लष्करानं इराणवर सलग 12व्या दिवशी हल्ले केले. दोन्ही बाजूंनी नागरी पायाभूत सुविधांना अधिकाधिक लक्ष केलं जात आहे. जलमार्गातून प्रवास करणाऱ्या नागरी खलाशांना आणि व्यापारी जहाजांना धमकवणाऱ्या इराणची क्षमता आणखी कमी करण्याच्या उद्देशानं हे हल्ले करण्यात आल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. आयएएसवी त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्य दलांच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले. समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं मुंबईत दूरस्थ पद्धतीनं स्वागत करताना ते काल बोलत होते. मुंबईतून 11 सप्टेंबर 2025 रोजी या मोहिमेला सुरुवात झाली होती. सुमारे 25,000 अधिक सागरी महिलांचा प्रवास करत या मोहिमेनं आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना आजपासून स्कॉटलंडमधल्या ग्लासगोमध्ये सुरुवात होत आहे. 10 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 74 देशांचे संघ सहभागी होणार आहेत. भारतीय संघात पॅरा अॅथलेटिक्ससह 125 सदस्य आहेत. ऑलिम्पिक पदक विजेते नीरज चोप्रा, मीराबाई चानू, लवलीना बोरगोहेन हे खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धेत अॅथलेटिक्स, जलतरण, बास्केटबॉल, भारोत्तोलन, मुष्टीयुद्ध आणि ज्युडो या खेळांसह केवळ 10 खेळांचा समावेश असेल. मागील राष्ट्रकुल खेळांमध्ये भारतानं 61 पदकं पटकावली होती. चीनमधल्या चांगझो इथं सुरू असलेल्या चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधू, आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेन यांनी एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पीव्ही सिंधूनं महिला एकेरीच्या सामन्यात उन्नती हुडाचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला तर पुरुष एकेरीमध्ये आयुष शेट्टीनं इंडोनेशियाच्या अल्वी फरहानचा पराभव केला. दुसऱ्या एका सामन्यात लक्ष्य सेननं जपानचा खेळाडू युशी तनाकाला पराभूत केलं. 20 षटकांच्या 3 सामन्यांच्या क्रिकेट मालिकेतला पहिला T20 क्रिकेट सामना भारत आणि झिम्बाब्वे दरम्यान आज हरारे इथं होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 4:30 सुरू होईल. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाचे मालिकेतील उर्वरित 2 सामने येत्या शनिवारी आणि रविवारी याच मैदानावर खेळले जातील. उभय संघांदरम्यान

0: आतापर्यंत झालेल्या एकंदर मर्यादित सामन्यांमध्ये 14 पैकी 11 सामने जिंकत भारतानं आपलं वर्चस्व राखलं आहे. गुजरात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. देशाच्या बहुतांश भागात दिवसभर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कर्नाटक, केरळ, विदर्भ, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर तसंच लडाखमध्ये रविवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारताचं स्वप्न ही एक लोकचळवळ व्हावी, पंतप्रधानांचं प्रतिपादन. नेट पेपर फुटीच्या मुद्द्याचं कुणीही राजकारण करू नये, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांचं आवाहन. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना आजपासून स्कॉटलंडमधल्या ग्लासगोमध्ये सुरुवात. आणि महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम
2: चिंतन. हाच चिंतामणी.

0: खरा प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा, ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: जीवनविद्या सांगते चिंतन ही कामधेनू आहे, चिंतन हा कल्पतरू आहे आणि चिंतन हा चिंतामणी आहे। आणि म्हणून लोकांचं भलं व्हावं, त्यांचं कल्याण व्हावं असं जर तुम्ही चिंतन कराल तर तुमचं भलं होईल, कल्याण होईल। आम्ही जी विश्वप्रार्थना म्हणायला सांगतो ती विश्वप्रार्थना म्हणणं म्हणजे चिंतन करणं होय। ही विश्वप्रार्थना म्हणजे सुंदर विचारांची सोन्याची खाण आहे। इट इज अ गोल्ड माइन ऑफ गोल्डन थॉट्स असं मी तिचं वर्णन करतो। आणि म्हणून जीवनविद्या सांगते की ही विश्वप्रार्थना तुम्ही अगदी मनापासून सतत म्हणत राहा। रिकामपणी आणि रात्री झोपताना ही विश्वप्रार्थना तुम्ही जर म्हणत राहाल तर त्या प्रार्थनेत जे काही सर्वांसाठी मागितलेलं आहे ते तुम्हाला प्राप्त होईल। आणि हे जे तुम्हाला प्राप्त होईल ते निसर्ग नियमांप्रमाणे प्राप्त होईल हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। वास्तविक आपलं जीवन हे निसर्ग नियमांप्रमाणे चाललेलं असतं। जीवनविद्या सांगते की ॲक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड अपोजिट, या निसर्ग नियमाप्रमाणे

आपण जे काही करतो, मग ते विचार करणं असो, उच्चार करणं असो, इच्छा करणं असो किंवा आचार करणं असो, तुम्ही जे जे काही करता ते आपल्याकडे परत येणार आहे हे लक्षात ठेवणं, हेच खरं नामस्मरण होय. तुम्ही जे काही विचार करता, उच्चार करता, इच्छा करता, तुम्ही जे आचरण करता, त्याप्रमाणे तुमचं जीवन घडणार आहे, घडत आहे. आणि म्हणून यथाशक्ती तुम्ही इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करा असं जीवनविद्या पुन्हा पुन्हा सांगते. यथाशक्ती इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करणं हा सुखी होण्याचा राजमार्ग आहे. पुन्हा सांगतो, यथाशक्ती तुमच्या कुवतीप्रमाणे तुमचं काहीही नुकसान न करता इतरांना सुखी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. जीवनविद्या सांगते हा सुखी होण्याचा राजमार्ग आहे. जगातील प्रत्येक माणूस जर असं वागेल तर जगाचं

मार्ग आहे. पुन्हा सांगतो, यथाशक्ती तुमच्या कुवतीप्रमाणे तुमचं काहीही नुकसान न करता इतरांना सुखी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. जीवनविद्या सांगते हा सुखी होण्याचा राजमार्ग आहे. जगातील प्रत्येक माणूस जर असं वागेल तर जगाचं नंदनवन होईल यासाठी पैशाची गरज आहे असं नाही. बघा तुम्ही की बहुधा खूप पैसे असलेला माणूस दुःखी असतो असं का? खूप संपत्ती असलेला माणूस दुःखी का? जीवनविद्या सांगते तुम्ही इतरांना काय देता याला महत्त्वाचं स्थान आहे. कारण तुम्ही जे काही देता ते जर सूक्ष्म असेल तर ते तुमच्याकडे सहस्रपटीनं परत येतं हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आपण जे इतरांना दुःख देतो ते सूक्ष्म असतं, ते सहस्रपटीनं परत येतं, पण आपल्याला हे कळत नाही. आपल्याला इतरांची निंदा करणं, इतरांची कुचेष्टा करणं, इतरांचा द्वेष मत्सर करणं या अनिष्ट गोष्टींची सवय लागलेली आहे. या गोष्टी करणं आपल्या पाचवीलाच पुजलेलं आहे असं म्हटलं तरी चालेल. संसार दुःख मूळ असं म्हटलं जातं, पण हे खरं नाही. संसार हे दुःखाचं मूळ कधीच नव्हतं आणि नाही. मग दुःखाचं मूळ कशात आहे? जीवनविद्या सांगते की आपल्या अनिष्ट विचारात, आपल्याकडे असणाऱ्या शहाणपणाच्या अभावात आपल्या सर्व दुःखाचं मूळ आहे. तुम्हाला जर दुःख नको असेल तर स्वतःसाठी सुखी होऊन इतरांना सुखी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. याला सोपा उपाय म्हणजे सतत आणि मनःपूर्वक विश्वप्रार्थना म्हणणं. त्याचबरोबर जोडीला आणखीन एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती गोष्ट म्हणजे लव वर्क. आपल्याला जसे दोन हात आहेत त्याप्रमाणे मानवी जीवनाचे दोन हात आहेत. ते दोन हात म्हणजे लव वर्क आणि विश्वप्रार्थना. विश्वप्रार्थना म्हणणं हा मानवी जीवनाचा एक हात म्हटला तर लव वर्क करणं हा दुसरा होय. लव वर्क असं ज्याला मी म्हणतो त्यावेळी ते वर्क म्हणजे ते काम समाजविधायक काम किंवा ते काम म्हणजे समाज उपयुक्त काम हे आपण लक्षात घ्यायला हवं. दारूच्या बाटल्या पोचवणं हे देखील कामच आहे, परंतु ते विधायक काम नाही हे आपण लक्षात घ्यावं. समाजविधायक काम किंवा समाज उपयुक्त काम म्हणजे दारूच्या बाटल्या पोचवणं नव्हे किंवा तत्सम काम करणं नव्हे. जीवनविद्या सांगते की समाजविधायक काम किंवा समाज उपयुक्त काम तुम्ही आवडीनं, गोडीनं आणि प्रेमानं करा. असं केल्यानं तुम्हाला त्या कामातून आनंद मिळेल. काम करताना त्या कामातून तुम्हाला आनंद कधी मिळेल? जीवनविद्या सांगते की लव वर्क आणि एन्जॉय वर्क केल्यानं तुम्हाला त्या कामातून आनंद मिळेल. तुम्ही म्हणाल लव वर्क ठीक आहे, पण एन्जॉय वर्क हे कसं काय? या संदर्भात जीवनविद्या सांगते की आपण जे काही करतो ते करताना तल्लीन होऊन करावं. ऑफिसातील काम असो, संस्थेचं काम असो किंवा घरातील काम असो, तुम्ही जे काम करता ते तुम्ही तल्लीन होऊन करा. तुम्ही ज्या वेळेला तल्लीन होऊन काम करता तेव्हा त्या कामातून तुम्हाला आनंद मिळतो. हा आनंद मिळणं महत्त्वाचं आहे. तल्लीन होऊन काम केल्यानं आनंद का मिळतो? कारण आनंद हा आतून येतो, तो बाहेरून येत नाही. ज्याला आपण कर्म म्हणतो हे कर्म म्हणजे तरी काय? जीवनविद्या सांगते ब्रह्म तेच कर्म होय. जे ब्रह्म आहे तेच कर्मावर येतं. जीवनविद्येनं हा एक महत्त्वाचा सिद्धांत सांगितला, ब्रह्म जे आहे तेच कर्मावर येतं. आता हे ब्रह्म जे आहे हे कसं आहे? वेदांतानं सांगितलं की ब्रह्म हे सच्चिदानंद स्वरूप आहे. ते ब्रह्मच कर्मावर येतं

0: म्हणून कर्मात सुद्धा आनंद आहे. परंतु आपण जे काही कर्म करतो त्या कर्मातून आपण आनंद अनुभवायचा असतो हे आपल्याला कळत नाही. जीवनविद्या सांगते की आपण जेव्हा कर्मातून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा कर्मच आनंद रूपानं प्रकट होतं, ते मॅनिफेस्ट होतं, प्रक्षेपित होतं, आणि हे आपल्याला कळत नाही. म्हणून आपण सर्व आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो. विश्वप्रार्थना सुद्धा तल्लीन होऊन म्हणा मग आनंद कसा मिळतो ते बघा. तुम्हाला सुख शांती समाधान पाहिजे ना, तर मग लव वर्क आणि विश्वप्रार्थना दोन्ही तल्लीन होऊन करा. या दोन्ही गोष्टी करण्यातून आनंद कसा मिळतो ते बघा. आपल्या जीवनात आनंद फुलायला पाहिजे तर या दोन्ही गोष्टी करा. माझ्या एका मित्राची गोष्ट सांगतो. माझे ते मित्र माझ्यापेक्षा खूप मोठे होते. पुण्याला ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांना रँग्लर परांजपे गणित शिकवत. माझ्या मित्रानं एक दिवस एक गणित सोडवण्याचा खूप प्रयत्न केला. रात्रभर जागून त्यांनी प्रयत्न केला आणि ते कंटाळून झोपले. दुसऱ्या दिवशी माझे ते मित्र रँग्लर परांजपे यांच्याकडे गेले, म्हणाले, सर हे गणित आम्हाला सुटत नाही. रँग्लर परांजपे सरांनी ते गणित पाहिल्याबरोबर ते म्हणाले, ऑब्व्हियस, अरे सोपं आहे. असं म्हणून त्याने ते गणित 3 स्टेप्समध्ये सोडवलं. तसं आपल्या जीवनाचं जे गणित आहे हे गणित आपल्याला सोडवायचं आहे. आपल्या जीवनाचं गणित सोडवण्यासाठी आपल्याला शाब्दे परेच निष्णांत अशा सद्गुरूंची आवश्यकता असते हे आपण ध्यानात घ्यायला हवं. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: आजचा भारत नव्या उद्योगांचा भारत. उद्योगातील नवे प्रवाह, रोजगाराच्या संधी आणि प्रेरणादायी अनुभव उद्योग जगत या कार्यक्रमात. भेटूया अशा व्यक्तींना ज्यांनी संकटातून संधी निर्माण केली आणि बदललं उद्योग विश्वाचं चित्र. उद्योग जगत दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 किलो हर्ट्स वर, FM वाहिनी 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 8:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लखलख चंदेरी.

श्रोते हो, अरिजित सिंग यांनी गायलेलं फतेह या चित्रपटामधलं मनदीप खुराना यांचं गीत ऐकलं. आपण ऐकत आहात लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: श्रोतेहो सईद कादरी यांच्या गीताला संगीत होतं मिथुन यांचं. गदर टू या चित्रपटासाठी अरिजित सिंग यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आपण आस्वाद घेताय लखलख चंदेरी या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाल हसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.
3: सुबह निर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए सुबह निर्मा.
4: सचिन, मम्मी, सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.

0: श्रोते हो फायटर या चित्रपटासाठी विशाल मिश्रा, शिल्पा राव आणि विशाल दादलानी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं.
1: नवनवीन कल्पना,

अडसी पावलं आणि देशाच्या प्रगतीचा पाया उद्योग जगत. उद्योगपतींच्या अनुभव कथा, नव्या तंत्रज्ञानाचे प्रवाह आणि आपल्या सभोवतालचं बदलतं औद्योगिक जग जाणून घ्या उद्योग जगत या कार्यक्रमात. दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 kHz वर, FM वाहिनी 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.

0: श्रोते हो एफ आय आर या चित्रपटासाठी अश्वथ ईशान आणि सहकारी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 9:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम उद्योग जगत.
1: उद्योग जगत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली. कारखाने वर्कशॉप गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली. संपर्क 98 50 880 701.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या डिजिटल युगात व्यवसाय, शिक्षण, रोजगार आणि संवाद या सगळ्याच क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानामुळे आमूलाग्र बदल घडला आहे. वेबसाईट्स, सॉफ्टवेअर, डिजिटल मार्केटिंग आणि सोशल मीडिया या तांत्रिक बाबी आता उद्योगाच्या प्रगतीचं महत्वाचं साधन बनले आहेत. आज आपण भेटणार आहोत माइंड इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस या कंपनीचे संस्थापक शिराजुद्दीन शेख यांना. वेबसाईट डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डिजिटल मार्केटिंग यासाठी ते काम करतात आणि 2013 पासून ते या क्षेत्रामध्ये आहेत. डिजिटल युगातील करिअर, व्यवसायाच्या संधी अशा विषयांवर विविध महाविद्यालयांमध्ये सुद्धा ते मार्गदर्शन करतात. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आजच्या काळात एखादा व्यवसाय हा डिजिटल प्लॅटफॉर्मवर असणं खूप गरजेचं झालंय, तर ही गोष्ट महत्वाची का आहे आणि डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजे नेमकं काय हे सुद्धा आपण सांगावं.
1: आजच्या डिजिटल युगामध्ये प्रत्येक बिझनेस हा डिजिटलाइज प्रेझेंट होणं खूप गरजेचं आहे, कारण हे नेसेसरी झालेले आहे. डिजिटल मार्केटिंग म्हणा, बिझनेस डिजिटल आयडेंटिटी झालं, तर डिजिटल आयडेंटिटी म्हणजे काय की त्या बिझनेसची वेबसाईट म्हणा, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जसं फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, सोशल मीडियाचे जे प्लॅटफॉर्म आहेत तिथं त्याची आयडेंटिटी जनरेट झाली की तो कस्टमरचा ट्रस्ट बिल्टअप करण्यासाठी खूप चांगला सोर्स आहे. म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक बिझनेसचा डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्याचा आयडेंटिटी असणं खूप गरजेचं आहे.
0: वेबसाईट आणि सोशल मीडिया पेज यामध्ये काय फरक असतो नेमका?
1: वेबसाईट आणि सोशल मीडियामधला नेमका फरक असं की वेबसाईट म्हणजे आपल्या जे बिझनेसची जी आहे ना, सिंगल क्लिकमध्ये पूर्ण बन जाते. म्हणजे आपलं ऑर्गनायझेशन आहे त्याची सिंगल क्लिकमध्ये पूर्ण आयडेंटिटी, एक प्रकारचं तुमचं ओन डिजिटल ऑफिस वेबसाईट म्हणू शकतो आपण. आणि वेबसाईट हे तुमचं आपल्या ऑर्गनायझेशनचा प्रीस्टेट मेंटेन करतं. तर मला असं वाटतं की वेबसाईट हे कस्टमर क्रिएट करण्यासाठी खूप चांगलं सोर्स आहे. आणि जे सोशल मीडियाचे पेजेस आहेत ते सोशल मीडियाचे पेजेस म्हणजे कस्टमरला अट्रॅक्ट करण्यासाठी एक सोर्स आहेत. म्हणजे सोशल मीडियाचे पेजेस कस्टमरला अट्रॅक्ट करतात आणि वेबसाईट कस्टमरला कन्वर्ट करतं, हे यातलं फरक आहे. जसं की आता ऑलमोस्ट ऑर्गनायझेशन आता डिजिटलाइज झालेले आहेत, त्यांचा सोशल मीडियाचा पेज आहे, ते कॉन्टेंट जनरेट करून कस्टमरला अट्रॅक्ट करतात. तर कस्टमर तिथं जातं, बघतं, त्यांना त्यांचे प्रोडक्ट सर्व्हिस त्यांना आवडतात, तर ते त्यांना आवडल्यानंतर ते अट्रॅक्ट झालेत. आता प्रत्येक जण काय करतात, गुगलवर विचारतात प्रत्येक गोष्ट. तर तिथं वेबसाईट दिसली त्यांची, तर ते सिंगल क्लिकमध्ये पूर्ण बंच, म्हणजे एक प्रकारचं डिजिटल ऑफिस असल्यासारखं ते दाखवतं. तुमची सर्व्हिसेस काय आहेत, तुमचा प्रोडक्ट काय आहे, या सगळ्या गोष्टी वेबसाईटच्या द्वारे ते बघतात. आणि वेबसाईट जितकी चांगली प्रोफेशनल असेल तितका चांगला तुमचा ट्रस्ट बिल्टअप होतो आणि तिथं कस्टमर कन्वर्ट होतो.
0: लहान उद्योग, दुकानं किंवा सेवा व्यवसाय करणाऱ्यांनी या डिजिटल माध्यमांचा वापर का करावा?
1: आता लहान असू दे किंवा मोठा असू दे, डिजिटल प्लॅटफॉर्म हे दोघांना समान संधी देतं. तर तिथं लहान उद्योजक म्हणा आणि मोठे उद्योजक म्हणा, तिथं त्यांचं प्रमोशन स्वतः करू शकतात आणि त्यांचे प्रोडक्ट म्हणा, सर्व्हिसेस म्हणा, काय ऍक्च्युअल ते बिझनेस करतात

0: या माध्यमाच्या थ्रू जे आहे ते लोकांपर्यंत कस्टमरपर्यंत पोहोचू शकतात, कस्टमरचा ट्रस्ट जनरेट करू शकता. आता ट्रस्ट जनरेट झाला की बिझनेस ऑटोमॅटिकली होतो, सेल्स वाढत जातं. त्यामुळं लहान आणि मोठे दोन्ही जे व्यवसाय आहेत या माध्यमाचा उपयोग त्यांनी करावाच.
1: हॉस्पिटल्स, हॉटेल्स साठी सुद्धा सोशल मीडिया कितपत उपयोगी आहे?
0: हॉस्पिटल असू दे किंवा रेस्टॉरंट हॉटेल असू दे, तर सोशल मीडिया खूप महत्वाचा आहे. कारण की तुम्ही ऑनलाईन आयडेंटिटी जनरेट करणं खूप गरजेचं आहे. आणि या माध्यमातून आज तुम्ही बघू शकता की रेस्टॉरंट फूड सेक्शन जे आहे, लोक आधी डोळ्यानं बघतात, म्हणजे डोळ्यानंच खातात, नंतर जाऊन प्रॅक्टिकली जाऊन फूड खातात. तर एक लक्झरीज आयटम ते जनरेट झालेला आहे. आम्हाला सुद्धा ते चॅलेंज आहे चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंट करणं. कारण आमच्या लिस्टमध्ये हॉस्पिटल म्हणा, हॉटेल्स म्हणा, रेस्टॉरंट, इतर भरपूर आपले इंडस्ट्रीमधले कंपनीज म्हणा, आमच्या क्लायंट लिस्टमध्ये आहेत. आणि आम्ही त्यांचं चांगलं काम करतोय. आणि जेवढं चांगलं ते रिप्रेझेंट होईल, एक एक्झाम्पल देतो, आमच्याकडे एक असा कस्टमर आहे जे तुम्ही तिथं गेला तर त्याचा बोर्डच दिसणार नाही, पण लोक आज तिथं स्वतःहून जातात, फाइंड आउट करतात, गुगलनं ट्रॅक करून जातात. बाहेर बोर्ड नसलं तरी त्या रेस्टॉरंटला आज खूप गर्दी आहे. का? कारण की सोशल मीडियावर त्यांची खूप चांगली कॅम्पेनिंग आहे. याचं कारण असं आहे की लोक सोशल मीडियावर बघतात, त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि त्या गोष्टीला प्रॅक्टिकली त्याचा अनुभव घेण्यासाठी तिथं रीच होतात. तर सोशल मीडियावर आज खूप चांगला त्यांचा प्रमोशन आहे. काही अशा गोष्टी आहेत की युनिक असतं, म्हणजे प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये युनिकनेस असतंच, ते काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करतात, नवीन लोकांना आवडतं. तर हॉस्पिटल असू दे किंवा इतर कुठलाही ऑर्गनायझेशन असू दे, जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं रिप्रेझेंटेटिव्ह झाला तिथं सोशल मीडियाच्या माध्यमातून, तर तुमचं ऑर्गनायझेशन डे बाय डे ग्रो व्हायलाच लागतं, होतं. आणि प्रॅक्टिकली ज्याचं फर्म आहे, त्याची कंपनी आहे, उद्योजक त्या गोष्टीला अनुभव त्याचा घ्यायला सुरू होतं. तर माझं असं म्हणणं आहे की क्षेत्र कुठलाही असू दे, तुमचा ऑर्गनायझेशन कुठलाही असू दे, तर स्वतःला डिजिटलाइज करा, डिजिटल आयडेंटिटी जनरेट करा. आणि आयडेंटिटी जनरेट केल्यानंतर ऑटोमॅटिकली अनुभव तुम्हाला मिळेल की आपला बिझनेस डे बाय डे ग्रो व्हायला लागलाय. कारण की बिझनेस करणं फक्त पैसा कमवणं नाही आहे, तर बिझनेस एक फन आहे. जोपर्यंत तुम्ही त्याला चांगल्या पद्धतीनं चांगल्या सिस्टीमनी एक्झिक्यूट करत नाही, तोपर्यंत त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसणार नाही. तर माझं एवढंच म्हणणं आहे की अजून सुद्धा तुम्ही डिजिटलाइज झाला नसाल तर नक्की डिजिटलाइज व्हा आणि त्याचा अनुभव घ्या.
1: बरेच व्यवसाय अजूनही ऑनलाइन नाही आहेत, तर त्यामागची काय कारण असू शकतात?
0: आता बरेचसे व्यवसाय ऑनलाइन आहेत पण काही अजून येत नाही आहेत. तर त्याचं कारण मला असं वाटतं की काही टेक्नॉलॉजी बद्दलची त्यांची भीती असेल, किंवा या माध्यमाचा यूज केल्यानंतर किंवा आपण काम दिलो की जास्त खर्च येईल असं त्यांना वाटत असेल, किंवा ऑनलाईन सिस्टीममध्ये काम करत असताना त्यांना माहीतच नसेल त्या सिस्टीमचा, त्या टेक्नॉलॉजीचा माहीतच नसेल. तर मला असं वाटतं या तीन गोष्टीबद्दल कमतरता असल्यामुळं ते या अजून प्लॅटफॉर्मला युजच केलं नाही किंवा येत नसतील.
1: एखादी वेबसाईट ही विश्वासार्ह आहे किंवा नाही हे आपण कसं ओळखायचं, म्हणजे काही वैशिष्ट्य त्यासाठी?
0: आता वेबसाईट हे सध्याची काळाची गरज आहे. तर त्यामध्ये जितकं चांगलं प्रोफेशनली तुम्ही प्रेझेंट होता तितकं कस्टमर्सचा ट्रस्ट जनरेट करतात. आता ते दिसायला जे आहे ना सोबर असणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट काय, ते सिक्युअर असणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की 85% जे वेबसाईट बघितलं जातं ना ते मोबाईल थ्रू बघितलं जातं. तर मोबाईल फ्रेंडली वेबसाईट आपली असणं खूप गरजेचं आहे. तर विश्वास किंवा ट्रस्ट जनरेट करण्यासाठी हे खूप गरजेचं आहे. मोबाईल फ्रेंडली वेबसाईट म्हणजे की आता वेबसाईट जे आपण बनवतो ते बनवत असताना ते सगळ्या प्लॅटफॉर्मला फिट व्हावी या पद्धतीची वेबसाईट असणं गरजेचं आहे. तर ती वेबसाईट जर तुम्ही मोबाईलवर बघितला तर ते ऑटोमॅटिकली मोबाईलला फिट होते. ते तुम्ही टॅबवर बघितला, टॅबलेटवर, तर ते ऑटोमॅटिकली त्याच्यावर फिट होते. आणि जर तुम्ही लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर बघितला तर ते फिट होते. तर अशी वेबसाईट बनवणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट काय की ती यूजर फ्रेंडली असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तिथं ज्या गोष्टी कस्टमरला हव्या आहेत त्या गोष्टी तिथं इमिडिएटली दिसणं आणि ते तिथलं गोष्टी ती इमिडिएटली त्याला मिळणं हे गरजेचं आहे. कित्येकदा असं होतं की वेबसाईट बनवलं जातं परंतु जे पाहिजेलं आहे कस्टमरला ज्यासाठी तो आलेला आहे तिथं तो तिथं लँड झालेला तिथं त्या गोष्टी त्याला भेटतच नाहीत. त्यामुळे कित्येकदा असं होतं की ती वेबसाईट असून सुद्धा ती त्याला ट्रस्ट बिल्टअप होत नाही.
1: काय आहे प्रोसेस वेबसाईट डेव्हलपमेंटची?
0: वेबसाईट ऍक्च्युअल काय असतं तुम्हाला खरं तर सांगतो की हे गुगलवर सर्च इंजिनवर जे आपण सर्च करतो, सर्च केल्यानंतर जे एखादा ऑर्गनायझेशन आहे ते कुठलाही ऑर्गनायझेशन असून दे प्रत्येकाला वेबसाईटची गरज आहे. आता वेबसाईट हे एक फॉर्म असतं www.in, तर हे शेवटचा जो एक्सटेन्शन आहे .in, .com, .net, तर

0: हे समजण्यासाठी आहे की बाबा समोरची एक वेबसाईट सिंगल क्लिक मध्ये पूर्ण बंच देते, तर हे वेबसाईट बनवणं जरुरीच आहे. आत्ताचा काळ डिजिटलाइज होणं गरजेचं आहे, प्रत्येकाला त्या प्लॅटफॉर्मचा युज करणं खूप गरजेचं आहे.
1: वेबसाईट तयार करताना साधारण होणाऱ्या चुका कुठल्या आणि त्या कशा टाळायला हव्यात?
0: आता साधारण वेबसाईट बनवत असताना मोस्टली जे चूक होते ते मला असं वाटतं की तिथं जी इन्फॉर्मेशन आहे ती आउटडेटेड नसावी, अपडेटेड असावी. आणि दुसरी जी गोष्ट आहे ती डिझाईन जी आपण जे बनवतोय ते पुअर डिझाईन असावं, अट्रॅक्टिव्ह डिझाईन असावं. जितकं तुमचं प्रोफेशनल आणि अट्रॅक्टिव्ह वेबसाईट असेल तितका जास्त कस्टमर तिथं इंगेज होईल आणि ते बघायला त्याला समजेल. काही वेळा आपण डिझाईनच्या मार्फत सुद्धा तिथं आपण प्रेझेंट होऊ शकतो आणि इन्फॉर्मेटिक इन्फॉर्मेशन थ्रू पण आपण लोकांना समजू शकतो की ॲक्च्युअल आपली काय इन्फॉर्मेशन आहे. तिथं हिस्ट्रीच्या इन्फॉर्मेशन म्हणजे आपण किती काळापासून ही गोष्ट आपण देतोय, सर्व्हिस देतोय, तर हे पण आपण तिथं दाखवणं गरजेचं आहे. आता या गोष्टीसाठी आपण चांगल्यारीत्या तिथं प्रेझेंट होणं खूप गरजेचं आहे. कित्येकदा म्हणजे वेबसाईट बनवत असताना ह्या चुका होतात की प्रोफेशनली वेबसाईट केली जात नाही, आउटडेटेड इन्फॉर्मेशन तिथं असते आणि ती जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की मोबाईल फ्रेंडली नसते ती वेबसाईट, तर मोबाईलला अलाइनमेंट होणं खूप गरजेचं आहे. कित्येकदा असं असतं की जुना डाटा तसाच असतो, वेबसाईटवर लक्ष नाही. तर माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक उद्योजकानं म्हणजे त्याची जर वेबसाईट आहे, ऑर्गनायझेशनची वेबसाईट असेल, तर त्या वेबसाईटवर त्याचं लक्ष असणं खूप गरजेचं आहे. ते एक वन टाईप ऑफ मीडिएटर आहे कस्टमर आणि तो ऑर्गनायझेशनचा एक दुवा आहे, म्हणजे तो आपल्याला इंट्रोड्यूस करायला लागलाय. तर ते खूप चांगल्या पद्धतीनं प्रोफेशनली असणं गरजेचं आहे, समोरचा ट्रस्ट बिल्डअप करण्यासाठी ते माध्यम ठरू शकतं.
1: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे या क्षेत्रामध्ये काही बदल झालाय?
0: AI झाल्यानंतर खूप सारा बदल झालेला आहे, कारण की AI जे टूल्स आहेत ते आता फास्टर आणि स्मार्टर या गोष्टीला बनवलेलं आहे. तर इन्फॉर्मेशन खूप चांगली ते दिल्यानंतर त्यामध्ये सुधारणा झालेली आहे डिझाईनमध्ये आणि इतर गोष्टीमध्ये. तर AIमुळे बरंच डेव्हलपमेंट बदललेलं आहे.
1: वेबसाईट डेव्हलपमेंट आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट त्यामधला काय फरक आहे आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा उद्योजकांना कसा फायदा होऊ शकतो?
0: आता सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट म्हणजे एक सिंपल त्याची डेफिनेशन किंवा व्याख्या बिझनेससाठी काय आहे, तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट म्हणजे व्यवसायासाठी जे गरजेनुसार डिजिटलाइज सिस्टीम तयार करणं आणि या सॉफ्टवेअरचं यूज करून ऑर्गनायझेशनमध्ये ज्या ह्युमन एरर्स आहेत ते कमी करण्यासाठी याचा उपयोग केला जातो, आपली प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. तर सॉफ्टवेअर बरेचसे आपल्या व्यवसायाला उपयोग असतात. जास्तीत जास्त चालणारे जे सॉफ्टवेअर आहेत, ERP सिस्टीम सॉफ्टवेअर आहे, CRM सॉफ्टवेअर आहे, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे, असे जे सॉफ्टवेअर्स आहेत ते प्रोडक्टिव्हिटी हाय करतात आपल्या ऑर्गनायझेशनची.
1: बऱ्याच प्रकारचे मोबाईल ऍप्लिकेशन्स आणि क्लाउड कॉम्प्युटिंग, तर याचा काय उपयोग किंवा परिणाम होतो उद्योगांवर?
0: आता AI, क्लाउड कॉम्प्युटिंग किंवा मोबाईल ऍप्लिकेशन याचा बरंच जे आहे उपयोग होतो. AI जे मी जसं सांगितलं की स्मार्टर आणि फास्टर हे आपल्या ऑर्गनायझेशनला बनवतं. डिसिजन मेकिंगसाठी AIचा जास्त उपयोग केला जातो, इन्फॉर्मेशन खूप चांगली ती देतं. क्लाउड कॉम्प्युटिंग काय आहे की डाटा ॲक्सेस आपण कुठूनही करू शकतो, याचा खूप चांगलं यूज होतो क्लाउड कॉम्प्युटिंगचा. आणि तिसरं जे आहे तुम्ही बोला मोबाईल ऍप्लिकेशन, आता मोबाईल ऍप्लिकेशनचं बरंचसं काही यूज आहे. जर मोबाईल ॲप असेल तर तुमचा सेल्स खूप जास्त वाढतं असं आहे.
1: डिजिटल मार्केटिंग सध्या हा एक शब्द खूप प्रचलित आहे, तर हे म्हणजे नेमकं फक्त जाहिरात असं आहे का ही संकल्पना आणखी व्यापक आहे, याविषयी काय सांगता येईल?
0: नाही, डिजिटल मार्केटिंग फक्त जाहिरात नाही आहे, हे फक्त ॲडव्हर्टाइजमेंटचा एक भाग आहे असं म्हणू शकतो आपण मार्केटिंगचा. परंतु डिजिटल मार्केटिंग हे कस्टमर बरोबर रिलेशनशिप बिल्टअप करण्याचा एक माध्यम आहे, ट्रस्ट बिल्टअप करण्याचा एक माध्यम आहे. आधी कसं होतं, आधी ट्रेडिशनल मार्केटिंग होतं, आता डिजिटल मार्केटिंग आहे. यामध्ये बरंचसं फरक आहे. ट्रेडिशनल मार्केटिंग अजूनसुद्धा करतात काही लोक, पण आता सकाळी उठल्यानंतर लोक मोबाईल बघतायत आणि संध्याकाळी झोपेपर्यंत त्यांच्या हातात मोबाईल आहे आणि त्यात जास्तीत जास्त यूज त्यांचा सोशल मीडियाचा आहे. तर या सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म इन शॉर्ट जे आहे ना डिजिटल मार्केटिंगचा आहे. आता डिजिटल मार्केटिंगमध्ये त्यामध्ये काय येतं की वेबसाईट डेव्हलपमेंट होतं, त्यानंतर सोशल मीडिया मार्केटिंग येतं, ईमेल मार्केटिंग येतं, ब्रँडिंग येतं, प्रमोशन येतं. या सगळ्या गोष्टी कस्टमर बरोबर रिलेशनशिप स्ट्रॉंग करतात आणि कस्टमरच्या जे ट्रस्ट आहे ते बिल्टअप करतात. तर हे फक्त मार्केटिंग नसून हे बऱ्याचशा कामाचा माध्यम आहे असं मी म्हणू शकतो.
1: माइंड इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसचे शिराजुद्दीन शेख.

यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. आज या मुलाखतीचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला. याचा दुसरा आणि अंतिम भाग जरूर ऐका येत्या गुरुवारी सकाळी 9:10 उद्योग जगत या कार्यक्रमात. आणि आता आजच्या कार्यक्रमात मला निरोप द्या. नमस्कार. उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर.

0: उद्योग जगत। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली। कारखाने वर्कशॉप गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली। संपर्क 98508807001।
1: उद्योग जगत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। श्रोते हो, या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल आज रात्री 8:15। सकाळचे 9:31 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत नाट्यधारा हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम।

श्रोते हो, पंडित राम मराठे यांनी गायलेलं जय जय गौरी शंकर या नाटकातलं विद्याधर गोखले यांचं नाट्यपद आपण ऐकलं. आपण ऐकत आहात नाट्यधारा हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: अक्षरतः शोभा जोशी यांच्या स्वरामध्ये द्रौपदी या नाटकातलं नाट्यपद आपण ऐकलं. आपण ऐकताय नाट्यधारा हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

श्रोते हो, बालगंधर्व यांनी गायलेलं स्वयंवर या नाटकातलं नाट्यपद आपण ऐकलं आणि याबरोबरच नाट्यधारा हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी.

मंथनधारी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर

आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. श्रोतेहो, याबरोबरच आता आम्ही प्रसार भारतीच्या वेव्स OTT या प्लॅटफॉर्मवर सुद्धा उपलब्ध आहोत. सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत.

पार्श्वदेह मुरलीधर गोडे यांच्या गीताला संगीत होतं ऋषीराज यांचं. बनिया बापू या चित्रपटासाठी विनय कुमार आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं.

श्रोते हो, 25 जुलैला शनिवारी आषाढी एकादशी आहे. त्याच निमित्तानं वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता जरूर ऐका कानडाऊ विठ्ठलू. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या अभंगाचं प्राध्यापिका रूपाली वाडेकर यांनी केलेलं निरूपण. आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून कानडाऊ विठ्ठल.

0: श्रोते हो, शांताराम नांदगावकर यांच्या गीताला संगीत होतं अशोक पत्की यांचं. राणीने डाव जिंकला या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आपण आस्वाद घेताय मराठी चित्रपट संगीताचा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: रसिक श्रोते हो, साहित्याचे अभ्यासक, लेखक आणि भटकंती हा अतिशय आवडीचा विषय असणारे प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्या शशांक लिमये यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि शेवटचा भाग जरूर ऐका. येत्या शुक्रवारी 24 जुलै रोजी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण रात्री 10:00. डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्या भटकंतीमध्ये गेली अनेक वर्षे त्यांना साथ देणारे रिक्षाचालक श्रीयुत भगवान बुद्धू यांच्याशी देखील आम्ही संवाद साधणार आहोत. तेव्हा जरूर ऐका आजचे पाहुणे हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यमधारी 239.61 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि आता आकाशवाणी सांगली प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.

0: श्रोतेहो जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. हीच खरी दौलत या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आपण आस्वाद घेत आहे मराठी चित्रपट संगीताचा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: नमस्कार, मी जिल्हाधिकारी सांगली. स्वातंत्र्य नंतरची ही 8वी जनगणना असणार आहे. यावेळी पहिल्यांदाच मोबाईल ॲपच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने जनगणना केली जाणार आहे. सदरची जनगणना ही 2 टप्प्यामध्ये घेतली जाईल. यामध्ये पहिला टप्पा हा घर यादी व घर गणना मे ते जून 2026, दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या गणना जे फेब्रुवारी 2027 मध्ये होणार आहे. सांगली जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात एकूण चार्ज 21 आहे. ग्रामीण भागाकरिता तहसीलदार, शहरी भागाकरिता मुख्याधिकारी ही चार्ज अधिकारी आहे. सांगली जिल्ह्यामध्ये एकूण 3916 घर यादी गट ज्यांना HLB म्हणतो असून 4381 प्रगणक व 776 पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आलेली आहे. तसेच प्रगणक व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देण्याकरिता 70 फील्ड ट्रेनरची नेमणूक करण्यात आलेली आहे. जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय जनगणना अधिकारी व कर्मचारी तसेच फील्ड ट्रेनर यांना 3 दिवसाची प्रशिक्षण जिल्हा स्तरावर देण्यात आलेली आहे व सध्या प्रत्येक 4 स्तरावर प्रगणक व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण सुरू आहे. सदरची घर यादी व घर गणना ही 2 टप्प्यामध्ये केली जाईल. स्वगणना 1 मे ते 15 मे 2026 आणि प्रगणक द्वारे गणना 16 मे ते 14 जून 2026. घर यादी व घर गणना HLO मोबाईल ॲप द्वारे

0: होणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच जनगणना 2027 मध्ये कुटुंबांसाठी स्वगणनेचा ज्यांना सेल्फ एन्युमरेशन म्हणतो याचा पर्याय उपलब्ध असेल, ज्यामध्ये नागरिक स्वतः जनगणना प्रश्नावली भरू शकतात. लॅपटॉप किंवा डेस्कटॉप द्वारे सुरक्षित SE.census.gov.in या वेब पोर्टल वापरून कुटुंबांची माहिती ऑनलाइन भरता येईल. त्यासाठी त्यांना SE.census.gov.in या पोर्टलच्या मोबाईल नंबर व कुटुंब प्रमुखांच्या नावाने लॉग इन करायचे आहे. त्यानंतर नकाशेवर आपल्या घराचे ठिकाण अचूकरित्या नोंदवून आपली घराची व कुटुंबियांची माहिती भरायची आहे. माहिती भरून सबमिट केल्यानंतर 11 अंकी SE ID जनरेट होईल. हा रेफरन्स ID प्रगणक घरी आल्यानंतर त्यांना द्या. माहिती योग्य असल्याची खात्री करून प्रगणक तुमच्या घराची गणना पूर्ण करतील. प्रगणकद्वारे 16 मे ते 14 जून 2026 HLO मोबाईल ऍप द्वारे घर यादी व घरगणना केली जाणार आहे. यामध्ये 33 प्रश्न विचारले जाईल, ज्यामध्ये घराची स्थिती, कुटुंबियांची माहिती, कुटुंबात उपलब्ध असलेली सोयी, कुटुंबात धारण केलेली मालमत्ते व इतर माहिती उपलब्ध राहणार. जेव्हा प्रगणक आपल्या घरी येतील तेव्हा ते आलेले पाहुणे समजून त्याची अतिथी देवोभव ह्या भावनेने स्वागत करावे, त्यांच्याशी नम्रपणे व सौजन्याने वागावे, त्यांची चुकीची किंवा अपूर्ण माहिती त्यांना देऊ नये. तसेच प्रगणकांना प्रश्न विचारण्यासाठी व माहिती नोंदविण्यासाठी वेळ देण्यात यावा. ही प्रक्रिया थोडी वेळ घेऊ होऊ शकते, त्यामुळे शांतपणे सहकार्य करावी ही आमची विनंती आहे. कोणतीही शंका असेल तर प्रगणकांना विचारा. घरातलं कोणतेही राहू नये, तसेच कोणाची दुबार नोंदणी होणार नाही याचीही काळजी आपण घ्यावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
1: पलट तेरा ध्यान किधर है.

आठवते हो भटक भवानी या चित्रपटामधलं? जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं विश्वनाथ मोरे यांनी आणि स्वर होता सुरेश वाडकर आणि उषा मंगेशकर यांचा. आपण आस्वाद घेताय मराठी चित्रपट संगीताचा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

మలైక చానస్ హవా.

0: शिल्का माझी
1: नका भाई ल दम खावा जरा दम खावा
0: अभी मला एक चानस हवा
1: जरा दम खावा
0: पर मला एक चानस हवा
1: जरा दम खावा
0: अग मला एक चानस हा हा हा हवा।

0: सचानस हवा
1: पूर नामदेवा
0: मला हिवडा चानस हवा
1: बेस्ट नामदेवा
0: आता सगळाच चानस हवा
1: नाव नामदेवा
0: आता सगळाच चानस हवा
2: श्रोते हो दादा कोंडके यांच्या गीताला संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. बोट लावीन तिथं गुदगुल्या या चित्रपटासाठी महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आपण आस्वाद घेताय मराठी चित्रपट संगीताचा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

या जिबांचा शोभा लई गुण हौशी सजवतील घोडा संगीतल्या सरशी मला पुढ्यात घेतील हसून

चिपा मोर घोड़ा पसल्या पसल्या अंगला अंग लगत अनहोती कुतगुल्या बालपणीची इती आठवणी फार मागल्या।

श्रोतेहो ग दि माडगुळकर यांच्या गीताला संगीत होतं सुधीर फडके यांचं. देव माणूस या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं सहर्ष स्वागत आणि दीपा तेलंगचा नमस्कार.

मंडळी, आपण ऐकताय गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. श्रोतेहो, जुनं ते सोनं पण नवंही नक्कीच हवं हे सिद्ध करून दाखवणारे अनेक गायक, संगीतकार या कलाक्षेत्रामध्ये वेगानं आपली घोडदौड करतात. आणि त्यापैकीच एक नाव म्हणजे संगीतकार, गायक, चित्रपट अभिनेता हिमेश रेशमिया. आज 23 जुलै हा त्यांचा

दिवस मंडळी, तेव्हा तुम्ही नक्कीच ओळखले असणार की आजचा आपला गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम हिमेश रेशमिया विशेष, हिमेश रेशमिया स्पेशल असाच असणार. चला तर मग कार्यक्रमातले ऐकूया पुढचं गीत.

श्रोते हो, 25 जुलैला शनिवारी आषाढी एकादशी आहे. त्याच निमित्तानं वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता जरूर ऐका कानडाऊ विठ्ठलू. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या अभंगाचं प्राध्यापिका रूपाली वाडेकर यांनी केलेलं निरूपण. आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून कानडाऊ विठ्ठल.

श्रोतेहो आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आणि आज आपण बोलतोय संगीतकार गायक अभिनेता निर्माता हिमेश रेशमिया यांच्याविषयी. 23 जुलै 1973 मुंबई इथं जन्मलेले हिमेश रेशमिया यांनी 1998 प्यार किया तो डरना क्या या चित्रपटाला संगीत दिलं आणि चित्रपटसृष्टीमध्ये संगीतकार म्हणून पदार्पण केलं. पुढे हॅलो ब्रदर, कुरुक्षेत्र, जोडी नंबर 1, हमराज अशा अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं. हमराज यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारासाठी पहिल्यांदाच नामांकन मिळालं. जाणून घेऊया त्यांच्या या प्रवासाविषयी या गीतानंतर.

रसिक श्रोते हो, साहित्याचे अभ्यासक, लेखक आणि भटकंती हा अतिशय आवडीचा विषय असणारे प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्या शशांक लिमये यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि शेवटचा भाग जरूर ऐका. येत्या शुक्रवारी 24 जुलै रोजी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण रात्री 10 वाजता. डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्या भटकंती

0: मध्ये गेली अनेक वर्षे त्यांना साथ देणारे रिक्षा चालक श्रीयुत भगवान बुधनूर यांच्याशी देखील आम्ही संवाद साधणार आहोत, तेव्हा जरूर ऐका आजचे पाहुणे। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यमलहरी 239.8 एक मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि आता आकाशवाणी सांगली प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील। आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही।
1: मंडळी आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून, आणि आज या कार्यक्रमात आपण संगीतकार, गायक, अभिनेता हिमेश रेशमिया यांच्याविषयी जाणून घेतोय। हिमेश रेशमिया यांनी 2003 तेरे नाम या चित्रपटाला संगीत दिलं आणि ते इतकं लोकप्रिय झालं की त्यावर्षी या चित्रपटाचा संगीताचा अल्बम विकणारा हा सर्वात जास्त विक्रमी विक्रीचा अल्बम ठरला आणि त्यामुळंच त्यांना फिल्मफेअर, स्क्रीन, स्टार गिल्ड अशा अनेक पुरस्कारांसाठी नामांकन मिळालं आणि बॉलिवूडमधले ते एक सफल संगीतकार म्हणून स्थापित झाले। ऐकूया तेरे नाम या चित्रपटामधलं हे गीत, ज्याला संगीत आहे हिमेश रेशमिया यांचं।

तेरे नाम या चित्रपटानंतर हिमेश रेशमिया यांनी पुढं 2004 रन, टार्झन, ऐतराज, दिल मांगे मोर अशा अनेक चित्रपटांना संगीत दिलं आणि आपलं असं एक स्थान निर्माण केलं. 2006 लंडनच्या वेम्बल स्टेडियम इथं प्रदर्शन करणारे ते पहिले भारतीय कलाकार आहेत. अभिनयाचा सुद्धा त्यांनी आपल्या चित्रपटांमधून सादरीकरण केलं. श्रोते हो, पावसाळा सुरू होताच हिमेश रेशमियांनी 21 वर्षापूर्वी एक प्रचंड रोमॅन्टिक असं गाणं संगीतबद्ध केलं होतं. ते गाणं नेहमीच चर्चेत येतं आणि या गाण्यावर सध्याच्या डिजिटल युगात चालणारे हजारो रील्ससुद्धा बनत असतात. एकदा ऐकलं तरी पुन्हा पुन्हा गुणगुणता यावं असं हे गीत आहे आशिक बनाया आपने या चित्रपटातील. ऐकूया हिमेश रेशमिया यांनी संगीतबद्ध केलेलं आणि सुनिधी चौहान आणि अभिजित सावंत यांनी गायलेलं हे सुरेल गीत.

श्रोते हो हिमेश रेशमिया, आज 23 जुलै हा त्यांचा वाढदिवस. त्यांनी संगीतकार गायक म्हणून काम केलंच, पण त्याचबरोबर त्यांनी अभिनेता म्हणून सुद्धा अनेक चित्रपटातून अभिनय साकारला. त्यांनी आपका सुरूर या चित्रपटातून पहिल्यांदा अभिनेता म्हणून पदार्पण केलं. त्याचबरोबर कर्ज, कजरारे, दमदमादम, खिलाडी 786 अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपली अभिनयाची छाप पडद्यावर मांडली आहे. त्यांनी रेडिओ या चित्रपटामधून आरजेची भूमिका अत्यंत सुंदर अशी साकारली आहे. आणि आज 23 जुलै हा आहे राष्ट्रीय प्रसारण दिन, तेव्हा त्यांच्या रेडिओ या चित्रपटामधलं त्यांनीच गायलेलं हे आपण छानसं गीत ऐकणार आहोत कार्यक्रमाच्या शेवटी. ऐकूया रेडिओ या चित्रपटामधलं हे गीत, हिमेश रेशमिया यांच्यावर अभिनीत असं हे गीत आहे आणि स्वरही

श्रोते हो रेडिओ या चित्रपटासाठी हिमेश रेशमिया यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. आणि या गीताबरोबरच आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी दीपा तेलंग तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूया. नमस्कार.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम.

श्रोते हो सुवर्णा माटेगावकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आपण ऐकताय भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

शरद गावंडे यांच्या गीताला संगीत होतं यशवंत देव यांचं. रवींद्र बिजूर यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. आपण ऐकताय भावधारा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

श्रोते हो, शरद गावंडे यांच्या गीताला संगीत होतं चंद्रशेखर गाडगीळ यांचं. ऋषिकेश रानडे यांनी गायलेल्या या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आता आम्ही आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीचे मुंबई केंद्रावरून कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत. त्यामध्ये सुरुवातीला ऐकूया वनिता मंडळ.

0: RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.
2: मैत्रिणींना नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी स्वाती तुपकर तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आहे 23 जुलै, राष्ट्रीय प्रसारण दिन. माहिती, ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना असलेला रेडिओ, खरोखर आपल्या जीवनात त्याचं किती महत्व आहे याचं स्मरण आजचा हा राष्ट्रीय प्रसारण दिन करून देतो. आजच्याच दिवशी भारतातील पहिल्या रेडिओ प्रसारणाची सुरुवात झाली. 1927 साली याच दिवशी इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या अंतर्गत मुंबई स्टेशनवरून देशातील पहिलं रेडिओ प्रसारण सुरू झालं. मैत्रिणींनो, तेव्हापासून रेडिओ हा भारतीयांच्या जीवनाचा एक महत्वाचा भाग बनला. लोकांना माहिती देणं, शिक्षित करणं आणि मनोरंजनाचं कार्य करणारा रेडिओ बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदवाक्याला खऱ्या अर्थानं सार्थ ठरवित आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या वाढत्या काळात, डिजिटल युगात आणि सोशल मीडिया, अनेक वेगवेगळ्या रेडिओ वाहिन्या, वेगवेगळ्या टीव्ही वाहिन्या या सगळ्यांच्या गर्दीत सुद्धा रेडिओनं आपलं स्थान अढळ असं ठेवलंय. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्ती, शेतकरी, सीमेवर तैनात सैनिक, व्यावसायिक असो, गृहिणी असो, समाजातील प्रत्येक स्तराचा विचार करून सादर करण्यात येणारे श्रवणीय कार्यक्रम, मालिका, देश विदेशातल्या बातम्या, त्यातून मिळणारी महत्वाची माहिती ही रेडिओची आपल्याला मिळालेली देण आहे. तेव्हा मैत्रिणींनो, भारतीय समाजावर मोठा प्रभाव पाडणारं संवादाचं सशक्त माध्यम म्हणून रेडिओची भूमिका खूप महत्वाची आहे. तेव्हा आमच्या सर्व श्रोत्यांना राष्ट्रीय प्रसारण दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.

मैत्रिणींनो, या गीतानंतर वळूया आपल्या मालिकेकडे. आपला भारत देश म्हणजे औद्योगिकदृष्ट्या विशाल आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असा आहे. आपल्या देशाचा इतिहास, संस्कृती, नैसर्गिक सौंदर्य हे सगळं अनुभवण्यासाठी भ्रमंती तर आलीच हो ना. प्रत्येक प्रदेशाची बोलीभाषा, वेशभूषा, खाद्यसंस्कृती, हवामान, विचारधारा, सारं काही वेगळं. याचा अनुभव घेण्यासाठी मात्र मग त्या त्या प्रदेशाला भेटही द्यावीच लागते ना. चला तर आज आपणही भारत भ्रमंती करूया प्रीती भांबूरकर यांच्यासोबत. त्यांच्याशी संवाद साधत आहेत भावना लोखंडे. चला तर ऐकूया मालिका भारत भ्रमंती.

0: मैत्रिणींनो नमस्कार. भारत भ्रमंती कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, विविधतेत एकता हे आपल्या भारताचं वैशिष्ट्य. अगदी हिमालयाच्या उंच शिखरापासून ते कन्याकुमारीच्या सागर किनाऱ्यापर्यंत, राजस्थानच्या वाळवंटापासून ते ईशान्य भारताच्या हिरव्या गार दऱ्यांपर्यंत प्रत्येक प्रदेशाची संस्कृती, भाषा, वेशभूषा, खाद्य संस्कृती, परंपरा, तिथलं निसर्ग सौंदर्य हे थोड्याफार प्रमाणात वेगळं असतं आणि प्रत्येकाच्या नजरेतून वेगळाच भारत आपल्याला बघायला मिळतो. चला तर आजच्या भारत भ्रमंती कार्यक्रमातून आपण एक सुंदर प्रवास अनुभवणार आहोत. त्यासाठी स्टुडिओत उपस्थित आहेत भारत भ्रमण करणाऱ्या प्रीती भांबूरकर. चला तर जाणून घेऊया त्यांच्याच शब्दात भारतातली विविधता. प्रीतीताई, आजच्या भारत भ्रमंती कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद आजच्या या कार्यक्रमात मला तुम्ही बोलवल्याबद्दल. आणि भारत भ्रमंती म्हणाल तर भारत इतका मोठा देश आहे आणि आपल्या इथे इतकं बघण्यासारखं आहे की मी तर म्हणेल की अगदी माझं असं 1% म्हणा किंवा अगदी थोडंफार बघितलेलं आहे. आणि मुळात मला भारतात जास्त फिरायला आवडतं. म्हणजे बरेच लोक म्हणतात की आपण बाहेर जाऊया, तर त्यापेक्षा मला असं वाटतं नाही, आपल्या भारतातच इतकी ठिकाण आहे की आधी तर आपण ती बघूया आणि बाहेरच्या लोकांना आपण बोलवूया की बघा आमचा भारत किती समृद्ध आणि सुंदर आहे.
2: बरोबर आहे.
1: म्हणजे इतिहासासाठी सुद्धा आपण ती बघायला हवी. मंदिरं बघायला जातात लोक, तर आपण दर्शन घ्यायला जातो. त्या मंदिरांची भव्यता, त्या मंदिरांचं वास्तुशिल्प हे बघायला तुम्ही नक्की साऊथला जा.
2: बरोबर आहे. म्हणजे तुम्ही आपण बघतो की आजचं जीवन खूपच धकाधकीचं आहे, मग त्या धकाधकीच्या जीवनातून आपण चार जे क्षण आहेत ते विरंगुळ्याचे काढायला तिथे फिरायला नक्कीच जायला पाहिजे. आपला भारत तर अगदी समृद्ध आहे. भारताचा आपण अगदी एक एक टप्पा जरी आपण बघतो म्हटलं तरी आपला जन्म अपुरा पडेल. खरंच सौंदर्य आणि विविधता आपल्याला भारतात आढळते. तर तुम्ही आतापर्यंत कुठले कुठले आपण म्हणजे राज्य बघितले?
1: माझे हिमाचल झालं, पंजाब झालं, उत्तराखंड झालेलं आहे, साऊथमध्ये आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक.
2: अच्छा.
1: म्हणजे गोवा, कोकण, महाराष्ट्रामध्ये जर आपण घेतलं तर ही सगळीच बरीचशी भाग झालेली
2: आहेत,
1: पण अजूनही काही भाग राहिलेली आहे.
2: म्हणजे पूर्ण भारत
1: प्रदेश जरी म्हटला तर तो इतका मोठा आहे. उत्तराखंड म्हटलं तर उत्तराखंडच इतकं मोठं आहे की आपण एक एक टप्पा करू शकतो आपल्या वयाच्या याच्यामध्ये. पूर्ण तर भारत फार कमी आहे, ज्याला अगदीच आवड आहे की दर महिन्याला तो फिरतोय
2: तो संपूर्ण भारत
1: करू शकतो. तरी पण मी एक 3-4 महिन्यात एक 4-5 दिवस

0: असतच बाहेर.
1: खूप छान म्हणजे तुम्हाला ही फिरण्याची आवड अगदी लहानपणापासून आहे की काही कुठून प्रेरणा मिळाली?
0: लहानपणापासून आहे आवड असं एकदम सांगता येणार नाही, कारण एक जरा जो होता 78-80 जो काळ होता ज्याच्यात आमचा जन्म झाला तेव्हा असं खूप फिरायला जाणं फॅमिली सोबत वगैरे असं नव्हतं, कारण अभ्यास करायचा घरी यायचं किंवा मग शाळेच्या कॅम्प सोबत किंवा आणखीन कुठल्या ट्रेकिंगला वगैरे जे आमच्या वडिलांनी पाठवलं तिथपर्यंत ठीक होतं. पण लग्न झाल्यावर माझ्या नवऱ्याला आणि बाबांना म्हणजे सासऱ्यांना फार फिरायची आवड होती. मग त्यांच्या सोबत जे सुरुवात झाली आवड कदाचित आधीपासून असेल पण चान्स नंतर मिळाला असं आपल्याला
1: म्हणता येईल. म्हणजे तुम्हाला तिथूनच प्रेरणा मिळाली आणि तुम्ही बराच भारताचा जो प्रांत आहे तो पादाक्रांत.
0: हा म्हणजे बरेचदा असं व्हायचं की नवरा सांगायचं की हा आता आपल्याला फिरायला जायचंय, मग मी म्हणायचे की मला कुठलं आवडतं ते विचारलं का, मग नंतर देण्याचे बरं कुठलं, मग तेव्हा डोक्यात येते सर आपण बघितलंच नाही आम्ही सांगायचं काही यांना. पण मग त्यांच्यासोबत पाहता पाहता तो एक एक एक एक टक
1: आवडायला लागला आणि फिरायलाही मिळालं
0: त्यांना.
1: बरं, तुम्ही इतक्या ठिकाणी फिरले आतापर्यंत, तुम्ही बरेच राज्यांचं म्हणजे निसर्ग घेतला, खाद्य संस्कृती तिथली पाहिली, तर तुम्हाला सगळ्यात जास्त कुठलं राज्य आवडलं आणि कुठला भाग बघायला आवडला?
0: मला हिमाचल. मला हिमाचल केव्हाही आवडतं, उत्तराखंडही आवडतं. म्हणजे एक म्हणता येईल आपल्याला, कारण मला मुळात डोंगर दऱ्या आणि नद्या
1: अच्छा हे
0: यांच्या मी प्रेमात आहे. म्हणजे मला जर कोणी म्हणलं बीचेसवरच आपण एखादा ग्रुप फिरून येऊया का मैत्रिणींनी वगैरे, तर मी त्यांना म्हणेल की बीचेस पेक्षा चालता का डोंगरावर. म्हणजे जंगल किंवा बीच याच्यापेक्षा मला डोंगर आणि दऱ्या
1: हे जास्त आवडतं. तुम्हाला हिमाचल प्रदेश जास्त?
0: हिमाचल उत्तराखंड हा भाग जास्त आवडतो.
1: डोंगर दऱ्या. मग इतक्यात तुम्ही कुठल्या ठिकाणी जाऊन आल्यात?
0: मी आताच 15 जूनला गेली आणि 20 परत आली. तर मी आली उत्तराखंड मधनं. तिथून आपल्या उत्तराखंड मध्ये कौसानी आणि भीमताल म्हणजे नैनितालच्या जवळ ही अनएक्सप्लोअर्ड आहे.
1: अच्छा.
0: कारण लोकांना नैनिताल जास्त माहिती आहे आणि मुळात तुम्ही जिथे लोकांना माहिती आहे तिथे मी जात नाही.
1: ही गोष्ट जास्त छान.
0: म्हणजे गर्दीच्या ठिकाणी मला आवडत नाही, कारण मला म्हणायचं की तुम्ही फिरायला जाता. माझं म्हणणं की तुम्ही एका टप्प्यावर बसून फक्त त्या निसर्गाचा आस्वाद घ्या.
1: बरोबर.
0: तुम्ही फिरायला आले आहेत, मग अननेसेसरी काय होतं, ट्रॅव्हल टाइम तुमचा खूप जास्त होतो आणि तुम्हाला कंटाळा येतो, मग थकून जाता तुम्ही. त्यापेक्षा एका ठिकाणी बसा, तू निसर्ग डोळ्यात साठवा आणि मग परत आपल्या हॉटेलला येऊन रिलॅक्स करा. पण एक गोष्ट आहे आणखी की मला स्वतःला शॉपिंगची बायकांना आवड असते किंवा मग आम्ही मैत्रिणी सोबत जातोय किंवा कोणासोबत जातोय त्यांनी असतं की तिथे गेल्यावर तिथलं काहीतरी वस्तू विकत घ्यायची. मग मला जसं हिमाचल किंवा उत्तराखंडला जनरली मॉल रोड हा प्रकार जास्त आहे.
1: अच्छा.
0: मग रात्रीच्या वेळेस त्या मॉल रोडवर फिरायलाही मला आवडतं, मग त्या कॅफेज मध्येही जायला आवडतं, मग तेव्हा ती गर्दी आवडते.
1: अच्छा. तर तुमच्या प्रवासात तुम्ही अनेक ठिकाणी प्रवास केलाय, तर असा एखादा अनुभव आहे का की जो तुम्हाला खूप काही शिकवून गेला किंवा तो अनुभव तुम्हाला नेहमीसाठी लक्षात राहील?
0: खरं सांगायचं तर प्रवासामुळे तुमच्या स्वतःमध्ये बदल होतो.
1: अच्छा.
0: म्हणजे मुळात मी तर म्हणेल की ज्यांना डिप्रेशनचं आहे किंवा एन्झायटी आहे किंवा आणखीन काही घरगुती याच्यामधनं आहे तर तुम्ही बाहेर निघून जा. म्हणजे घरात घर सोडायचं, 5 दिवस फिरून यायचं. होतं काय की ती तयारी करायला तुम्हाला 2 महिने लागतात कुठे बाहेर फिरायला जायचं. म्हणजे मग तुमचं जे डोकं असतं ते त्याच्यात फिरतंय, गुंतून जातं की मला हा ड्रेस घालायचा आहे का, कारण आजकाल जरा रील्समुळे याच्यामुळे जरा आपलं असतं की आपण ही रील करायची, मग त्याप्रमाणे तो ड्रेस घालायचा, मग आपण त्याप्रमाणे आपली शॉपिंग, त्याप्रमाणे आपली बॅग भरणं याच्या मागे लागतो. त्या ग्रुपमध्ये तुम्ही इतकी मस्ती केलेली असते की त्यातनं बाहेर पडायला तुम्हाला 15-20 दिवस
1: आठवणींमध्येच आपण रममाण होतो.
0: आठवणीपेक्षा तुम्ही गुंतून जाता त्या लोकांमध्ये, नवीन लोक म्हणा आपली लोक म्हणा, कारण आपण घरातल्या गोष्टी आपल्याला आठवतच नाही. म्हणजे मी जर घरी परत आली तर मला कंटाळा यायला लागतो, मग नंतर परत डोक्यात हा आता कुठलं एखादं नवीन ठिकाण आपण एक्सप्लोअर करायचं का, मग जायचं का, असं सुरू होतं.
1: अच्छा. तर असा एखादा अनुभव तुम्हाला सांगता येईल का की खूप आठवणीत राहिला?
0: हो, नक्कीच सांगता येईल. म्हणजे मी हिमाचलच्या एका गावात गेली होती आणि त्याचं घर असं होतं की उंचावर. मी त्याच्याशी बोलायची की तू दाखव, कारण आमचा ग्रुप येतोय, आम्ही मैत्रिणी येतो आहे, तर वर चढताना कसं आहे वगैरे. बरं, तो असा आहे डोंगरावर बसायचा, त्याच्या बाजूला मला जरा वृक्ष वाटतं. म्हणजे हिमाचलात वृक्ष दिसतंय, मग आपल्याला कंटाळा येईल का? पण मग असं झालं की बिचारा तो आपल्याशी बोलतोय तर आपण चला जाऊया त्याच्याकडे. पण त्याच्या घरी वर चढण्याचा जो रस्ता होता तो इतका अप्रतिम होता. म्हणजे वरती त्यांनी फक्त टेंट लावले होते, चांगले स्विस टेंट होते, पण जायचा जो असा रस्ता आहे तिथून ओढा वाहतोय, झरे वाहतात, मध्ये धबधबा आहे, मग जाताना सगळं ऍपल प्लम याची जपानी फ्रूट यांची सगळ्यांची झाडं त्याच्या तिथे लागलेली आहेत. त्याचं होमस्टे होतं, मग तिथे गेल्यावर

0: चहाची बायको आम्हाला आंटी आहे. ऑलरेडी त्याच्या आम्ही रेट्स कमी केले कारण अगदी तुझ्या गावात येतो आहे इतकं नाही आहे वगैरे बोलून केलेलं. मग मला आकरलं म्हणजे हा एवढे कमी याच्यात आपल्याला इतकं सगळं देतो आहे. पण ती लोकांनी ना आपुल केली आणि निघताना आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं किंवा त्याच्या डोळ्यात पाणी होतं की अरे आता हे आपल्या घरात म्हणजे. आणि त्याची आई आणि त्याची बायको मला म्हणते की आपका मैका समजना आपको जब भी लगेगा ना आप यहाँ पे सिर्फ आराम करने आना.
1: अरे वाह किती मोठं मन असलं पाहिजे.
0: आणि म्हणजे केलं त्यांनी अजूनही बोलत राहतात ते लोक किंवा काही मला तिथे जायचं असेल त्याच्याकडे जरी जायचं नाहीये तरीही तो मला गाईड करत असतो की मॅडम आपण यहाँ पे ऐसे ऐसे जाना म्हणून मी आपको नंबर शेअर कर रहा हूँ.
1: म्हणजे आजही त्यांनी ती आपुलकी जपून ठेवलेली.
0: म्हणूनच कदाचित मला हिमाचल आणि ती लोक
1: जास्त आवडत असेल
0: आवडत असतील.
1: आणि मला सांगा की तुम्ही भारतातल्या इतक्या राज्यात गेले तर तिथल्या भाषा किंवा तिथल्या परंपरा किंवा खानपान याच्यामुळे तुम्ही काही प्रभावित झाल्या का की कुठली खाद्य संस्कृती तुम्हाला जास्त आवडली.
0: मी असे खूप वेगवेगळे पदार्थ नाही ट्राय करून पण एक सांगता येईल तुम्हाला की सगळ्यांनी करावीत कारण एक सिद्धू म्हणून प्रकार असतो हिमाचलमध्ये. आणि केरळला मी गेली तेव्हा तो लच्छा पोळी जो म्हणतात लच्छा पराठा तो पहिल्यांदा मी बघितल्यावर अगदी नाही नाही खायचंच नाही या वगैरे असं केलं पण टेस्ट केल्यावर आवडलं. तुम्ही असं वाटतं की ना तिथला एखादा पदार्थ आपण ट्राय करावा वेगळा असतो प्रकार.
1: बरोबर.
0: आता उत्तराखंडला गेलो तर आमच्या एका ग्रुपमधल्या मुलांनी म्हटलं की ताई आपण याला सांगूया का म्हणे की भांगीची चटणी कर. अरे बापरे भांगणी चढेल आपल्या लोकांना. नाही नाही असं नसतं म्हणे की भांगेचा जो झाड असतो त्या पानांची चटणी कुमाऊ थाली म्हणतात त्याला उत्तराखंडची आपण कुमाऊ थाली खाऊ तर खरंच सुंदर. रागीचा शिरा केला होता तो बघितल्यावर पण मला असं पहिल्यांदा अरे बापरे कायचा का. पण सध्या जेव्हा अगदी आवडीने खात होते तेव्हा लक्षात येते की नाही प्रत्येक ठिकाणीची खाद्य संस्कृती सर्व करून घेऊन एकदा बघावी
1: बघायला हवी. म्हणजे आपण जिथे जातो तिथल्या वातावरणात तिथल्या खाद्यपदार्थांमध्ये जर आपण रममान झालो तर आपल्याला तिथला निसर्ग नक्कीच सुसह्य होतो आणि जास्त जास्त तिथे जाणार.
0: आणि काय होतं ना की तुम्हाला तिथे पोल्युशन काहीच मिळत नाही. गाड्या फार कमी मी गावांमध्ये जाते
1: बरोबर
0: त्यामुळे गावांमध्ये गाड्या फारच कमी असतात त्याच्यामुळे जी अगदी 100% ऑक्सिजन आपल्याला मिळत असतो त्यामुळे छान भूक लागली जाते. 3-4 वेळा मस्त तुम्ही खाऊ शकता तुमचं वजन वाढत नाही कारण तुम्हाला 4 वेळा खालीवर डोंगरांवर करावं लागतं.
1: बरोबर आहे. तर या प्रवासामुळे तुमच्या विचारांमध्ये बदल होतो का.
0: नक्की मी तेच म्हटलं तुम्हाला होतो. मुळात मी सोलो कधीच जात नाही.
1: अच्छा.
0: मी जाते सगळ्यांना. मला असं खूप लोकांमध्ये जायला राहायला आवडतं कारण एकटीने जेव्हा आपण प्रवास करतो तर तो प्रवास असा असतो की ठीक आहे मग काय बोलायचं आता पुढे मग थोड्या वेळी कंटाळा येतो 2-3 दिवसामध्ये. ग्रुप राहायला की तुमची मस्ती तुमचं खेळणं रात्रीच्या गाण्या गप्पा त्यांच्या आवडी निवडी. तर बरेचदा असं की मैत्रिणीच्या ग्रुपमध्ये जाताना वगैरे काही गोष्टी मलाही आवडायच्या नाही. ऍडजस्टमेंट हा प्रकार माझ्यामध्ये पण फार कमी होता. मग लक्षात येतं बाहेर गेल्यावर तुम्हाला सगळ्यांसोबत ऍडजस्ट करायचं आहे त्यांच्या वेळेनुसार ऍडजस्ट करावं लागतं त्याच्यामुळे हा पेशन्स येतात मुळात.
1: बरोबर आहे.
0: खूप महत्वाचं म्हणजे मला लोक म्हणतात तुझ्या तेवढे पेशन्स कसे आहे. मी म्हणते तुम्ही आधीचं माझं रूप बघितलं नाही कदाचित. इथे आल्यावरतीच पेशन्स आपल्यामध्ये तयार होतात.
1: नक्कीच. म्हणजे तुम्ही जेव्हा बाहेर जाता घरी फक्त आपल्याला आपल्या कुटुंबापुरतच ऍडजस्टमेंट करावं लागतं पण तुम्ही जेव्हा बाहेर फिरायला जाता तर तुम्ही ग्रुपमध्ये असता तेव्हा त्यांच्याशी जुळवून घेणं हे सुद्धा तितकंच महत्त्व.
0: प्रत्येकाचे विचार वेगळे असतात प्रत्येकाचं खाण्याचा वेळा वेगळा असतात त्याचं राहणीमान वेगळं असतं इव्हन तुमचं सकाळपासूनचं रात्रीपर्यंतचं रुटीन वेगळं असतं. जेव्हा तुम्ही सगळे एकत्र येतात त्या एका रुटीनला मॅच करणं प्रत्येकाला कठीण जातं पण करतात.
1: म्हणजे जो जो आपला प्रवास असतो तो सुकर होतो.
0: तुम्हाला तुमचा कम्फर्ट झोन सोडावा लागतो.
1: सोडावाच लागतो. तर असं असतं की एखाद्या ट्रीपला आपण जेव्हा निघतो तेव्हा असं आपलं एक हे असतं की मग माझ्या कुटुंबासोबत जाईल किंवा मैत्रिणींसोबत जाईल किंवा एखादा मोठा ग्रुप जाईल तर तुम्हाला त्यातल्या त्यात कोणासोबत फिरायला जायला जास्त आवडत.
0: मला मैत्रिणी आणि मोठा ग्रुप.
1: भारतातलं असं एखादं ठिकाण की जिथे प्रत्येकाने एकदा तरी जायला हवं.
0: बघा सगळीच ठिकाणं छान आहे. असं एखादं ठिकाण जरी म्हटलं तर मी आत्ता रिसेंटली उत्तराखंडला गेली होते. मला स्वतःला जायची इच्छा होती कासार देवी म्हणून.
1: अच्छा.
0: अल्मोडा डिस्ट्रिक्ट मध्ये येतं ते. विवेकानंदांनी तिथे स्वतः 6 महिने साधना केलेली आहे. असं म्हणतात की पृथ्वीवर सगळ्यात जास्त जी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते तर त्यातलं भारतातलं एक ठिकाण आहे म्हणजे अख्ख्या पृथ्वीवरती भारतातलं एक ठिकाण आहे ते कासार देवी.
1: अच्छा.
0: नासाने सुद्धा तिथे रिसर्च केलं आणि आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी जाणवेल नाही जाणवेल तो दुसरा गोष्ट.
1: बरोबर.
0: पण अशी ठिकाणं आपल्या भारतात आहे ही लोकांना माहितीच नाही. आत्ता इन्स्टामुळे किंवा याच्यामुळे जरा लोकांना कळायला लागलेलं आहे. पण मला असं वाटतं की

0: योग्य ठिकाण आहे ती आपण नक्कीच जावी.
1: बरोबर आहे. म्हणजे जिथे आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नसतात, पण अशा नवीन नवीन जागा, स्पिरिच्युअल म्हणा किंवा काही, एखादं निसर्ग सुद्धा इतका सुंदर असतो पण इतक्या इंटेरियरला आपल्याला आहे हे सुद्धा माहिती नसतं, तर अशा जागी आपण जायला हवं.
0: जायला हवं. मग तसं म्हटलं तर मला तिरुपतीजवळ एक श्रीकालहस्ती मंदिर आहे, ते फार आवडतं.
1: अच्छा.
0: त्याची वास्तुकला आणि त्याची भव्यता तर बघण्यासारखंच आहे. वायू तत्वाचं ते मंदिर, आपण जी पंचतत्वातली मंदिरं म्हणतो त्यात एक मंदिर आहे. मग अशी मंदिरं आपण नक्की पाहावी.
1: एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी किंवा एखादी सहल जर आपण प्लॅन करतो तर त्याच्यासाठी आधीपासून कशी योजना आखायला हवी?
0: हे बघा, सगळ्यात पहिल्यांदा तर आता योजना आखायची म्हणजे तुम्हाला कुठली स्थळं बघायची आहेत, कुठला प्रदेश बघायचा आहे त्या प्रदेशाची माहिती घ्या. आणि तुम्ही जेव्हा डोंगराळ प्रदेशात जाता किंवा आता जसं तुम्ही गोव्याला गेलात किंवा गेलात, तर तुम्हाला अंतर सांगितलेलं आहे 10 किलोमीटर 20 किलोमीटर. मॅप दाखवतं गुगल मॅप तुम्हाला 10 किलोमीटरवर तुम्ही अर्धा तासात पोहोचाल. डोंगराळ भागात 10 किलोमीटर म्हणजे 1 तास लागतो.
1: अच्छा.
0: इथपासून तुम्हाला सुरुवात करावी लागते. म्हणजे जर तुम्ही म्हणाल की मी आता 6 इथून दिल्लीला पोहोचते, मग दिल्लीवरनं मला मॅपने दाखवलं मी 6 तासात नैनितालला पोहोचतो, अजिबात नाही. तुम्ही तिथून 6 तासात पोहोचू शकत नाही.
1: ते वेळेचं नियोजन पण आपल्याला
0: करावं लागतं. तुमचे हॉटेल्स कुठे आहेत ते बघावे लागतात. बरेचसं काय होतं की तुम्ही डोंगराळ भागात जाल, केरळला म्हणा किंवा इकडे असं डोंगराळ भागात जाल, तिथल्या हॉटेलमध्ये तुम्हाला पार्किंगला फार त्रास होतो, जाम लागतो तिथे 2-3 तासाचा, तर बफर टाइम तुम्हाला घ्यावा लागतो. हॉटेल्स अशी निवडा की गावाच्या बाहेर राहतील, की समजा एखादं ठिकाण तुम्ही नाही पाहिलं, गावाच्या बाहेरून तुम्ही पटकन बाहेर निघू शकता. आत गेलात तुम्ही तर तुम्ही जाम मध्ये 5-5, 6-7 तास
1: अडकता. तर त्या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग करावं लागतं.
0: वेळेचं प्लॅनिंग, किती दिवसाचं प्लॅनिंग आहे, डे वाईज तुमचं प्लॅनिंग, तुम्हाला खाण्याचा खर्च किती येतो, इथपासून सगळी तयारी तुम्ही करायला हवी. ट्रेन्स तुम्हाला कुठल्या कुठल्या कुठे आहेत. बरेचदा म्हणजे आपल्याला जायचं बरंच लांब असतं, जसं अरुणाचल म्हणा, आसाम म्हणा, इथे ट्रेन इतका प्रवास आहे 36 तासाचा की तेव्हा तुम्ही थकून जाता. तेव्हा तुम्हाला फ्लाईट्सनीच
1: जाणं.
0: लोक म्हणतात की नाही, कोकणातला आपल्याला निसर्ग बघायचा आहे, पावसात जाऊया. मी म्हणेल की प्रकृतीशी खेळ हा कधीच करू नये.
1: बरोबर.
0: म्हणजे त्या भागामध्ये जो सीझन असतो त्याच सीझन मध्ये जा, ऑफ सीझन मध्ये. या दोघांचं माझं म्हणणं आहे की त्याचा भौगोलिक परिस्थितीचा विचार करा आणि मगच त्या ठिकाणी.
1: बरोबर आहे. तर प्रीतीताई मला सांगा की सुरक्षित आणि जबाबदार प्रवासासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या?
0: हे बघा, मला असं ना, लोक म्हणतात की आम्हाला जरा हा त्रास झाला तो झाला. मी भारतात गेली, मला कुठलाही कधी ड्रायव्हरचा त्रास वाटलेला नाही आहे किंवा हॉटेल्सचा त्रास वाटलेला नाही. लोक सगळीच चांगली मिळालेली आहेत, पण त्यातल्या त्यात गुगल आजकाल खूप चांगला आहे. करा की लोकांनी काय सांगितलेलं आहे त्या हॉटेलबद्दल, त्या गाडीबद्दल. तुम्हाला नुसतं 5 रेटिंग दिसतं, पण ते गुगल रिव्ह्यूज त्यांनी टाकलेले आहेत का, पासून पण सगळं बघितलं पाहिजे. तुमच्या लक्षात येतं, ज्याला अंदाज असतो ना तो समजू शकतो की फेक रिव्ह्यूज आहेत.
1: अच्छा. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा आपण अगदी म्हणजे विचारपूर्वक बारकावे लक्षात घेऊन आपण जायला हवं.
0: कारण तुम्ही आतमध्ये जर एखाद्या खूप गावांमध्ये गेलेत आणि नंतर यायला तुम्हाला काही मार्ग नाही आणि ते हॉटेल चांगलं नाही निघालं, तर तुम्ही रात्रीचा 2-3 तासाचा एवढा अंधाराचा प्रवास कसा करा?
1: बरोबर. तुम्ही भरपूर ठिकाणी गेले, तर कधी कधी असंही झालं असेल की तुम्ही त्या गावात गेले किंवा त्या ठिकाणी गेले आणि तिथे काहीतरी तिथले सण उत्सव परंपरा ह्या सुद्धा तुम्हाला जाणून घ्याव्याशा वाटल्या का, आणि कुठल्या परंपरा तुम्हाला जास्त आवडल्या?
0: मला सगळ्याच आवडतात. म्हणजे ओणम मधलं आपण अवकाळी आणि त्यांचं मते असं रेस केल्यासारखं असतं त्यांच्यामध्ये, तो भाग बघायला आवडतो.
1: अच्छा.
0: म्हणजे आपण त्या भागामध्ये त्याच याच्यात जावं असं वाटतं की मी गेलेली नाही या, पण ड्रायव्हरच्या तोंडून म्हणा किंवा तिथल्या हॉटेल्सच्या लोकांकडनं की नाही मॅडम एकदा तरी तुम्ही आमच्या तिथे
1: ओणमला या,
0: मग ती त्यांच्या रांगोळ्या त्यांचं ते असं त्याच्यात बघावं असं वाटतं. इकडे हिमाचल आणि उत्तराखंडला होळी खूप छान असते, फुलांची वगैरे होळी खेळतात.
1: अच्छा.
0: आणि लग्न तिथे.
1: अच्छा.
0: हा म्हणजे मी एका ठिकाणी होती तर त्याला विचारलं, तर पहा संस्कृती आपण म्हणतो भारतात आपण म्हणतो की हुंडाबळी आहे, हे आहे, ते आहे, किती गोष्टी आपण ऐकतो. आपण चांगल्या गोष्टी ऐकतच नाही, आपल्याला सगळ्या वाईट गोष्टी ऐकायला मिळतात. तर मी त्याला असंच विचारलं की ज्या मी म्हटलं होतं ज्या मुलाकडे आम्ही राहिलो, कारण तुझं लग्न कसं झालं, हमारी या शादी नाही होती म्हणे. म्हटलं फिक्या होताय, म्हणजे मी हमको अगर पसंद आई लड़की तो हम उसके घर जाते उसको अपने साथ लेके आते. म्हटलं लेके आते यानी वो लड़की को नहीं पूछते क्या? नहीं नहीं, वो तो पहचान में ही, मतलब किसी ने तो भी बताया रहता है, उसको भी अंदाज होता है. हम लेके आते उसके बाद ससुराल में सब, म्हणजे त्या लग्नाच्या विधी सगळ्या सासरी होतात.
1: अच्छा.
0: तो म्हटलं फिर कपडे लगते? नहीं, यहाँ आने के बाद वो खरीदेगी.

0: होते. ती ज्या कपड्यानिशी आहे त्या कपड्यानिशी ते लोक तिला घेऊन येतात.
1: वेगळीच परंपरा आहे
0: म्हणजे ही मी अगदी वेगळीच आहे. म्हणून अरे वा छान आहे. तर हे हे म्हणून म्हटलं ना हिमाचलच्या प्रेमात काय आहे तर तिथल्या
1: सगळी संस्कृतीच खूप छान आहे.
0: हा आणि लोकप्रेम आहे. तर मग ते मी म्हणलं ना खूप बदल होतो तुमच्या प्रवासामुळे तुमच्यामध्ये.
1: तुम्ही बरेच राज्य फिरलेले आहेत, प्रवास भरपूर झालेला आहे. यानंतर कुठे नवीन ठिकाणी जाण्याची इच्छा आहे तुमची?
0: नवीन ठिकाणी म्हणाल तुम्हाला आर्किओलॉजीच्या दृष्टीने बरीचशी जागा अजून माझ्या राहिलेल्या आहेत. आता मी हंपीला जेव्हा जाऊन आली हंपी बघितलं पण तो गाईड थोडं सांगत होता. जेव्हा लक्षात येतं की एवढा मोठा तो विजयनगरचा इतिहास आहे तर असं वाटतं नाही तिथे 3-4 दिवस परत एकदा. किंवा तंजोरचं जे मंदिर आहे ते खूप भव्य आहे ते बघावं. पंचतत्वांची मंदिरं पूर्णच राहिलेली आहेत माझी असं म्हटलं तर म्हणजे बघितली आहेत पण एक दोनच झालेली आहेत.
1: म्हणजे नवीन नवीन मंदिरं आणि आर्किओलॉजीच्या दृष्टीने पुरातत्व जे भाग आहे तो तुम्हाला बघायची इच्छा आहे.
0: हो.
1: अजून कुठलं राज्य आहे की जे तुम्हाला वाटतं की नाही मला आयुष्यात एकदा तरी करायला हवंच?
0: अशी तर भरपूर राज्य
1: म्हणजे पूर्ण भारतच तुम्हाला.
0: म्हणजे माझा अजून अरुणाचल आसाम हा भाग राहिलेला
1: आहे तो पण तुम्हाला
0: करायचा आहे.
1: आपल्या अशा मैत्रिणी आहेत बऱ्याचशा की त्यांना प्रवासाची आवड आहे तर अशा मैत्रिणींना तुम्ही काय संदेश द्याल?
0: माझं म्हणणं की पहिल्यांदा शॉर्ट ट्रिप करून पहा. मॅनेज एका दिवसाच्या 2 दिवसाच्या सहली पहिले तुम्ही ऑर्गनाईज करून पहा जाताना. मग हळूहळू तुम्हाला त्यातनं अनुभव आला किंवा मंदिरांच्या ठिकाणी तुम्ही जाऊन या पहिल्या. कारण तिथे तुम्हाला सेफर साईडला धर्मशाळा मिळतात किंवा लोक तिथले चांगले मिळतात. तर 1-2 ठिकाणं ती करून घ्या आणि मग हळूहळू बाहेर जा. कारण हॉटेल शोधणं, हॉटेल ती चांगली आहेत का बघणं, गाडी शोधणं, गाडीवाला चांगला निघतोय का बघणं, त्यांच्याशी ड्रायव्हर लोकांशी डील करणं इतक्या सोप्या गोष्टी नाही आहेत. तर हळूहळू एक एक टप्पा गाठा. एकदम मजल ही करू नका. नाही तर मग एखादी ट्रॅव्हल एजन्सी असते त्यांच्या ह्याच्यातनं पण तुम्ही जाऊन या, तिथून अनुभव घ्या आणि मग स्वतः वाटलं तर आपल्या मैत्रिणींसोबत निघा फिरायला.
1: बरोबर. आणि एखादी मोठी ट्रिप करायची असेल तर त्याचं प्लॅनिंग कसं करायला हवं?
0: जसं सांगितलं की पहिल्यांदा ट्रेन आणि फ्लाइट्स या दोन गोष्टी. एक तर पहिले भौगोलिक परिस्थिती घेऊन त्याचा अंदाज घ्यायचा की आपण कोणत्या सीझन मध्ये जातो आहे. गुगलवरती त्याचं आजकाल तुम्हाला वेदर कळतं, फोरकास्ट काय आहे तिथला तो तुम्ही पाहून घ्यायचा 1-3 महिन्या आधी. ट्रेन आणि हे कशा आहेत ते बघायचं. तिथून तुमचं डेस्टिनेशन जर कुठलं कुठे पोहोचायचं आहे, समजा आम्ही कोचिनवरनं मला जायचंय, कोचिनच्या जवळ नियरेस्ट स्पॉट कुठला आहे मग तो मी पहिले घ्यायचा का. मग ते सगळं बघायचं. मग तिथले हॉटेल्स, त्याचा किती दिवस मला स्टे हवा आहे, मग तिथून मी आणखीन जवळपासची ठिकाणं कुठली बघू शकते आहे. मग अशी ठिकाणं बघत यायचं. 6 नाईट 7 डेजचा प्रवास तुम्ही करावा.
1: अच्छा.
0: जितकं तुम्ही जास्त करता नंतर कंटाळा
1: येतो आपल्याला. तर तसं आपण प्लॅनिंग करायला हवं. प्रीती बांबूरकर ताई आपण आज आलात आणि आमच्या मैत्रिणींना भारत भ्रमंती कार्यक्रमात खूप छान माहिती सांगितली त्यासाठी मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: आणि असंच सगळेजण छान फिरत रहा आणि आनंदी राहा.
1: नक्कीच मैत्रिणी. तुम्ही आनंदी तर घर आनंदी आणि समाजही आनंदी. म्हणून धकाधकीच्या जीवनातून थोडा विरंगुळा म्हणून सहलीला जा. भारत भ्रमंती करा. तिथली संस्कृती, भाषा, खाद्य संस्कृती आणि निसर्गाचा आस्वाद घ्या. त्यासाठी आजची मुलाखत नक्कीच प्रेरणादायी ठरेल. तेव्हा आज इतकंच. पुन्हा भेटू भारत भ्रमंती कार्यक्रमाच्या पुढच्या भागात नवीन मैत्रिणीसह. तोपर्यंत नमस्कार.

मंडळीनं आताच आपण भारत भ्रमंती या मालिकेअंतर्गत प्रीती भांबूरकर यांची भावना लोखंडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. आणि खरंच मैत्रिणींनो, निसर्गाच्या सान्निध्यात आपण जाऊन आलो, तिथं आपलं मन रमलं आणि खरंच मनाला एक मानसिक शांती आपल्याला मिळाली आहे. आणि आता तर सध्या पावसाचे दिवस, त्यामुळे पावसाचा आनंद सुद्धा आपण घेत आहोतच. चला तर या गीतातूनही आपण पावसाचा आनंद घेऊया.

भारतभ्रमंती करून आलो. निसर्गाच्या अगदी जवळ जाऊन आलो. त्याच्याशी संवाद आपण साधला. बघा ना, बरंच काही शिकण्यासारखं असताना निसर्गाकडून. शिवाय सृजनशीलतेचा दान त्यानं स्त्रीला दिलंय, तिनंही ते जपलंय. कधी त्यासाठी लेखणीचा उपयोग केला आणि मनातल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. कधी अनुभवांचा खजिना, कधी मनातल्या कल्पना, कधी ओतीभोवती घडणाऱ्या घटना, या साऱ्यांचं चित्रण त्यात असतं. आणि अशीच आहे आपली मालिका तिच्या शब्दातून. चला तर आज याच मालिकेअंतर्गत आपण ऐकणार आहोत प्रीती सप्रे यांचं मनोगत. ऐकूया तर.

0: नचाए कभी ये रुलाए।
1: रेडिओवर हे गीत ऐकताना मनात आलं किती खरं आहे ना, आयुष्य म्हणजे कधीही पूर्णपणे न उलगडणारं, न सोडवता येणारं एक मोठं कोड आहे। असं असलं तरी ते सोडवण्याचा प्रत्येक जण आपापल्या परी आपापल्या स्तरावर प्रयत्न हा करतच असतो। हे कोड सोडवताना काही प्रश्नांची उकल होते, मनाजोगी उत्तरं मिळतात, मग मन आनंदी होतं, उत्साहाने नव्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा व्यक्ती प्रयत्न करतो। काही प्रश्न मात्र कधीही सुटतच नाहीत, मग निराशा येते, कार्यात मलुलता येते आणि माणूस आयुष्याच्या वाटचालीत काहीसा मागे पडतो। अशा वेळी सकारात्मक दृष्टिकोन असणं हे अत्यंत महत्वाचं ठरतं, कारण त्यामुळे मनावरचा ताण कमी होतो, मानसिक शांती लाभते आणि आयुष्याच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे सोडविण्यासाठी लागणारा आत्मविश्वास पळवतो। आत्मविश्वास एक नवी ऊर्जा प्रदान करतो आणि आयुष्याच्या प्रवाहात पोहण्यासाठी माणूस परत एकदा नव्याने सज्ज होतो। सकारात्मक दृष्टिकोन घडविण्यासाठी नेहमी सकारात्मक लोकांच्या संगतीत राहणं फायदेशीर ठरतं। योग्य संगत ही अत्यंत महत्वाची बाब आहे। आजचं युग हे मीडियाचं युग आहे। माणसांच्या संगतीपेक्षा मीडियाच्या संगतीत मनुष्य अधिकाधिक राहू लागला आहे। म्हणून मीडियावरील निगेटिव्हिटी वाढवणाऱ्या बातम्या वाचणं ऐकणं टाळावं, पुलंना वाचावं ऐकावं, त्यांच्या खुमासदार विनोदी शैलीद्वारे तुमचा ताण नाहीसा होण्यास मदत होईल। ताण हलका झाल्यावर नैराश्य कमी होईल आणि कृतींमध्ये देखील पॉझिटिव्हिटी येईल। आजचं युग हे स्पर्धात्मक युग आहे। स्पर्धेचं प्रमाण प्रत्येक क्षेत्रातच इतकं वाढलं आहे की सामान्य माणूस होरपळला जातोय। परस्परांमध्ये शर्यतीत चुरस असावी पण रस्सी खेच नसावी। चुरस तुम्हाला ते कार्य अधिक चांगल्या रीतीने करण्याकरता उद्युक्त करते, परंतु रस्सी खेच जीवघेणी ठरते। या जीवघेण्या स्पर्धेत भक्कमपणे उभं राहण्याकरता सकारात्मक विचारांची ऊर्जा आवश्यक ठरते। ही सकारात्मकता बाणायची कशी? स्वतःवर विश्वास ठेवणे त्याकरता आवश्यक आहे। स्वतःकडून कार्यसिद्धीसाठी भरघोस प्रयत्न करावा। यश मिळेल अशी आशा नक्की बाळगावी, परंतु अपयश आले तर खचून जाता कामा नये। प्रत्यक्षात ही गोष्ट अंमलात आणणं खरंच कठीण आहे, परंतु उत्तम प्रकारचं वाचन, चांगल्या कलाकृती बघणं हा त्यावर उपाय ठरू शकतो। JRD टाटा यांच्या तोंडी खूप छान वाक्य आलंय। ते म्हणतात, फेल अगेन बट फेल बेटर। अपयशाच्या साखळीतून उद्याचं उज्ज्वल यश जन्माला येतं। आपलं अपयश आपल्याला साजरं करता आलं पाहिजे, ते का मिळालं याची शहानिशा करता आली पाहिजे, म्हणजे सुधारणेला वाव मिळेल आणि यश मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करता येईल। म्हणूनच वपू काळे म्हणतात तसं, पडावं तर असं, आपत्ती पण अशी यावी की इतरांना हेवा वाटावा, व्यक्तीचा कस लागावा, पडायचंच असेल तर ठेच लागून पडू नये, चांगलं 2000 फुटांवरून

पडावं, म्हणजे माणूस किती उंचावर पोहोचला होता हे तरी जगाला कळेल. असे प्रेरणादायी विचार वाचल्यावर ऐकल्यावर मनातली नकारात्मकता निश्चितच नाहीशी होण्यास मदत मिळते व माणूस आकाशात उंच झेप घेण्यासाठी सज्ज होतो. आयुष्य म्हणजे ऊन सावलीचा पाठशिवणीचा खेळ. संकटाच्या वादळांनी कितीही अंधारलेलं असलं तरीही जमिनीवर घट्ट रोवून उभं राहायचं असेल तर संगीत ऐकावं. संगीताच्या सुरांमधून सकारात्मकता ओथंबते. मन नैराश्याच्या गर्तेत लोळत असेल तर गाणी ऐकावीत. मन प्रसन्न प्रफुल्ल होतं आणि असं सकारात्मक मन नव्या जोमानं संकटांना सामोरं जायला उभं राहतं. निसर्गाच्या हिरवळीत सामावून जावं. कोमजलेलं मरगळलेलं मन टवटवीत होतं. तुलना कधीच करू नये. मन घायाळ होतं. आयुष्यात कितीही मिळवलं तरी जिथे तुलना आली तिथे काहीतरी मिळवायचं शिल्लकच राहतं. जीवनात समाधान संतुष्टी मिळवायची असेल तर सकारात्मक दृष्टिकोन हा आवश्यकच आणि तो दृष्टिकोन मिळविण्यासाठीच्या काही छोट्या छोट्या टिप्स.

देखील माझ्या आयुष्यात यशापयशाच्या सुखदुःखाच्या मानापमानाच्या असंख्य लाटांवर हेलकावे खात खात कुठेतरी किनारा गाठण्यासाठी धडपडते. त्या अशाच काही सकारात्मकतेच्या गोष्टी उराशी बाळगत, त्यांना अंगीकारत. म्हणूनच माझ्या आयुष्यात काही घटना अशा घडल्या ज्यांना मी तोंड देऊ शकले, त्यातून काही धडा घेऊ शकले. त्यातील काही घटना तुमच्यासोबत सामायिक करू इच्छिते. पहिली घटना, माझे मिस्टर रेल्वेत आहेत. नवीन नवीन लग्न झाल्यावर बिलासपूरला आमची पोस्टिंग झाली होती. एक छानसं क्वार्टर देखील राहायला मिळालं होतं. घर सजवायची, नीटनेटकं ठेवण्याची मला मनापासून हौस. त्यात नवा राजाराणीचा संसार, मग काय, माझ्या उत्साहाला उधाणच. छोट्या छोट्या साध्या साध्या गोष्टींमधून देखील, साधसच क्वार्टर देखील मी देखणं केलं होतं. माझं माहेर नागपूरचं, महाराष्ट्रातून एकदम छत्तीसगडमध्ये गेले. तेथील वातावरणात, संस्कृतीमध्ये प्रचंड तफावत. संपूर्ण मराठी वातावरणात वाढलेली मी मोडकं तोडकं हिंदी बोलत तेथील लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करीत होते. हळूहळू हिंदीवरही प्रभुत्व मिळालं आणि बऱ्यापैकी छत्तीसगड निवासी झाले. दोन एक वर्षातच गोजिरा छकुलीचं आगमन झालं, मग काय.

असा छानसा संसार सुरू असताना आनंदावर विरजण घालणारा एक प्रसंग घडला. आम्ही सगळे आमच्या बहिणीकडे लोणावळ्याला गेलो होतो. उन्हाळ्याचे दिवस होते, तिथे सुसह्य होतं, पण बिलासपूरला मात्र प्रचंड उकाडा होता. आम्ही लोणावळ्याला सगळे मज्जा मज्जा करीत होतो. एकत्र दंगा धूम सुरू होती. आनंदाची शिदोरी घेऊन परतीच्या वाटेवर असताना गाडीतच एक अशुभ वार्ता कळली की क्वार्टरमध्ये चोरी झाली आणि शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागली. 10 मेचा रणरणता दिवस होता. ही घटना दुपारी घडली. उन्हामुळे सगळी घरं कूलरच्या गारव्यात गुडूप झालेली. शेजार पाजारची काही मंडळी उन्हाळ्याच्या सुट्टीची म्हणून बाहेरगावी गेलेली. क्वार्टर्सचा आवारही मोठा. प्रत्येक घराघरांमध्ये बरेच अंतर, त्यामुळे आग लागल्याचा सुगावा लागायला बराच वेळ लागला. बाजूचे काका काही कारणांनी जेव्हा घराबाहेर आले तेव्हा त्यांना हा भयंकर प्रकार आढळला. त्यांनी आणखी 4-5 लोकांना धरून आग विझवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण हाती काहीच लागलं नाही. मध्यमवर्गीय ऐपतीप्रमाणे थोडं थोडं करून जमवलेला संसार राख राख झाला. जेव्हा प्रत्यक्षात ती स्थिती बघितली तेव्हा डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. मन विषण्ण झालं होतं, काहीच सुचत नव्हतं. सगळं

सामान जळून खाक झालं होतं. गावाला जाताना नेलेलं सामान तेवढंच शिल्लक होतं. आत्ता कुठे संसार फुलायला लागला होता जो काही वेळातच आगीत होरपळून निघाला. नातेवाईकांची लोकांची सहानुभूती होती सोबतीला, पण आता स्वतःला सावरायची गरज होती. शून्यापासून परत सुरुवात करायची होती. मध्यमवर्गीय माणसासाठी हे सोपं नक्कीच नव्हतं. माझ्या सासऱ्यांनी खऱ्या अर्थाने आम्हाला मानसिक पाठबळ दिलं. ते म्हणाले होते, बेटा तुमच्यावर देवाची केवढी कृपा आहे बघा. आग लागली तेव्हा तुमच्यापैकी कोणीही घरी नव्हतं, कोणालाही तिळभरही इजा झालेली नाही. सामान काय परत घेता येईल. त्यांच्या या शब्दांनी मनाला इतका दिलासा मिळाला, वाटलं खरंच की जीवित हानी झाली असती तर. अंगावर कापरं भरलं. संसार काय पुन्हा नव्यानं उभारता येईल. आणि लागलो आम्ही दोघही नवरा बायको पुन्हा काडी काडी जमवायला.

आता या शब्दांनी मनाला इतका दिलासा मिळाला, वाटलं खरंच की जीवित जहानी झाली असती तर अंगावर कापरं भरलं, संसार काय पुन्हा नव्यानं उभारता येईल, आणि लागलो आम्ही दोघही नवरा बायको पुन्हा काडी काडी जमवायला.

या घटनेतून लहान वयातच केवढा मोठा धडा मिळाला. माणसांची पारख झाली. पुढे आलेल्या मदतीच्या हातांनी सहानुभूती दर्शक नव्हे तर खऱ्या अर्थाने मनावर फुंकर घालणाऱ्या बोलांनी खरे आपले कोण याची ओळख झाली. दिलेल्या अग्निपरीक्षेमुळे मन तावून सुलाखून निघालं आणि अधिक बळकट झालं. नव्यानं सज्ज झालं जीवनाच्या दुसऱ्या परीक्षांना सामोरं जाण्यासाठी. अग्निकांडानंतर आम्ही दुसऱ्या घरात राहायला गेलो. माझी छोटी मुलगी तेव्हा अगदी बाळ होती, रांगण्याच्या अवस्थेतील. त्या घरात असताना एकदा काय झालं, हे ऑफिसला मोठी मुलगी शाळेत गेल्यावर दुपारी 11-12 सुमारास छोटं बाळ आणि मी असे दोघेच घरी होतो. बाळाला बेडरूम मध्ये झोपवून मी स्वयंपाक घरात काम करत होते. डायनिंग एरियाला लागूनच मोठी गच्ची होती, ओपन एरिया होता. तिथून दार उघडं असेल तर बंदर आत शिरायचे. त्या दिवशी देखील दार उघडं होतं आणि अचानक 7-8 मोठे मोठे बंदर आत शिरले. माझ्या तर तोंडचं पाणीच पळालं. चटकन मी बेडरूमचं दार बाहेरून घेतलं आणि काही सूचेनासं होऊन तशीच उभी राहिले भांबावून. बंदरांनी मी केलेल्या पोळ्यांवर मस्त ताळ मारला. स्वयंपाकघरातच कणसं ठेवली होती ती खाल्ली. बिस्किटे शेंगदाणे यांच्या बरण्या उघडून उघडून त्याचा यथेच्छ आस्वाद घेतला. त्यांची मेजबानी सुरू होती आणि मी मात्र जीव मुठीत घेऊन कोपऱ्यात उभी होते. पोटोबा झाल्यावर त्यांची नजर बेडरूम कडे गेली आणि जे घडू नये असं मनापासून वाटत होतं तेच घडलं. त्यांनी अगदी सहजपणे बेडरूमचं दार उघडलं आणि एका बंदरीने अलगद माझ्या बाळाला उचललं. आपल्या पिल्लांना कमरेभोवती पकडतात तसं पकडलं आणि ती उड्या मारत मारत निघून गेली. माझी काय अवस्था झाली होती सांगत देखील नाही. माझ्या बाळाला माझ्या देखत उचलून नेलेलं आणि मी काहीच करू शकत नव्हते. मन बधीर झालं, शरीर सुन्न झालं. भीतीपोटी माझी वाचाच बंद झाली होती. मदतीसाठी शेजाऱ्या पाजाऱ्यांना आवाज देण्याचं देखील त्राण उरलं नव्हतं. थोड्या वेळाने उठून कसबसा आजूबाजूच्या लोकांना बोलावलं पण कोणी काहीच करू शकत नव्हतं. सगळेच नुसते आता काय करूयात या विचारात उभे होते. तेवढ्यात त्या बंदरीने माझ्या बाळाला नेलं, तसंच अलगद आणून सोडलं. बापरे, तो क्षण अजूनही अंगावर शहारे उभे राहतात. बाळाला मी लगेच कडेवर घेतलं आणि आनंदाश्रूंनी नाहून घातलं. सगळ्यांच्याच जीवात जीवाला. त्या क्षणापासून दिवसभर बाळाला मी आपल्यापासून क्षणभरही दूर केलं नाही, सतत मांडीवर घेऊन होते. चुकून कुठे पुन्हा ती बंदरी बाळाला घेऊन गेली तर? त्यानंतर अनेक दिवस मनात एक दहशत होती. गच्चीचं दार अगदी सतत आठवणीने बंद ठेवायला सुरुवात केली होती. आई मानव जातीतील असो की प्राण्यांमधील, ममत्व वात्सल्य हा एका आईचा वैश्विक गुण असतो हे त्या दिवशी सिद्ध झालं. माझ्यातील आईची त्या दिवशी सत्व परीक्षा होती. पण आधी थोडीफार तरी चांगली कर्मे केले असतील त्यामुळे त्या परीक्षेत मी उत्तीर्ण झाले.

या दोन्ही घटनांमधून मी एक शिकले, आपण नेहमी चांगलंच वागायचं, लोकांकडून कितीही वाईट अनुभव आला तरी, कारण त्यामुळेच अंतिम फळ हे चांगलंच मिळतं. म्हणतात ना, अंत भला तो सब भला. त्या सर्व कर्त्या कर्विताला माझं मनपूर्वक एकच मागणं, तू परीक्षा घे, अनेक परीक्षा घे, पण प्रत्येक कसोटीवर खरं उतरण्यासाठीचं सामर्थ्य देखील तूच दे. म्हणूनच सुरेश भट म्हणतात तसं, सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं.

प्रीतीच्या शब्दातून या मालिकेअंतर्गत प्रीती सप्रे यांचं मनोगत आताच आपण ऐकलं. मैत्रिणींनो, असं म्हणतात की आनंद हा आपल्या मनात असावा लागतो, पण तरीही आपण तो आपल्या अवतीभोवती शोधत असतो. हा आनंद जेव्हा आपल्याला सापडतो ना, तेव्हाच आपल्याला जगही सुंदर दिसायला लागतं आणि सुखाची आपली कल्पना साकार होते.

मैत्रिणींनो, या गीताबरोबरच आजचा वनिता मंडळ कार्यक्रम इथे संपवायची वेळ झाली आहे. पुन्हा भेटणारच आहोत आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत मी स्वाती तुपकर तुमचा आजच्या पुरता इथेच निरोप घेते. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

वनितामंडळाचा कार्यक्रम आताच आपण ऐकला. आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक एक वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत काही क्षणातच.

अस्मिता वाहिनीबरोबरच एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. 1:30 झाली आहेत. आता गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमात सुरुवातीला कामापुरता मामा या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं यशवंत देव यांचं गीत.

0: आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा
0: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर आणि रेशमा कारखानीस.
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
1: प्रवेश निःशुल्क.
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
1: उत्सव नवचैतन्याचा.
2: गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकता हा आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर सोबती या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं गंगाधर महांबरे यांचं गीत, संगीत श्रीनिवास खळे यांचं.

कार्यक्रमात यानंतर सुखाची सावली या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत, संगीत दत्ता डावजेकर यांचं.

0: गृहदेवता या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं पे सावळा राम यांचं गीत आताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि 1:40 रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. सुरुवातीला ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई.

0: अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. नीट पेपरफुटी प्रकरणी सरकार चर्चेला तयार आहे, परंतु विरोधकांनी त्याकरता अटी घालू नये असं संसदीय कामकाज मंत्र्यांचं आवाहन. तर आधी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्या अशी विरोधकांची भूमिका. सीजेपीच्या संसद मार्चचा तपास एनटीए मार्फत करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आजपासून स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथे प्रारंभ. आणि महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. पेपरफुटी प्रकरणातल्या दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. युवकांचं भविष्य हा सरकारसाठी सर्वोच्च प्राथमिकता देण्याचा विषय असल्याचं त्यांनी आज समाजमाध्यमावर म्हटलं आहे. यासंदर्भात सर्व आवश्यक पावलं उचलण्याचे निर्देश संबंधित अधिकारी आणि यंत्रणांना दिले असल्याचं त्यांनी सांगितलं. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना किंवा त्यांचं नुकसान करणाऱ्यांना सोडणार नाही असंही त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांचं हित जपण्यासाठी हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांचा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे. या देशात अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालय स्थापन होतात, पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषांवर हा उपाय नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस जनता पार्टीनं दिली आहे. पेपरफुटीनंतर न्यायालय काय करतं हा एक पैलू झाला, पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही दोन्ही सभागृहांमध्ये नीट पेपरफुटी प्रकरणी आणि इतर मुद्द्यांवरून गदारोळ कायम राहिल्यानं कामकाजात वारंवार व्यत्यय आला. राज्यसभेत कामकाज सुरू होताच घोषणाबाजीला सुरुवात झाली. गदारोळातच कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. नीट पेपरफुटी प्रकरणी राजकारण न करता सभागृहात चर्चा व्हावी हीच सरकारची भूमिका आहे, मात्र विरोधी पक्षांनी त्यासाठी अटी घालणं योग्य नाही, त्यांनी बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं. विरोधकांना चर्चा थांबवायची आहे, त्यामुळे ते अटी शर्ती घालत आहेत असंही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटीतल्या आरोपींविरुद्ध जलदगती न्यायालयात खटले चालवण्याची घोषणा केल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. त्यावर प्रधानमंत्र्यांचं आजचं वक्तव्य भावना भडकवणारं आहे असं मत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मांडलं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आधी घ्यावा, त्यानंतर चर्चा करू अशी भूमिका त्यांनी मांडली. घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर खरगे यांनी आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला. त्यावर विरोधकांचं वागणं बेजबाबदार असल्याची टीका केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी केली. तरीही गदारोळ सुरूच राहिला, त्यामुळे कामकाज पुन्हा दुपारी 2 वाजेपर्यंत थांबवण्यात आलं. लोकसभेत कामकाजाला सुरुवात होताच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. नीट पेपरफुटी प्रकरणी विरोधकांना ज्या नियमाअंतर्गत चर्चा करायची आहे त्यानुसार चर्चा करायची सरकारची तयारी आहे असं सांगून कामकाज चालू द्यायची विनंती त्यांनी सभासदांना केली, पण विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरूच ठेवली, त्यामुळे सभागृहाचं कामकाज अवघ्या 2 मिनिटात दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवातही घोषणाबाजीनेच झाली. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेतही विरोधकांना बिनशर्त चर्चा करण्याचं आवाहन केलं. विरोधकांनी अटी घालणं, हातात पत्रकं घेऊन सभागृहाची कारवाई वारंवार थांबवणं योग्य नाही असं सांगत पीठासीन अधिकाऱ्यांनी वारंवार सदस्यांना जागेवर जायची विनंती केली. गदारोळातच काही कागदपत्र पटलावर ठेवण्यात आली, मात्र गोंधळ सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाजही दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. विरोधक नीट पेपरफुटीवरच्या चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी संसद परिसरात वार्ताहरांशी बोलताना केला.
1: सरकार ने ये नीट पेपर लीक के बाद जितना कदम उठाया, री एग्जाम करा करके और बिना विलंब बिना देरी का रिजल्ट डिक्लेयर करा के और भविष्य में ऐसा ना हो उसको मैं विस्तार से सदन में देश के सामने में बताना जरूरी समझा है. तो आज फिर हमने देखा तो अपोजिशन पार्टी

0: व्यक्ति तो फिर से हंगामा करके चर्चा से भाग रहे हैं, ये ठीक नहीं है। ये चौथा दिन हो गया है और पार्लियामेंट का बाकी बिजनेस छोड़ के हम पहला नीट पेपर लीक पे चर्चा के लिए पूरा तैयार हो गए हैं, फिर क्यों भाग रहे हैं चर्चा से।
1: देशात अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालय स्थापन होतात, पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषावर हा उपाय नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस जनता पार्टीनं दिली आहे। पेपर फुटीनंतर न्यायालय काय करतं हा एक पैलू झाला, पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी अशी मागणीही त्यांनी केली। राष्ट्रीय प्रसारण दिवस आज साजरा होत आहे। 23 जुलै 1927 या दिवशी मुंबईतून देशातलं पहिलं नभोवाणी प्रसारण झालं। 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली। 1956 मध्ये याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं। बहुजन हिताय बहुजन सुखाय हे आपलं ब्रीदवाक्य खऱ्या अर्थानं सार्थ ठरवत आकाशवाणी आजही ज्ञान माहिती आणि मनोरंजनाचं कार्य अव्याहतपणे करत आहे। आकाशवाणी मुंबईतर्फे शतक महोत्सवानिमित्त आज उत्सव नवचैतन्याचा हा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। राजधानी नवी दिल्लीत सीजेपीनं 20 जुलैला संसदेवर काढलेल्या मोर्चाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे करण्याची मागणी करणारी जनहित याचिका आज दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठासमोर दाखल झाली। याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे। जंतर मंतर इथं सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे दिल्ली शहरात जनजीवन विस्कळीत झालं आहे। शहरातले अनेक महत्वाचे रस्ते बंद केल्यानं नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं। ही जनहित याचिका अखिल भारतीय हिंदू महासभेचे माजी उपाध्यक्ष सतीश कुमार अग्रवाल यांनी दाखल केली आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निषेध केला आहे। ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते। विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ दोन्ही पक्षांकडून येत्या 26 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय त्यांनी यावेळी जाहीर केला। 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आजपासून स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथं सुरू होत आहे। 10 दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये 74 देशांचे संघ सहभागी होणार आहेत। भारतीय संघात 125 खेळाडू आहेत। ऑलिम्पिक पदक विजेते नीरज चोप्रा, मीराबाई चानू आणि लवलीना बोरगोहेन हे खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत। या स्पर्धेत एथलेटिक्स, जलतरण, बास्केटबॉल, भारोत्तोलन, मुष्टीयुद्ध आणि ज्युडो या खेळांसह केवळ 10 खेळांचा समावेश असेल। गेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतानं 61 पदकं पटकावली होती। चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेन यांनी पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे। आयुष शेट्टीनं इंडोनेशियाच्या अल्वी फरहान याचा पराभव केला। आणखी एका सामन्यात लक्ष्य सेननं जपानचा खेळाडू युशी तनाकाला पराभूत केलं। पी व्ही सिंधू मात्र वाय एफ चेनकडून 16-21, 22-20, 21-18 अशी पराभूत झाली असून स्पर्धेतून बाहेर पडली आहे। भारत आणि झिम्बाब्वेच्या क्रिकेट संघांमध्ये 3 सामन्यांच्या T20 मालिकेतला पहिला सामना आज हरारे इथं होणार आहे। भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना संध्याकाळी 4:30 वाजता सुरू होईल। श्रेयस अय्यर भारतीय संघाचा कर्णधार आहे। मालिकेतले उर्वरित 2 सामने येत्या शनिवारी आणि रविवारी याच मैदानावर होतील। आतापर्यंत झिम्बाब्वेबरोबर झालेल्या 14 T20 सामन्यांमध्ये भारतानं 11 सामने जिंकले आहेत। हवामान। जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झालं आहे। अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यानं महामार्गावरची वाहतूक बंद पडली आहे। गुजरात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे। देशाच्या बहुतांश भागात दिवसभर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। पेपर फुटी प्रकरणासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा। नीट पेपर फुटी प्रकरणी सरकार चर्चेला तयार आहे, परंतु विरोधकांनी त्याकरता अटी घालू नये असं संसदीय कामकाज मंत्र्यांचं आवाहन। तर आधी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी विरोधकांची भूमिका। सीजेपीच्या संसद मार्चचा तपास एनटीए मार्फत करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल। 23

0: या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आजपासून स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथे प्रारंभ आणि महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र. 7,500 कोटींच्या गुंतवणुकीसह ग्रीन स्टील प्रकल्प उभारण्याची घोषणा. रत्नागिरीच्या विमानतळासाठी सामंजस्य करार. पावसानं जोर घेतल्यानं शेतीच्या कामांना वेग. आणि फळपीक विम्यासाठी आंबा पिकाच्या हप्त्यात 5,000 रुपयांची घट. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रत्नागिरी जिल्ह्याचे वार्ताहर अनिकेत कोनकर.
3: रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 7,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ग्रीन स्टील प्रकल्प उभारण्यात येणार आहे. उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी याबद्दलची घोषणा केली. यातला एक प्रकल्प राजापूरमध्ये तर दुसरा प्रकल्प रत्नागिरीत उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यातल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी येत्या वर्षभरात सी प्लेन सेवा संकल्पनाही प्रत्यक्षात आणली जाणार असून संरक्षण क्षेत्राशी संबंधित एक मोठी यंत्रणा आणि प्रकल्पही जिल्ह्यात उभा राहणार आहे. समुद्र किनाऱ्यालगत वाटत किंवा त्या परिसरात शिपयार्ड सुरू करण्यात येणार आहे. तसंच अत्यंत महत्वपूर्ण असा सीएनजी प्रकल्पही लवकरच सुरू होणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं. या प्रकल्पांमुळे रत्नागिरी जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलणार असून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. रत्नागिरीच्या विमानतळाचं काम 75% पूर्ण झालं असून येत्या 3 महिन्यांमध्ये इथून पहिल्या विमानाचं उड्डाण होईल अशी घोषणाही पालकमंत्र्यांनी केली. सध्याची धावपट्टी भारतीय तटरक्षक दलाकडे असून टर्मिनल बिल्डिंग महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या अखत्यारीत आहे. या संस्थांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. जिल्ह्यात यंदा मान्सूनने आगमनानंतर मोठी दडी मारली. नंतर जुलैच्या सुरुवातीच्या आठवड्यात जोरदार पाऊस कोसळला. या पावसामुळे खेड आणि राजापूरसह अनेक ठिकाणी पूर आला. खेड तालुक्यातल्या दहिवलीमध्ये झालेल्या भूस्खलनात पिता पुत्राचा मृत्यू झाला तर वेगवेगळ्या घाटांमध्ये दरडी कोसळण्याच्या घटना घडल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. त्यानंतर पुन्हा काही दिवस कोरडे गेले आणि गेल्या आठवड्यापासून मान्सून पुन्हा सक्रिय झालाय. त्यामुळे भात शेतीच्या रखडलेल्या कामांना वेग आलाय आणि धरण प्रकल्पांमधल्या पाणी साठ्यातही वाढ झाली आहे. 22 जुलैपर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 46.49% पाऊस झालाय. गेल्या वर्षी याच कालावधीत 50.90% पाऊस झाला होता. 20 जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात भाताची फक्त 28% क्षेत्रावर तर नाचणीची अवघे 18% क्षेत्रावर लागवड झाली आहे. खेड तालुक्यातल्या नातूवाडी मध्यम प्रकल्पात 67% तर संगमेश्वर तालुक्यातल्या गडनदी प्रकल्पात 80% पाणी साठा झालाय. राजापूर तालुक्यातला अर्जुना मध्यम प्रकल्प 82% तर लांजा तालुक्यातला मुचकुंद प्रकल्प 100% भरला आहे. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकरिता 2026-27 हंगामासाठी आंबा पिकाकरिता फळ पीक विम्याचा हप्ता प्रति हेक्टर 13,600 रुपयांऐवजी हेक्टरी 8,500 रुपये इतका करण्यात आलाय. तसंच विमा संरक्षण कालावधी 15 मे वरून 31 मे पर्यंत वाढवण्यात आलाय असं पालकमंत्री सामंत यांनी सांगितलं. फळपीक विमा योजनेमध्ये प्रथमच नारळ आणि सुपारी या पिकांचाही समावेश करण्यात आलाय. भात आणि नाचणीसाठी पीक विमा योजनेची अंतिम मुदत 31 जुलै असून त्या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहनही सामंत यांनी केलं. जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी 2026-27 या आर्थिक वर्षाकरता 9,190 कोटी रुपयांच्या वार्षिक पत आराखड्याचं जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यात 6,260 कोटी रुपये प्राधान्य क्षेत्रासाठी राखीव ठेवण्यात आले असून त्यामुळे शेती आणि उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सध्या सुरू असून चिपळूण तालुक्यातलं मौजे टेरो बुद्रुक हे हा कार्यक्रम 100% पूर्ण करणारं महाराष्ट्रातलं पहिलं गाव ठरलंय. उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी घरोघरी भेटी देऊन आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून अत्यंत अचूकतेने आणि विहित कालावधीच्या आधीच हे काम पूर्ण केलंय. दरम्यान मुसळधार पावसामुळे आता पुनरीक्षण कार्यक्रमाला 8 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. रत्नागिरी तालुक्यातल्या धामणसे गावातल्या श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षांमध्ये 900 झाडांची लागवड करून ती जपण्यात आली आहेत. ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुळकर्णी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हा उपक्रम राबवला जात असून यंदा 1 झाड 1 पुस्तक या उपक्रमांतर्गत विद्यार्थी आणि ग्रामस्थांना नारळाची 200 रोपं देण्यात आली. त्यासोबतच विद्यार्थ्यांना वाचनीय पुस्तकही देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार 1 झाड आईच्या नावे या संकल्पनेअंतर्गत झाडांना घरातल्या दिवंगत व्यक्तींची नावं देण्यात येतात. झाडांचं केवळ वाटप न

0: त्यांचं संगोपन व्यवस्थित होत असल्याची माहिती घेऊन संबंधितांना वृक्षमित्र सन्मानही दिला जातो. ग्रंथालयाच्या या आदर्श उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. जिल्हा वार्तापत्रासाठी अनिकेत कोंडकर, रत्नागिरी.
1: याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. ऐकूया कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला प्रज्ञा खापरे यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत.

अनिरुद्ध जोशी यांनी गायलेलं ग दि माडगुळकरांचं गीत आताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. ऐकूया हा कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आजपासून आपण मराठी साहित्यातील वेगवेगळ्या पुस्तकांचा आढावा घेणारी पुस्तक यात्रा ही मालिका घेऊन येत आहोत. आजच्या भागात ऐकूया अंजली कुलकर्णी यांच्या शाबूत राहो हे लवाळे या कविता संग्रहाचा प्रतिभा सराप यांनी घेतलेला काव्यभेद.
1: समकालीन कवितेमध्ये अंजली कुलकर्णी यांच्या कवितांना हमखास स्थान दिलं जातं. याचं मुख्य कारण कवितेतून समकाळाचं भान जपताना त्यांनी कवितेसाठी अत्यंत महत्वाची समजली जाणारी संवेदनशीलता आपल्या कवितेतून कुठेही हरवू दिलेली नाही. हे त्यांच्या शाबूत राहो हे लवाळे या कविता संग्रहातून प्रत्यास येतं. शीर्षकात लवाळे हा शब्द वाचताना संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांची निश्चितपणे आठवण होते. महापुरात मोठे वृक्ष कोसळले तरी लव्हाळे मात्र तग धरतात, हीच वैश्विक भावना या संग्रहातील कविता देत आहेत. लव्हाळे या कवितेतील ओळी कदाचित त्या पुराणच मला आपलं म्हटलं, महावृक्ष वाहून जाताना हे इवलेसे लव्हाळे शाबूत ठेवले. या कविताच आहेत माझ्या पाठीचा कणा, माझ्या अस्तित्वाचा मूलाधार, मला इथं तगवून ठेवलेल्या. या संग्रहातील एक नको कोंडू देव ही रचना अभंग स्वरूपातील आहे. नका बांधू मला कोणत्या जातीत कोणत्या धर्मात करकचू. अतिशय थेटपणे हे वास्तव मांडताना जाती धर्माच्या भवऱ्यातून अजूनही बाहेर न पडलेला समाज अमानवी कृत्य संशयी आणि संभ्रमी वृत्ती भयग्रस्तता अशा वेढ्यात गुंततो आहे. अशा वेळेस संतांनी जे त्या त्या काळात समाज जागृतीचं समाज परिवर्तनाचं काम आपल्या अभंगातून केलं ते कदाचित तेवढ्याच तीव्रतेनं कविता करू शकतील असा आशावाद अंजली कुलकर्णी यांच्या कवितेमधून जाणवतो. आणि म्हणूनच आणखी एका बुरख्यात बाया या कवितेचं उदाहरण देते. जात धर्म लिंग विषमांस

0: मुळं बुडवू समूळ समुद्रात. आजच्या काळातील शिक्षण व्यवस्था, धर्म अधर्म, संकल्पना, लिंगभेद, समाज माध्यम आणि ढोंगीपणा, असहिष्णुता, सामाजिक राजकीय आर्थिक परिवर्तन आणि दांभिकता, पर्यावरणाचा ऱ्हास यावर अंजली कुलकर्णी यांनी आपल्या कवितांमधून भाष्य केलं आहे. एकीकडे तणावग्रस्त परिस्थितीमुळे तरुण मृत्यूच्या खाईत ढकलला जातोय, तर दुसरीकडं अनेक नवीन आरोग्य क्षेत्रातील उपाययोजनांद्वारे माणसाचं वयोमान वाढवलं जात आहे याविषयीचं दाहक वास्तव प्रयोजन या कवितेत सहजपणे येतं. कळत नाहीये ते एवढंच, रिप्लेस केलेले गुडघे, हार्ट, लिव्हर आणि किडन्या सांभाळत या झगमग एकाकी उजेडात 150 वर्ष जगण्याचं प्रयोजन तरी काय आहे. अंजली कुलकर्णी यांच्या कवितेत स्त्रीविषयक जाणीवा अत्यंत तीव्रतेनं व्यक्त होतात तेव्हा त्या केवळ स्त्रियांच्या कविता न राहता माणसांच्या कविता म्हणून त्याचं आपोआप चिंतन होतच. जिप्सीसाठी स्त्री शब्द शोधते आहे पान उलटून, खर तर तिच्याही मनात आहे एक जिप्सी खोल दडून. अत्यंत संयतपणे कधी उपरोधिक शब्दांद्वारे तर कधी समजुतीच्या स्वरात अंजली कुलकर्णी यांनी कवितेतून मांडलेलं मनोगत वैचारिक, विश्लेषणात्मक आणि अभ्यासपूर्ण आहे, ज्याची काव्यरसिक आणि काळ निश्चितपणे दखल घेतील.
1: पुस्तक यात्रा या मालेत आताच आपण ऐकला अंजली कुलकर्णी यांच्या शाबूत राहो हे लवाळे या कविता संग्रहाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला काव्यवेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. ऐकूया हा कार्यक्रम कृषीवाणी. आजच्या कृषीवाणी कार्यक्रमात शेवरकंदाची लागवड याविषयीची माहिती ऐकूया.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेवरकंद म्हणजेच साबुदाण्याचं झाड. इंग्रजीत या पिकाला टॅपिओका किंवा कसावा असं म्हटलं जातं. शेवरकंद हे कंदवर्गीय पिकांमधील एक महत्वाचं पीक आहे. महाराष्ट्रात या पिकाखालील क्षेत्र दिवसेंदिवस व्यापारी दृष्टीने वाढत आहे. कोकणातील ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये आदिवासी भागात या पिकाची लागवड दिसून येते. आदिवासी बांधव याला झाड रताळे असे म्हणतात. कोकणामध्ये पावसाळी हंगामात हे पीक चांगलं वाढतं. शेवरकंद हे पाण्याचा ताण सहन करणारे असे काटक पीक आहे. कोकणामध्ये पावसानंतर पूरक पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी या पिकाच्या लागवडीला चांगला वाव आहे. शेवरकंदाचा उपयोग मानवी आहारामध्ये केला जातो, तसेच औद्योगिक क्षेत्रामध्ये या पिकाला मोठी मागणी आहे. पशुखाद्यामध्येही याचा वापर केला जातो. कंदाचा उपयोग दररोजच्या आहारामध्ये करता येतो. उष्ण आणि दमट हवामानात या पिकाची वाढ चांगली होते. योग्य प्रमाणात विखुरलेल्या स्वरूपातील 2000 मिलीमीटर वार्षिक सरासरी पाऊस पिकाच्या अधिक उत्पादनासाठी चांगला समजला जातो. पाण्याचा निचरा होणारी मध्यम ते भारी आणि सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध असणारी जमीन या पिकाला चांगली मानवते. जमिनीचा सामू 6-7 असावा. क्षारयुक्त चिकट, अतिभारी आणि पाण्याचा निचरा न होणारी जमीन या पिकाला मानवत नाही. या पिकाचं मुख्य उत्पादन कंदाचं असल्याने आणि ते जमिनीखाली तयार होत असल्याने जमीन चांगली भुसभुशीत करणं आवश्यक असतं. त्यासाठी पहिली नांगरट 25-30 सेंटीमीटर खोल करावी. लागवड करायच्या ठिकाणचं पूर्व पीक काढून झाल्यानंतर जमीन नांगरून उन्हात चांगली तापू द्यावी. त्यानंतर उभी आडवी नांगरणी आणि कुळवणी करून घ्यावी. शेवटच्या नांगरणीपूर्वी हेक्टरी 10-12 टन चांगलं कुजलेलं शेणखत जमिनीमध्ये मिसळून घ्यावं. लागवड करायच्या क्षेत्रावर 75 सेंटीमीटर किंवा 90 सेंटीमीटर अंतरावर सऱ्या करून घ्याव्यात. शेवरकंद पिकाची लागवड ढीक पद्धत, सरी पद्धत आणि सपाट वाफे पद्धतीने केली जाते. ज्या ठिकाणी अयोग्य निचऱ्याची जमीन असेल अशा ठिकाणी 25-30 सेंटीमीटर उंचीचा ढीक करून लागवड केली जाते. अतिपावसाच्या उताराच्या किंवा सपाट जमिनीवर सरीवरंबा पद्धतीचा वापर केला जातो. उताराच्या आडव्या दिशेने 90 सेंटीमीटर अंतरावर 25-30 सेंटीमीटर उंचीचे

0: वरंबे लागवडीसाठी तयार कराव्यात. सरीवरंबा पद्धतीने लागवड केल्यास उत्पादन चांगलं येतं. ज्या ठिकाणी सपाट जमीन आणि चांगला निचरा सुद्धा असेल अशा ठिकाणी सपाट वाफे पद्धतीचा अवलंब करावा. पसरणाऱ्या आणि फांद्या फुटणाऱ्या जातींसाठी 90x90 सेंटीमीटर अंतरावर लागवड केली जाते, तर ज्या जातींना फांद्या फुटत नाहीत आणि सरळ वाढतात त्यांची लागवड 75x75 सेंटीमीटर अंतरावर करतात. लागवड करताना कांड्यांवरील डोळे 5-7 सेंटीमीटर जमिनीत खोल राहील याची काळजी घ्यावी. कांड्यावरील डोळ्यांची दिशा आकाशाकडे असणे आवश्यक आहे. कांड्या खोचत असताना जमिनीत जाणाऱ्या कांड्यांच्या खालील भागाची साल खराब होणार नाही आणि कांडी उलटी लागली जाणार नाही याकडे लक्ष द्यावं. लागवड ही पावसाच्या सुरुवातीला करावी. ज्या ठिकाणी हमखास पावसाची सोय असेल अशा ठिकाणी एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये लागवड फायदेशीर ठरू शकते. या कंदामध्ये कुजण्याची क्रिया झपाट्याने होत असल्याने काढणीनंतर 24 तासांच्या आत कंदावर प्रक्रिया होणे गरजेचे आहे.
1: शेवरकंदाची लागवड याविषयीची माहिती कृषीवाणी कार्यक्रमात आत्ताचा पणाकीत वाचक स्वर स्वप्निता शिंदे यांचा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.
2: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
3: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
2: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
3: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर आणि रेशमा कारखानीस.
2: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
3: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
2: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
3: प्रवेश निःशुल्क.
2: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेल्या माहितीचा तिसरा भाग.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण मेनोपॉज नंतर शरीरात कोणते बदल होतात आणि त्यासाठी कोणती काळजी घ्यावी हे बघणार आहोत. सर्वप्रथम बोलूया हाडांच्या आरोग्याबद्दल. आपल्या शरीरात हाडे सतत तयार होत असतात आणि जुनी हाडं झिजत असतात. इस्ट्रोजन हे हार्मोन हाडांचं संरक्षण करतं. मेनोपॉज नंतर इस्ट्रोजनची कमतरता झाल्यामुळे हाडांची झीज वाढते, हाडे ठिसूळ होऊ शकतात आणि ह्यालाच आपण ऑस्टिओपोरोसिस असं म्हणतो. काही महिलांना याची कल्पनाही नसते, पण एक दिवस जेव्हा एखादं हाड मोडतं किंवा मणक्याचं हाड मोडतं तेव्हा तो आजार लक्षात येतो. म्हणूनच वयाच्या या टप्प्यात कॅल्शियम व्हिटॅमिन डीचं महत्व खूप आहे. दूध, दही, ताक, पनीर, नाचणी, तीळ, सोयाबीन, हरभरा, हिरव्या पालेभाज्या यांचा नियमित आहारात समावेश असावा. सकाळच्या कोवळ्या उन्हात 15 ते 20 मिनिटं चालल्यास शरीराला नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी मिळण्यास मदत होते. आता दुसरा महत्वाचा विषय म्हणजे हृदयाचं आरोग्य. अनेक महिलांना वाटतं की हृदयविकार फक्त पुरुषांनाच होतात, पण मेनोपॉज नंतर महिलांमध्येही हृदयविकाराचा धोका तितकाच वाढतो कारण इस्ट्रोजनचे संरक्षण कमी होते. म्हणून रक्तदाब, ब्लड शुगर म्हणजे रक्तातील साखर, कोलेस्टेरॉल यांची नियमित तपासणी करणे महत्वाचे आहे. आता पुढचा महत्वाचा विषय म्हणजे वजन. मेनोपॉज नंतर बऱ्याच महिलांना वाटतं की त्या पूर्वीसारख्याच खात असतात, पण वजन मात्र वाढतंय. याचं कारण फक्त आहार नव्हे, वय वाढल्यामुळे शरीराचा मेटाबॉलिझम कमी होतो आणि त्यामुळे वजन वाढण्यास जास्त, म्हणजे जेवढं आपण खातो तेवढंच राहतं, पण चयापचय कमी झाल्यामुळे वजन मात्र वाढतं. म्हणूनच नियमित चालणं, जिना चढणं, हलका व्यायाम करणं, योगासने करणं, स्नायू मजबूत करणं यासारखे व्यायामांचा समावेश करणे खूप महत्वाचं आहे. याच्याशिवाय महत्वाचा विषय म्हणजे मानसिक आरोग्य. काही महिलांना सतत उदास वाटतं, आत्मविश्वास कमी होतो, स्वतःला कोणी समजत घेत नाही अशी भावना निर्माण होते.

0: ही भावना कमजोरी नाहीये. अशा परिस्थितीत काय करावं बरं? कुटुंबियांशी मोकळेपणानं बोला, आपल्या मैत्रिणींशी संवाद साधा. जे आपल्याला आवडतं, वाचन, संगीत, प्राणायाम, ध्यान, बागकाम किंवा एखादा आवडता छंद जोपासा आणि गरज पडल्यास नक्कीच मानसोपचार तज्ञांचा किंवा स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घ्यायला अजिबात संकोचू नका. आता आपण एका संवेदनशील विषयावर बोलूयात, ज्याबद्दल अनेक महिला बोलण्यास कचरतात, ते म्हणजेच लैंगिक आरोग्य. मेनोपॉज नंतर इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे योनी मार्गामध्ये म्हणजे वजायनामध्ये कोरडेपणा येऊ लागतो. शारीरिक संबंध ठेवताना वेदना होतात, पण याचा अर्थ वैवाहिक जीवन संपले असा होत नाही. यासाठी देखील सुरक्षित आणि प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. इस्ट्रोजनचे उपचार, काही मॉइश्चरायझर्स आणि औषधे ही त्यासाठी उपयोगी पडतात. आणखीन एक महत्वाचा प्रश्न म्हणजे हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी म्हणजे काय. काही महिलांना हॉट फ्लशेस, झोपेचा त्रास ही लक्षणे अतितीव्र असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी नक्कीच घेऊ शकतात. काय काय तपासण्या कराव्यात? रक्तदाब तपासावा, साखर तपासावी, कोलेस्टेरॉल तपासावे, स्तनांची तपासणी आणि गरजेनुसार मॅमोग्राफी करून घ्यावी, गर्भाशयाच्या मुखाची पॅप्समिअर नावाची तपासणी करून घ्यावी आणि तसेच हाडांच्या घनतेची म्हणजेच बोन मिनरल डेन्सिटी या तपासण्या नक्कीच करून घ्याव्या. तसेच वर्षातून एकदा सोनोग्राफी करून घ्यावी. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण तपासण्या जर करून घेतल्या तर नक्कीच मेनोपॉजचा कालावधी आपण जास्त निरोगी आणि आनंददायी पद्धतीनं नक्कीच करू शकू. धन्यवाद.
1: श्रोतेहो आरोग्यम वनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज या विषयी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी डॉक्टरांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
3: नमस्कार श्रोतेहो, आज परिसर या भागामध्ये आपण डॉक्टर पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात हे थोडक्यात समजून घेऊ. डॉक्टर समाजाच्या आरोग्याचे रक्षण करतात. पर्यावरण आणि आरोग्य यांचा खूप जवळचा संबंध आहे. प्रदूषणामुळे दमा, ॲलर्जी, हृदयरोग वाढत आहेत, त्यामुळे डॉक्टरांनी लोकांना पर्यावरण सवयींबद्दल जागरूक करणे गरजेचे झाले आहे. किंबहुना डॉक्टरच यामध्ये खूप मोठा रोल प्ले करू शकतात असे माझे मत आहे. डॉक्टरांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपण काटेकोरपणे पालन करत असतो, त्यामुळे तिथे विश्वास, श्रद्धा या सर्व गोष्टी एकवटलेले असतात आणि त्यातून आपले भलेच होणार आहे याची जाणीव सतत प्रत्येक पेशंटच्या मनात असते. या जाणीवेचा विचार मनात ठेवून जर प्रत्येक पेशंटच्या आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक अशा सर्व डॉक्टरांनी जर ठरवले तर फार मोठ्या प्रमाणात पर्यावरणपूरक जीवनशैली ही प्रत्येक पेशंटच्या घरी प्रस्थापित होऊ शकते. फळे खाताना तुम्ही तुमच्या परिसरात जी फळे तयार होतात ती खावा. घरी पिकवलेल्या भाज्या खाल्ल्या तर जास्त चांगले होईल. दिवसातून एक तासभर बागेमध्ये काम करा, त्याच्याने मन आणि आरोग्य प्रसन्न राहते असे सल्ले एका डॉक्टरने दिले तर प्रत्येक जण त्याचे काटेकोरपणे पालन करेल, यात तीळ मात्रही शंका नाही. तसेच डॉक्टरांच्या वैयक्तिक पातळीवर पाहायला गेले तर रुग्णालयांमध्ये प्लास्टिक आणि बायोमेडिकल वेस्टचे योग्य व्यवस्थापन करणे खूप महत्वाचे आहे. हल्लीच्या स्पर्धेच्या युगामध्ये डॉक्टरांना प्रचंड स्ट्रेसला सामोरे जावे लागत आहे. डॉक्टरांच्या घरी असलेली बाग हे त्यांच्यासाठी खूप मोठे स्ट्रेस बस्टर होऊ शकते. दिवसभर पेशंटच्या तक्रारी, दुखणं, खुपणं हे पाहून संध्याकाळपर्यंत डॉक्टरही उदासीन होऊ शकतो. शेवटी डॉक्टरही माणूसच आहे, त्यांचे हे औदासीन्य त्यांच्या घरातील बाग एका क्षणात पळवून लावू शकते. एखादी छोटीशी आलेली कळी, छान हिरवेगार झाड, पाना फुलांनी बहरलेले ते झाड पेशंटच्या तसेच डॉक्टर

0: नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण पीए गायत्री यांचं गायन ऐकलं. त्यांनी गायलेला राग शुद्ध सारंग आपण ऐकलं. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आकाशवाणीच्या वर्धापन दिनानिमित्त निवेदिता सराफ यांनी आकाशवाणीला दिलेली शुभेच्छा.
1: आकाशवाणीचं अनन्यसाधारण महत्व आहे माझ्या आयुष्यामध्ये. त्यांनी माझी आई विमल जोशी आकाशवाणीवरती नोकरी करत असे आणि तेव्हा त्या काळात ती वनिता मंडळ नावाचा कार्यक्रम लीलावती भागवतांसोबत करत असे ताई आणि माई. आणि त्याचबरोबर गंमत जन्मत किंवा एक पुन्हा प्रपंच नावाचं एक नभोनाट्य सातत्याने होत असे. आणि दुसरं कुठलं माध्यमच नव्हतं तेव्हा रेडिओ शिवाय. त्यामुळे लोकांसाठी म्हणजे रेडिओ हे एक माध्यम करमणुकीचं खूपच होतं. आणि माझ्यासाठी तर मी अगदी लहान

0: असल्यापासून म्हणजे क्रेश मध्ये वगैरे किंवा पाळणाघरात कुठे ठेवायचं, तर मी आई बरोबर बोटभरून ऑफिसला जायचं. तर रेडिओ ते घरासारखंच झालं होतं आईचं ऑफिस म्हणजे, आणि खूप अट्रॅक्शन होतं तेव्हापासून. आणि आयुष्यात माझं पहिलं कामच रेडिओ पासून सुरुवात झाली. एक मला वाटतं मी 6 वर्षाची वगैरे असेल, आणि तेव्हा पहिलं एक नाटक रेडिओवरती केलं होतं. त्याचं नाव होतं वैरी. पुबा भावेंची ती कादंबरी होती वैरी, आणि त्याच्यामधल्या एका लहान मुलाचं भावविश्व होतं, आणि त्यातल्या त्या जग्गू का असं काहीतरी कॅरेक्टर होतं, त्याचं काम मी केलं होतं. आणखीन तबलाकर सारंगांनी वडिलांचं काम केलं होतं. आणि तेव्हा अशी पद्धत होती की माईकच्या भोवती सगळ्यांना उभे राहून स्क्रिप्ट वाचत असत. मी लहान असताना मला आई कडेवर घेऊन उभी होती, आणि माझ्या आयुष्यातली पहिली सुरुवात जी माझ्या पूर्ण करिअरची झाली ती रेडिओ पासून झाली. त्यानंतर अनिलचा देव नावाचे पण एक नभनाट्य मी केलं होतं. मग त्यानंतर गंमत जंमत मध्ये बऱ्याच वेळा पार्टिसिपेट केलं, पुढे युवावाणीत पार्टिसिपेट केलं. असा रेडिओ हा आमच्या आयुष्याचाच एक घटक होऊन गेला होता. त्या आकाशवाणीला आता इतकी वर्ष 99 वर्ष पूर्ण होत आहेत. ह्यासाठी मला खूपच आनंद होतोय की एक ती पूर्ण प्रवासातली सुरुवातच आकाशवाणीपासून झाल्यामुळे आज त्याबद्दल बोलताना खरंच खूप आनंद होतोय.
1: आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 3 वाजता मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या दिल्या जातील.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. नीट पेपरफुटी प्रकरणी सरकार चर्चेला तयार आहे परंतु विरोधकांनी त्याकरता अटी घालू नयेत असं संसदीय कामकाज मंत्र्यांचं आवाहन. तर आधी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी विरोधकांची भूमिका. सीजेपीच्या संसद मार्गचा तपास एनटीए मार्फत करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल. विद्यार्थी आंदोलनाचे राज्यात पडसाद. आणि राज्यात 4 जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट. पेपरफुटी प्रकरणातल्या दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. युवकांचं भविष्य हा सरकारसाठी सर्वोच्च प्राथमिकता देण्याचा विषय असल्याचं त्यांनी आज समाजमाध्यमावर म्हटलं आहे. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना किंवा त्यांचं नुकसान करणाऱ्यांना सोडणार नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालय स्थापन होतात पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषांवर हा उपाय नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस जनता पार्टीनं दिली आहे. पेपरफुटी रोखण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी अशीही मागणीही त्यांनी केली. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही नीट पेपरफुटी आणि इतर मुद्द्यांवरून गदारोळ कायम राहिल्यानं कामकाजात वारंवार व्यत्यय आला. राज्यसभेत कामकाज सुरू होताच घोषणाबाजीला सुरुवात झाली. गदारोळातच कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. नीट पेपरफुटी प्रकरणी राजकारण न करता सभागृहात चर्चा व्हावी हीच सरकारची भूमिका आहे. मात्र विरोधी पक्षांनी त्यासाठी अटी घालणं योग्य नाही. त्यांनी बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं. विरोधकांना चर्चा थांबवायची आहे त्यामुळे ते अटीशर्ती घालत आहेत असंही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटीतल्या आरोपींविरुद्ध जलदगती न्यायालयात खटले चालवण्याची घोषणा केल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. त्यावर प्रधानमंत्र्यांचं आजचं वक्तव्य भावना भडकवणारं आहे असं मत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मांडलं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आधी घ्यावा त्यानंतर चर्चा करू अशी भूमिका त्यांनी मांडली. घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत थांबवण्यात आलं. 2 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतरही गदारोळ कायम राहिला. उपसभापती हरिवंश यांनी विनंती करूनही गोंधळ न थांबल्यानं अवघ्या 1 मिनिटात त्यांनी कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब केलं. लोकसभेत कामकाजाला सुरुवात होताच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. सभापती ओम बिर्ला यांनी नीट पेपरफुटी प्रकरणी विरोधकांना ज्या नियमांतर्गत चर्चा करायची आहे त्यानुसार चर्चा करायची सरकारची तयारी आहे असं सांगून कामकाज चालू द्यावं अशी विनंती सभासदांना केली पण विरोधकांनी हौद्या

राज्यात उतरून घोषणाबाजी सुरूच ठेवली. गदारोळामुळे कामकाज आधी 12 वाजेपर्यंत, नंतर 2 वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विरोधकांनी बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्र्यांनी लोकसभेतही केलं. राजधानी नवी दिल्लीत सीजेपीनं 20 जुलैला संसदेवर काढलेल्या मोर्चाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे करण्याची मागणी करणारी जनहित याचिका आज दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठासमोर दाखल झाली. याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. संसदेत आज लोकमान्य टिळक आणि चंद्रशेखर आझाद यांना आदरांजली वाहण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही समाज माध्यमावर संदेश लिहून या दोन्ही स्वातंत्र्यसेनानींना अभिवादन केलं. मुंबईत लोकभवन इथं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या वर्षा निवास स्थानी लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही लोकमान्य टिळक यांना समाज माध्यमावर संदेश लिहून आदरांजली वाहिली. राष्ट्रीय प्रसारण दिन आज साजरा होत आहे. 23 जुलै 1927 या दिवशी मुंबईतून देशातलं पहिलं नभोवाणी प्रसारण झालं. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. 1956 मध्ये याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे आपलं ब्रीदवाक्य खऱ्या अर्थाने सार्थ ठरवत आकाशवाणी आजही ज्ञान माहिती आणि मनोरंजनाचं कार्य अव्याहतपणे करत आहे. आकाशवाणी मुंबईतर्फे शतक महोत्सवानिमित्त आज उत्सव नवचैतन्याचा हा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिल्लीतलं कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन आणि त्यानंतरच्या घडामोडींचे पडसाद राज्यात उमटत आहेत. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्यांना बळाचा वापर करणाऱ्या पोलीस कारवाईचा तसंच या दरम्यान झालेल्या सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा बॉम्बे बार असोसिएशननं निषेध केला आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी आणि सरकारनंही आक्रमक न होता अर्थपूर्ण चर्चा करावी असं आवाहन संघटनेच्या निवेदनात केलं आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ प्रकरणात अडकवण्याची धमकी देणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करून त्याची चौकशी करायचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी जर यापुढे आंदोलनात भाग घेतला तर त्यांना अंमली पदार्थ बाळगल्याच्या खोट्या प्रकरणात अडकवायची धमकी देतानाचा या कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. दरम्यान मुंबईत 18 ते 22 जुलै रोजी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान बेकायदा पद्धतीने एकत्र येणं आणि प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्यावरून 13 FIR दाखल केले असून 400 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ येत्या 26 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय आज मुंबईत वार्ताहर परिषदेत जाहीर केला. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला आहे. लातूर शहरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. पक्षाच्या वतीने शहरातून तिरंगा मार्च काढण्यात आला. तिरंगा मार्च दरम्यान मार्गावरच्या अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. भंडारा जिल्ह्यात पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. भंडारा शहरातल्या मुख्य चौकातली दुकानं बंद ठेवण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून नाही तर समाजातला रोष आणि अपेक्षांचं प्रतीक म्हणून बघावं असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानं सरकार कोसळणार नाही तर सरकारचं काम आणखी जबाबदार आणि परिणामकारक होईल असं मत हजारे यांनी मांडलं. विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ त्यांनी 2 तास मौनव्रत आंदोलनही केलं. नाशिक शहर आणि ग्रामीण भागातल्या 5 ते 6 तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस सुरू होता. तिथं आजही संततधार सुरू आहे. गंगापूर धरण 90% भरल्यानं धरणातून 9,945 क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. त्र्यंबक जव्हार महामार्गावर डोंगरावर माती घसरल्यानं रस्त्याची एक बाजू काही काळ बंद होती. त्र्यंबकेश्वरमध्ये मेन

0: रोड परिसरातून 7 ते 8 भाविक जात असताना वादळी वाऱ्यामुळे घरांवरचे पत्रे उडून पडल्यानं 3 भाविक अडकले, त्यातला एक जण गंभीर जखमी झाला आहे. पालघर जिल्ह्यात काल संध्याकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला असून सखल भाग जलमय झाले आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर या पावसाचा मोठा परिणाम झाला असून अनेक उपनगरी आणि एक्सप्रेस गाड्या रद्द झाल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल अर्थात एनडीआरएफचं पथक तलासरी इथं दाखल झालं असून स्थानिक प्रशासनाच्या समन्वयानं मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. हवामान. ठाणे, पालघर, नाशिक घाट परिसर, पुणे घाट परिसराला आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक, सातारा घाट परिसर आणि कोल्हापूर घाट परिसराला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, पुणे, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबारसह विदर्भात तुरळक ठिकाणी आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. नीट पेपरफुटी प्रकरणी सरकार चर्चेला तयार आहे, परंतु विरोधकांनी त्याकरता अटी घालू नयेत असं संसदीय कामकाज मंत्र्यांचं आवाहन. तर आधी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी विरोधकांची भूमिका. सीजेपीच्या संसद मार्चचा तपास एनटीएमार्फत करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल. विद्यार्थी आंदोलनाचे राज्यात पडसाद आणि राज्यात 4 जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेत आपण भेटणार आहोत संध्याकाळी 5 वाजता. मात्र AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरूच राहतील.

वर्षी मुंबईत रेडिओ क्लबने देशातील पहिले रेडिओ प्रसारण सुरू केले, जे स्वातंत्र्यानंतर आकाशवाणी म्हणून ओळखले जाऊ लागले. या राष्ट्रीय प्रसारण दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा. सायंकाळचे 5 वाजतात. 99 भारतीय प्रसारण दिन आणि आकाशवाणी मुंबई वर्धापन दिनानिमित्त निमंत्रित श्रोत्यांच्या उपस्थितीत रवींद्र नाट्य मंदिर मुंबई इथं आयोजित विशेष मैफिल उत्सव नवचैतन्याचा. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो, मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोतेहो, याबरोबरच आम्ही आता प्रसार भारतीच्या वेब्स OTT वरही उपलब्ध आहोत. श्रोतेहो, आज 23 जुलै राष्ट्रीय प्रसारण दिन. 1927 साली आजच्या

0: केदार या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आशिषजींना विनंती करतो की आपण आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आशिष
1: केदार, चालेल ना? मुलं बराच वेळ उभी आहेत आणि त्यामुळे त्यांचा पेशन्स जास्त टेस्ट करणं बरोबर नाही. आणि आजकाल नाहीतरी विद्यार्थ्यांचा पेशन्स टेस्ट करणं बरोबर नाहीच आहे. आपल्या या मुंबई आकाशवाणीच्या 99 वर्ष पूर्ण आणि शताब्दी पदार्पणाच्या कार्यक्रमात उपस्थित सर्वच मान्यवर, एक मोठा इतिहास आकाशवाणीचा या ठिकाणी मांडण्यात आला. 1927 पासून सुरू झालेले आपले मुंबई आणि कोलकाता या आकाशवाणीच्या कार्यक्रमांचा आणि त्याच्यावर सुरू घातलेला सांस्कृतिक यात्रेचा मोठा प्रवास आहे. आणि मग त्या त्या काळातल्या सर्व प्रमुख कलाकारांना हक्काचं व्यासपीठ म्हणजे आकाशवाणी. दुसरं अन्य व्यासपीठ कदाचित त्यावेळेला आजच्यासारखं तर नव्हतंच, पण अन्य मिळणंही कठीण होतं. आणि त्यामुळे आपल्या सृजनशीलतेला व्यासपीठ मिळावं याची वाट पाहताना प्रत्यक्ष रूपानं काम करण्याची संधी आकाशवाणीमुळे मिळाल्याची एक मोठी परंपरा आहे. माझ्या लक्षात आलं आणि माहितीत आलं त्या पद्धतीने काही हजार तासांचं रेकॉर्डिंग सुद्धा आकाशवाणीकडे, त्याचा सुद्धा या निमित्ताने रसिकांसमोर त्याची सोय त्यांना ऐकण्याची होणार आहे. आणि या सगळ्यातून ही यात्रा जी आहे ही महाराष्ट्राला प्रगल्भ समृद्ध करणारी यात्रा आकाशवाणीची आहे. आणि त्या कार्यक्रमाला शताब्दी वर्षाच्या पदार्पणाच्या उपस्थित राहता आलं याचं मला समाधान आहे. मी माझ्याकडून सरकारच्या वतीने या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि जास्त वेळ न घेता या विद्यार्थ्यांचं गाणं मला सुद्धा ऐकायचं आहे, ते ऐकण्यासाठी खाली बसतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.

0: आणखीन एक माईक लागेल.
1: रसिक हो, आकाशवाणी वेगवेगळ्या श्रोत्यांसाठी वेगवेगळे कार्यक्रम स्वतंत्रपणे सादर करत असते. म्हणजे कामगारांसाठी कामगार सभा, महिलांसाठी वनिता मंडळ, युवकांसाठी युववाणी, पण सगळे कार्यक्रम सगळ्यांसाठी असतात. म्हणजे कुटुंबाने एकत्र बसून ऐकावं हे आकाशवाणीच्या कार्यक्रमांचं वैशिष्ट्य असं म्हटलं पाहिजे आपल्याला.
2: प्रत्येक घरासाठी असं आपण म्हणू शकतो की आकाशवाणी आपली पोहोचलेली आहे आणि त्याप्रमाणे सगळे कार्यक्रम आपल्याकडे खूप कल्पकतेने आपण तयार करतो. आणि जेव्हा सगळ्यांचा आपण विचार करतो आहे तेव्हा आपले बालदोस्त हे सुद्धा आलेच की नाही का?
1: आणि तुला माहिती आहे, बालदोस्तांसाठी पूर्वी दोन दोन कार्यक्रम सादर केले जायचे, म्हणजे गंमत जम्मत आणि बालदरबार.
2: म्हणजे निरागस बालकांसाठी गंमत जम्मत आणि समंजस बालकांसाठी बालदरबार असं वगैरे काही होतं का?
1: कदाचित असा विचार तेव्हा असावा, पण काय झालं की मुलांच्या हातामध्ये मोबाईल नावाचं खेळणं आलं आणि ही निरागस बालकं समंजस झाली एकाएकी, आणि मग आपणही त्या दोन कार्यक्रमांचं एकत्रीकरण करून टाकलं आणि फक्त गंमत जम्मत हा कार्यक्रम सध्या मुलांसाठी आपण सादर करतो आहोत.
2: पण या बालदरबारातूनच किंवा गंमत जम्मत मधूनच आजचे अनेक दिग्गज कलाकार पुढे आलेले आहेत. म्हणजे उदाहरणं द्यायची झाली तर

0: लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव येतं किंवा आताचे गुरु ठाकूर असे कितीतरी आहेत. आणि फक्त कलाकारच नाही, उत्तम ऐकण्याचे संस्कार सुद्धा आकाशवाणी बालवयापासूनच सगळ्यांवर करत असते. आणि आठवणी सुद्धा किती आहेत आपल्या, म्हणजे असे कितीतरी श्रोते आपल्यापैकी असतील की ज्यांची शाळेत जायची तयारी किंवा अमुक एक सुरू झाला कार्यक्रम की मी बॅग आवरायला सुरुवात करायचो आणि कामगार सभेची सांकेतिक धून वाजली की शाळेत जायला निघायचं, अशा आठवणी कितीतरी जणांच्या असतील. तिथपासून ते कलाकार घडवण्यापर्यंत आकाशवाणी नेहमीच खूप महत्त्वाची राहिलेली आहे.
1: तू कामगार सभेची संकेत धून लागल्यानंतर शाळेला जायला निघायचीस, मी मात्र ती ऐकत थांबायचो, त्यामुळे मला शाळेला जायला बऱ्याचदा उशीर व्हायचा. याचं कारण ती संकेत धून सुद्धा इतकी गोड आहे, आकाशवाणीच्या सगळ्याच संकेत धून इतक्या सुमधूर अशा बांधलेल्या आहेत संगीतकारांनी की त्या संकेत धून हा सुद्धा एक वेगळा संशोधनाचा विषय होऊ शकेल. आणि गंमत जम्मत बालदरबार या कार्यक्रमांच्या माध्यमातून अनेक कलाकार पुढे आले, मगाशी आपण उल्लेख केला. आज हे कलाकार आपल्या पुढे जे उभे आहेत त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास जो दिसतोय की उद्याचे मोठे कलाकार त्यांच्यामध्ये दडलेले आहेत, याचं कारण म्हणजे त्यांच्या मागे त्यांची लाडकी वर्षा मावशी ठामपणे उभी आहे. डॉक्टर वर्षा भावे, आपण कृपया पुढे यावं. हां, वर्षाताई भावे, प्रसिद्ध संगीतकार, गायिका आणि प्रशिक्षक वर्षा भावे. आणि आजचं हे सुरुवातीचं जे सत्र आहे ते संपूर्ण लहान मुलंच सादर करणार आहेत. वर्षाताईंच्या कलांगणातली ही सुंदर फुलं त्यांच्या कलेचा सुगंध उधळण्यासाठी सज्ज झालेली आहेत, तेव्हा पुढची सगळी सूत्र या कार्यक्रमाची निवेदिका आद्या दामले हिच्याकडे मी सुपूर्द करतो. आद्या, ओम नमो जी आद्या. धन्यवाद.

Mm-hmm.

Ay, padre.

Yeah.

हेलो हेलो हेलो।

感觉。

Woo!

सांगा नाही का. सुरुवातीला सगळ्या कलाकारांची ओळख करून दिलेलीच आहे, त्यामुळे मी पुन्हा करून देत नाहीये. आणि आजच्या ह्या आपल्या कार्यक्रमाचं मुख्यतः आपली सौम्याताई, कुहूताई, रोहनदादा, अथर्वदादा या सगळ्या मंडळींनी जी तुम्हाला मदत केली, तुमच्या पालकांनी मदत केली, त्याबद्दल हा कार्यक्रम एकदम सुंदर झाला त्यामुळे. हो की नाही? येस. हो, हे नवीन काय आता? बरं.

0: बोलाचाच भात बोलाचीच कढी.
1: बापरे काहीतरी सुचतंय.
0: हा काहीतरी सुचतंय. बोलाचाच भात बोलाचीच कढी परी नाही अढी श्रोतियांच्या मनी.
1: वा वा.
0: कारण काय खरी तृप्ती जी आहे ना ती उदर भरणानी होत नाही तर ती हृदय भरणानी होते.
1: म्हणजे काय चाललंय म्हणजे काय कविता वगैरे सादर करण्याचा प्लॅन आहे की काय?
0: नाही म्हणजे कसं आहे की कवी हे शब्द ब्रह्माचे उपासक असतात त्यामुळे मनातल्या भावतरंगांना ते शब्दरूप देतात आणि गहिऱ्या भावनांची वलय ते शब्दांमधूनच निर्माण करतात.
1: क्या बात आहे. आणि त्यातून पाऊस म्हणजे कालपासून पुन्हा पाऊस बरसायला लागलाय. आषाढातला पाऊस आपण खऱ्या अर्थाने अनुभवतोय. आणि पाऊस आणि प्रेम ही तर कवींची मक्तेदारी आहे नाही का?
0: खरे.
1: आत्ता तर आहे पाऊस पडतोय आत्ता त्यामुळे कल्पनांना बहर आला असणारच. पण तो जेव्हा नसतो तेव्हा सुद्धा ही कवी मंडळी मूर्त पाऊस आपल्या समोर उभा करू शकतात.
0: नक्कीच. आणि याला कविवर्य मंगेश पाडगावकरांनी एक फार सुंदर शब्द योजलेला आहे. पाडगावकर म्हणतात की जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी कवी आसुसलेला असतो किंवा आपलं मन आसुसलेलं असतं त्यावेळेस तो इमोशनल इस्केप असतो. म्हणजे जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले द्वारी, इथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी. प्रसिद्ध पाडगावकरांचं गाणं. हे गाणं त्यांनी टळटळीत उन्हाच्या काहिलीनी जीव हैराण झालेला असताना लिहिलेलं आहे.
1: क्या बात आहे. म्हणूनच पाऊस हे कवींसाठी एक निमित्त असतं कारण भावनांनी ओथंबलेल्या प्रतिभेतून काव्यधारा या अविरत वर्जत असतात आणि हा अनुभव आपल्याला प्रत्येक वेळेला येत असतो नाही का?
0: तेव्हा रसिक हो आता या काव्यधारांमध्ये भिजण्याचा

0: आनंद आपण घेणार आहोत यानंतरच्या काव्य सत्रामधून. त्यासाठी रेशमा कारखानीस आणि मंदार चोळकर यांना आमंत्रित करतो. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. गीतकार कवी मंदार चोळकर आणि रेशमा कारखानीस. या सत्राचं संचालन करणार आहे रश्मी आंबळेकर. आधुनिक मराठी साहित्यामधील एक संवेदनशील आणि सर्जनशील कवयित्री म्हणून रेशमा कारखानीस आपल्याला सुपरिचित आहेत. सहज बोलकथा आणि भावस्पर्शी शैलीमुळे त्यांच्या कविता आपल्या मनाशी संवाद साधतात. त्यांचा काव्यसंग्रह मी शून्य हा विशेष गाजलेला आहे. लहान मुलांसाठी सुद्धा त्यांनी लेखन केलेलं आहे. खट्याळ पियू आणि जादूचा खाऊ हा बालकथा संग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे. मी शून्य आणि रेशीम रंग या स्वरचित कविता आणि गीतांचे 100 अधिक प्रयोग झालेले आहेत. कृष्णार्थ हे एकपात्री संगीत नाटक याचं लेखन दिग्दर्शन संगीत आणि अभिनय सर्व काही रेशमा कारखानीस यांचंच आहे. रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्स लंडन या संस्थेची फेलोशिप त्यांना त्यांच्या या योगदानासाठी मिळालेली आहे. त्या कवयित्री म्हणून जशा प्रसिद्ध आहेत तशाच यशस्वी उद्योजिका आणि मोटिवेशनल स्पीकर म्हणूनही प्रसिद्ध आहेत अशा रेशमा कारखानीस आपल्यासमोर उपस्थित आहेत. गीतकार आणि कवी मंदार चोळकर ज्यांनी 170 अधिक चित्रपटांसाठी 40 अधिक मालिकांसाठी 15 नाटकांसाठी गीतलेखन केलेलं आहे. याशिवाय अनेक जिंगल्स आणि अनेक अल्बम्स त्यांचे प्रसिद्ध आहेत. अभिनेत्री नृत्यांगना संस्कृती बालगुडे यांच्या संभवामी युगे युगे या नृत्य नाटिकेसाठी त्यांनी लेखन केलेलं आहे. स्वरचित काव्य सादरीकरणाचे कार्यक्रम सुद्धा ते करत असतात. सांस्कृतिक कला दर्पण आणि फिल्मफेअर मराठी यासारख्या अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. तेव्हा या काव्यधारात आपण भिजूया. रश्मीकडे सूत्र देताना एवढंच सांगेन की आपल्यासाठी योग दाद देण्याचे तुम्हाला भान आहे. योग्य ठिकाणी तुम्ही दाद देताय त्यामुळे दाद देण्याचे तुम्हाला भान आहे. आणि यांना सांगतो की आज शब्दांची कसोटी छान आहे.
1: पाऊस आणि प्रेम अशा आपल्या या काव्य मैफिलीचा आजचा विषय आहे. आणि ही मैफिल सुरू करत असताना प्रत्येकाला पाऊस वेगळा भासतो जाणवतो हे तर आपल्याला माहिती. आणि त्यातून सुद्धा जेव्हा पावसाची सर जेव्हा झिम्माडपणे आपल्या अंगावर बरसते तेव्हा ती सर सुद्धा प्रत्येकाला वेगळी भासते. किंवा त्या सरीमध्ये सुद्धा काहीतरी वेगळेपण जाणवत असतं. कशी असते ही पावसाची सर? पहिल्या कवितेमध्ये रेशमा आपल्याला सांगतायत पावसाच्या सरीबद्दल.
2: रिमझिम एक सर नितळत्या तनूवर, रिमझिम एक सर नितळत्या तनूवर, ओल्या मातीचा सुगंधी दरवळ मनभर, रिमझिम एक सर, रिमझिम एक सर संगे सोनसळी, रिमझिम एक सर संगे सोनसळी, पुण्या परिसाचा स्पर्श मन जाहिले कंचन, रिमझिम एक सर, रिमझिम एक सर इंद्रधनु तरंगली, हृदयाच्या अंगणात जणू रांगोळी सजली, रिमझिम एक सर मनी पिसारे फुलले, रिमझिम एक सर मनी पिसारे फुलले, लक्ष पाचूंचे वर्षाव पंखा पंखांनी झेलले, रिमझिम एक सर, रिमझिम एक सर उरे गारवा उरात, रिमझिम एक सर उरे गारवा उरात, मन पाखरू निघाल गात पाऊस सुरात, मन पाखरू निघाल गात पाऊस सुरात.
1: त्या बात किती वेगवेगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. प्रत्येकाच्या मनात या सरींबद्दल काही ना काहीतरी वाटत असेल. म्हणजे या चिंब भिजवणाऱ्या सरी जशा तसा पाऊस आपल्यावर रुसतो किंवा त्याचा रुसवा सुद्धा थोडासा वेगळा असतो का? म्हणजे तो रुसलाय त्याचं गहिरेपण आपण अनुभवलं आणि असं पुन्हा कधी होऊ नये हे सुद्धा आपण अगदी मनात ठरवून टाकलं की असं नको, त्याचा रुसवा नको. तुला काय वाटतं मंदार की ह्या रुसवाबद्दल किंवा अशा काय भावना असतात?
3: पाऊस रुसतो पाऊस रुसतो,

0: नक्कीच रुसतो. आणि रुसवा फुगवा हे सगळं लहानपणात चालतं. आत्ता आपली बच्चे कंपनी जी होती सगळी कलांगणची, त्यांनी आज हा पहिला परफॉर्मन्स केला स्टेजवर, त्यांच्या आयुष्यातला पहिला परफॉर्मन्स आहे. एकदा प्लीज टाळ्या होऊन जाऊ देत. आणि ही जशी छोटी मंडळी आहेत ना, त्यांची जी पालक मंडळी आहेत किंवा आपण जी मोठी माणसं आहोत, ती पण कोणाची तरी छोटी मंडळी आहोत, तो आहे निसर्ग. त्यामुळे निसर्ग काय म्हणतो आपल्याला, तो म्हणतो एकदा बरं का पाऊस रुसला, एकदा बरं का पाऊस रुसला ढगात जाऊन लपून बसला, एकदा बरं का पाऊस रुसला ढगात जाऊन लपून बसला, ढग निघाला भटकायला वाऱ्यावरती लटकायला. सगळे म्हणाले अरे थांब जाऊ नकोस हा जास्त लांब, सगळे म्हणाले अरे थांब जाऊ नकोस हा जास्त लांब, हा आलोच म्हणून गेला, हा आलोच म्हणून जो गायब झाला परत फिरून नाही चाला. पण माणूस होता फार हुशार, म्हणाला पैसा देतो ना यार, माणूस होता फार हुशार, म्हणाला पैसा देतो ना यार. और रुपयाला नाही विचारत कोणी खोट्या पैशात कसलं पाणी. तरीही बिचारा थांबला बरं, तरीही बिचारा थांबला बरं, कुठं पडायचं सांगा तरी खरं. शोधून थकलो झाड पर्वत, मनाला इथं नाही हो करमत. शोधून थकलो झाड पर्वत, एवढा मुसळधार पाहिजे का आवाज. शोधून थकलो झाड पर्वत, मनाला इथं नाही हो करमत. खोटा पैसा करा खरा, काळा पैसा गोरा करा, माणूस पळतो स्वार्थासाठी, माणूस पळतो स्वार्थापाठी, वेळच नाहीये निसर्गासाठी. पोपटपंची तुमची फार शांत बसून करा विचार, कराल कृती आत्ताच्या क्षणी. हे सगळ्या मुलांना, निसर्गाच्या सगळ्या मुलांना, कराल कृती आत्ताच्या क्षणी, तर पावसात खेळाल म्हातारपणे, तर पावसात खेळाल.
1: पण पावसाचं कसं माहितीये का, तो कितीही रुसला ना तरी मुळातच बरसणं हा त्याचा स्वभाव आहे, तो आपण कसा बदलणार. फक्त आता मंदार यांनी कवितेत सांगितलं तसं की आत्ता कृती करणं गरजेचं आहे, मग त्याचं बरसणं जेव्हा आपण अनुभवू त्यात फक्त चिंब होणं आहे आणि मग वेगवेगळ्या कल्पना सुचणं हेच आपण करू शकतो, नाही का. कितीही रुसला तरी तो परत येणार आहे, अशा प्रकारच्या कविता सुद्धा असतातच ना. म्हणजे जसं त्याचं बरसणं रुसवा आहे हे आपल्याला वाटतं की अरे असं कसं, तसा तो येणार आहे आणि तो येतच राहणार आहे, हा दिलासा सुद्धा किती महत्वाचा आहे.
2: हो, आणि इमोशनल ब्लॅकमेल फक्त आपल्यालाच करता येतं असं नाही,
1: अगदी खरं.
2: पण थोडासा का ग टाळतेसा सखे खुळा पाऊस बोलतो, का ग टाळतेसा सखे खुळा पाऊस बोलतो, तुझ्या लागलं व भेटीला किती दुरून मी येतो. का ग टाळतेसा सखे खुळा पाऊस बोलतो, तुझ्या लागलं व भेटीला किती दुरून मी येतो. झेलवून जळ भरून रेंगाळू दे गालावर, माझ्या गारव्याला जडो तुझ्या स्पर्शातला ज्वर. झेलवून जळ भरून रेंगाळू दे गालावर, माझ्या गारव्याला जडो तुझ्या स्पर्शातला ज्वर. कसं लगट करतो खुळा बावळा पाऊस, कसं लगट करतो खुळा बावळा पाऊस, जणू यमुनेच्या काठी कृष्ण सावळा पाऊस, जणू यमुनेच्या काठी कृष्ण सावळा पाऊस. झुंब झुंब तो हा वारा, झुंब झुंब तो हा वारा शिळक खट्याळ घालतो, झुंब झुंब तो हा वारा शिळक खट्याळ घालतो, तूही ये ना चिंब होना असे काहीसे बोलतो. झुंब झुंब तो हा वारा नक्षीदार मखमलीचा हिरवा पिवळ्या गालीचा, नक्षीदार मखमलीचा हिरवा पिवळ्या गालीचा, वर शिंपावे अत्तर तसा दरवळ मातीचा. सारे सारे तुझ्यासाठी, सारे सारे तुझ्या

इंद्रधनुची कमान तुझ्यासाठी सजवली, इंद्रधनुची कमान तुझ्यासाठी सजवली, म्हणे वीज शृंखलांनी रोषणाई शुद्ध केली। मुळा ऐके ना मुळीही, मुळा ऐके ना मुळी।

घसरींच्या टिपाऱ्या सृष्टी रास रंगी रंग ऐक सरींच्या टिपाऱ्या सृष्टी रास रंगी रंग उग कशा आरे वेडे उग कशा आरे वेडे उठ चल माझ्या संग दव बिंदूंचा मोगरा दव बिंदूंचा मोगरा तुझ्या केसात

साध भूमड न भात साध धडधड उरात घुमड न भात साखर धडधड उरात डप वाजत मेघांचे पाय थांबे ना घरात तोही बेभान बेभान तोही बेभान बेभान मा

0: क्या बात है,
1: धन्यवाद।
0: पाऊस काय कल्पना करत असेल हीच कल्पना मुळात इतकी वेगळी आहे, नाही का? आणि त्याच्या कल्पनांमध्ये हिरवळ आहे, पृथ्वी आहे, तिचं नटणं आहे, सजणं आहे, या सगळ्या बरोबरीने पाऊस प्रेरणा देतो कवी मनातल्या प्रेमाला सुद्धा। आणि जेव्हा आपण प्रेमाबद्दल बोलतोय तेव्हा कोणीतरी एक परी असतेच, तिची आठवण तरी येणारच पावसात, हा मंदार?
2: हा म्हणजे परीची आठवण पावसात, पावसाळा नसला तरी येते। एक परी असावी, एक परी असावी गालात खळ्या पाडणारी, मोगर कळ्या सांडणारी, खळखळत हसणारी एक परी असावी। नजरेत तिच्या अथांग सागर, नजरेत तिच्या अथांग सागर आणि ओठात खडी साखर, नजरेत तिच्या अथांग सागर आणि ओठात खडी साखर, फूल अलवार फुलपाखरू वाऱ्यावरती भिरभिरणारी एक परी असावी। गालात खळ्या पाडणारी, मोगर कळ्या सांडणारी, खळखळत हसणारी एक परी असावी। पैंजण विसरून जाईल कधी झुळझुळणारी अल्लण नदी, पैंजण विसरून जाईल कधी झुळझुळणारी अल्लण नदी, पहाट वेळी विरल्या धुक्यात प्राजक्त श्वासात भिजणारी एक परी असावी। गालात खळ्या पाडणारी, मोगर कळ्या सांडणारी, खळखळत हसणारी एक परी असावी। पऱ्या बिऱ्या कधीच अशा स्वप्नात बिपनात नसतात येत, पऱ्या बिऱ्या कधीच अशा स्वप्नात बिपनात नसतात येत, आणि कवी बिवी लोकांना तर अजिबात जवळ नाही येत। हा म्हणजे कवी लोकांना बिवी घेत नाही असा समज आहे, गीतकारांना घेतात। तर पऱ्या बिऱ्या कधीच अशा स्वप्नात बिपनात नसतात येत, आणि कवी वगैरे लोकांना तर अजिबात जवळ नाही घेत। खोटी खोटी कशाला जीती जागती खरी खुरी एक परी असावी। गालात खळ्या पाडणारी, मोगर कळ्या सांडणारी, खळखळत हसणारी एक परी असावी। आता ओळखी पालखीतल्या सगळ्या मुली तिच्यात स्वतःला शोधणार कविता वाचल्यानंतर ऐकल्यानंतर, ओळखी पालखीतल्या सगळ्या मुली तिच्यात स्वतःला शोधणार, ए माझ्यासाठी आहे ना ही कविता असं आडून आडून विचारत राहणार, तुझ्यासाठी नाही का बाई, किंवा तुला कसं कळेल, हे हम असतं ना ते बटन असलं पाहिजे कीबोर्डवर विंडोज सारखं, किती वेळा ते टाईप करणार, एकच बटन टाकत तुझ्यासाठी नाही ग बाई, किंवा तुला कसं कळेल, हे ज्याचं त्याने ठरवायचं अगदीच नाही जमलं ना तर कन्फ्युजनचं सोंग मिरवायचं, ना सोबत रुसणारी आणि हो सोबत खुळणारी एक परी असावी, किमान एक तरी परी असावी। गालात खळ्या पाडणारी, मोगर कळ्या सांडणारी, खळखळत हसणारी एक परी असावी।
0: क्या बात, पण जोपर्यंत ती प्रेयसी असते तोपर्यंत ती परी असते,
2: नंतर तिला पर येतात
0: किंवा तिची परीक्षा होते,
1: परीक्षा।
0: एकदा का तिची बायको झाली परीची परीक्षा, हा रेश्मा?
1: अगदी अगदी। अगं कुणीतरी फेसबुकवर पोस्ट केलं परवा, कुणीतरी फेसबुकवर पोस्ट केलं परवा, सर्व गुण संपन्न बायको म्हणे असते केवळ अफवा। कुणीतरी फेसबुकवर पोस्ट केलं परवा, सर्व गुण संपन्न बायको म्हणे असते केवळ अफवा। एकतर फक्त सुंदर असेल नाहीतर फक्त हुशार, एकतर फक्त

0: सुंदर असेल नाहीतर फक्त हुशार चुकून मकून दोन्ही असली तर मग भांडखोर असेल फार. देखणी हुशार शांतीप्रिय असली जर कदाचित, देखणी हुशार शांतीप्रिय असली जर कदाचित, स्वयंपाकाची बोंब बसणार 100% निश्चित. काहीच नाही तर उधळपट्टी, काहीच नाही तर उधळपट्टी किंवा असेल मुलखाची हट्टी, सासूबाईशी वारंवार घेत राहील कट्टी. यावर बहुतेक नवरोजींचे लाईक्स आणि वावात खरं म्हणजे काळोख असल्यामुळे ना दिसत नाहीये. सांगतोय ना शेजारी बायको नसेल तर अरे आणायला हवं होतं तिला. भले शाबाश पुरुष प्रधान आपल्याला गुणांचं फारच ज्ञान, भले शाबाश पुरुष प्रधान आपल्याला गुणांचं फारच ज्ञान, वेळ काढून आरशात जरा निरखावं स्वतःच ध्यान. बायको हवी सुंदर, बायको हवी सुंदर, बरं सौंदर्याची व्याख्या काय? कटरीना प्रियांका दीपिका किमान दिसावी ऐश्वर्या राय, किमान बरं का रश्मी? समजवाल का थोडं आपल्या अपेक्षांचं सूत्र, समजवाल का थोडं आपल्या अपेक्षांचं सूत्र? आहो ऐश्वर्या मिळायला आपण कोणते बच्चन पुत्र? बुद्धिमत्ते बाबतीत अवघ्या स्त्री जातीला गृहित धरताय, बुद्धिमत्ते बाबतीत अवघ्या स्त्री जातीला गृहित धरता आणि स्वतःची अक्कल वाढावी म्हणून सरस्वतीचीच पूजा करता. कबूल आहे चिरते भांडते थोडं भान नाही उरत, कबूल आहे चिरते भांडते थोडं भान नाही उरत, म्हणून काही टेन्शनचं निमित्त सांगून ती मद्यपान नाही करत, उधळपट्टी करते, उधळपट्टी करते, पण घरासाठीच. तरी पै पै साठवते ना, आणि स्वतःकडले संपल्यावर मग तुम्हाला तीच आठवते ना.
1: नंबर वन
0: सासरी तुम्हाला रावसाहेबांची शाही उडवत असते, सासरी तुम्हाला रावसाहेबांची शाही उडवत असते, तरी दुसऱ्याच दिवशी काटे टोचतात, घरची ओढ लागते. मग लाडा कोडाची ती राजकुमारी कशी घरदार सोडून येते तुमच्यासाठी, असेल त्या परिस्थितीत जन्मभर जुळवून घेते. आयुष्याच्या तिन्ही सांजेला दमून थकून बसाल जेव्हा, आयुष्याच्या तिन्ही सांजेला दमून थकून बसाल जेव्हा, केवळ तीच असेल सोबतीला एवढे लक्षात ठेवा. सुख दुःखाच्या त्या संगिणीचा मग तुम्हालाच वाटेल हेवा, सुख दुःखाच्या त्या संगिणीचा मग तुम्हालाच वाटेल हेवा, आणि तिला बघून स्वतःच म्हणाल सर्व गुण संपन्न बायको नसते केवळ अफवा, सर्व गुण संपन्न बायको नसते केवळ अफवा.
2: क्या बात है,
1: क्या बात,
2: क्या बात है, वाह. पण ही फेज असते ना मध्ये मध्ये येणारी, असं आपण धरून चालले हे कायमच नाही. आणि प्रेमाबद्दल बोलायचं झालं तर कवितांमधून जे प्रेम आपल्यापर्यंत येतं, आणि पावसाचा जेव्हा उल्लेख निघालाय तेव्हा रेश्मा यांच्या कवितामध्ये सुद्धा मगाशी आपल्याला कृष्ण भेटला, राधा भेटली, आणि जेव्हा पावसाचा उल्लेख आपण करतो तेव्हा ही अजरामर प्रेम कहाणी कायम कुठे ना कुठेतरी डोकावतच असते. राधेच्या मनाची काय अवस्था असेल मंदार कवितेतून?
1: रंगात भिजवणी अंग, रंगात भिजवणी अंग उभा श्रीरंग गोकुळी आज.
0: वाह.
1: रंगात भिजवणी अंग उभा श्रीरंग गोकुळी आज, राधेच्या गालावरती अलगद उतरून लीलाज. मिठीत सावया उमलत असता अल्लडती मधुबाला, मिठीत सावया उमलत असता अल्लडती मधुबाला, तो भवर दिवाना रास खेळण्या फुला फुलांवर गेला. ओठांवर ठेवून ओठ, ओठांवर ठेवून ओठ माळला थेट सुरांचा गजरा.
0: क्या बात है.
1: ओठांवर ठेवून ओठ माळला थेट सुरांचा गजरा, बासरीस तेव्हा अंकुर फुटला झरर्या अमृत. ओठांवर ठेवून ओठ माळला थेट फुलांचा गजरा, बासरीस तेव्हा अंकुर फुटला झरल्या अमृतधारा. हे मना मनाचे खूळ, हे मना मनाचे खूळ जीवाला भूल कशाने पडली, हे मना मनाचे खूळ जीवाला भूल कशाने पडली. तो इथेही होता तिथेही होता, तो इथेही होता तिथेही होता, त्या फसव्या सायंकाळी.
0: क्या बात है.
1: अस्तित्व स्वतःचे पांघरतो तो, प्रेमाची होते बाधा. अस्तित्व स्वतः

0: चे पांघरतो तो प्रेमाची होते बाधा, सावलीत त्याच्या जी जी आली ती ती झाली राधा, ती ती होती राधा, ती ती आहे राधा, ती ती असेल
1: पावसाचं कसं आहे ना, म्हणजे आपण त्याच्याबरोबर किती सहज आपलं नातं जोडून टाकतो, म्हणजे त्याच्यासाठी वेळ नाही लागत. आणि प्रत्येकाचं नातं वेगळं असेल त्याच्याबरोबर, कोणाला तो मित्र असेल, सखा असेल, जीवलग असेल. आणि प्रेमाचं नातं जेव्हा येतं त्याच्यामध्ये सगळ्या भावना आल्याच. प्रेम तर आहेच शाश्वत, पण त्याबरोबरीने रुसवा फुगवा आला, अपेक्षा आला, अपेक्षांचं ओझं आलं, हे सगळं पावसाबरोबरच्या नात्यात सुद्धा असतं का रेश्मा? काय थोडस वेगळं असतं, काय सांगाल
2: कवितेमध्ये? मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही.
1: बर
3: बर.
2: मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही. काय घडलं, केव्हा घडलं, नेमकं काहीच आठवत नाही, पण मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही. सवयीनं विचारतात लोक, काय म्हणताय पाऊस? सवयीनं विचारतात लोक, काय म्हणतोय पाऊस? जखमेवर मीठ चोळायची जगाला भारी हौस, पण दाखवत नाही मी, दडवून ठेवते आमच्या मधला अबोला. मनातली दुःख मनात बरी, चव्हाट्यावर कशाला? त्यालाही तसं पाहिलं नाही कुणाजवळ जाताना, नात्यामधल्या दुराव्याची रडरड गाणी गाताना. तशी आम्ही काळजी घेतो, कुणाला काही समजत नाही, पण मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही. द्वेष मत्सर हेवे दावे असलं बिलकुल काही नाही, द्वेष मत्सर हेवे दावे असलं बिलकुल काही नाही. कडाक्याचं भांडण भिंडण तसलं देखील काही नाही. हा, कडाक्याची वीज मात्र धाडतो अधून मधून, कडाक्याची वीज मात्र धाडतो अधून मधून. मीही मग घेते स्वतःला स्वतःमध्येच कोंडून. अहंकारा व्यतिरिक्त दुसरं काही नसणार, मी सांगते ना, अहंकारा व्यतिरिक्त दुसरं काही नसणार. अबोल्याचं नेमकं कारण बहुतेक इगो असणार, पण त्याचा कि माझा हे अजून ठरत नाही. पण इतकं मात्र खरं की मी आणि पाऊस आम्ही
3: बोलत नाही,
2: हल्ली बोलत नाही. तो फक्त दाटून येतो, बरसत बिरसत नाही. तो फक्त दाटून येतो, बरसत बिरसत नाही. माझं काही म्हणणं नाही, काही हरकत नाही. तरी आठवणींची झोप पुढे बोचरी होत जातेच, आणि किती किती टाळलं तरी नजरानजर होतेच. पाणावलेल्या ढगात त्याचे कोरडे कोरडे डोळे दिसतात, पाणावलेल्या ढगात त्याचे कोरडे कोरडे डोळे दिसतात. माझ्या डोळ्यांमध्ये सुद्धा ओथंबलेले ढग असतात.
3: वा वा वा, क्या बात.
2: पाणावलेल्या ढगात त्याचे कोरडे कोरडे डोळे दिसतात, माझ्या डोळ्यांमध्ये सुद्धा ओथंबलेले ढग असतात. सार सार कळतो, पण काही काही वळत नाही. मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही. पण मग यावं ना, यावं एकदाच, मोकळं व्हावं, ओतून द्यावं स्वतःला. इतकी अडी, इतका अहम, इतका राग कशाला? पूर्वी माझ्या रुसण्याचीही त्याला गंमत वाटायची, पूर्वी माझ्या रुसण्याचीही त्याला गंमत वाटायची. माझ्या मनात राग, त्याच्या मायाविया दाटायची. मृदगंधाचं अत्तर उन्हात सरींचं तोरण घालायचं, मृदगंधाचं अत्तर उन्हात सरींचं तोरण लावायचा. बंद मोठ उघडून अलगद एक कविता ठेवायचा. मृदगंधाचं अत्तर उन्हात सरींचं तोरण लावायचा, बंद मोठ उघडून अलगद एक कविता ठेवायचा. हल्ली माझ्या मुठीत दडली उंजळ त्याला दिसत नाही, पण काय करणार, मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही.
1: तुमच्यातला हा अबोला लवकर दूर व्हावा असंच आपण आज नाही का त्यालाच सांगू.
2: पटी पटापटा कविता द्याव्यात त्यांनी अजून.
1: पण होतं कसं की पाऊस तोच असतो बऱ्याचदा, पण आपण त्याच्याकडे कसं बघतोय, आपला दृष्टिकोन कसा आहे, ह्यावर भावना बदलत असतात, नाही का? आणि मग सगळी नाती बदलतात, मग सगळं व्यक्त होणं बदलतं, आणि

0: प्रत्येकाचा पाऊस वेगळा भासायला लागतो
1: असं वाटत असेल कदाचित, पण तुझा पाऊस माझा पाऊस वेगळा नव्हताच कधी. तुझा पाऊस माझा पाऊस वेगळा नव्हताच कधी. वेगळं होत ते वय, वेगळी होती ती सवय. तू उधळायचीस छंद रंग गंध, जगायचीस प्रत्येक श्वासनश्वास. तुला आवडायचं पाऊस आला की पावसात भिजायला, पावसात भिजताना नाचायला, आणि मला तुला पावसात भिजताना बघायला आवडायचं. जेव्हा तू पावसात भिजायचीस मनसोक्त नाचायचीस, बघ ना मातीचे डाग सर्दी ताप यांची काळजी फुलपाखराला असते का कधी. तू नाचायचीस आणि मी तुझ्याकडे बघतोय हे कळलं की मात्र लाजायचीस, चेहरा उंजळी झाकून घ्यायचीस, स्वतःशी ससायचीस, आणि मग तेव्हा तुझ्या बटांमधून तुझ्या बोटांवर आणि तुझ्या बोटांमधून तुझ्या गालावर ओघळलेला पाऊस गुलाबी व्हायचा कदाचित माझ्या कवितांसारखा किंवा मग गाण्यांसारखा. बघ ना तुझा पाऊस माझा पाऊस कधीच वेगळा नव्हता, वेगळा नव्हताच कधी.
0: आपल्या काव्य मैफिलीमध्ये बघता बघता किती शेड्स आपण पावसाच्या अनुभवल्या नाही का, आणि जसे महिने बदलत जातात म्हणजे ग्रीष्म तो पाऊस वेगळा आहे, आषाढातला आत्ता वेगळा, श्रावणातला वेगळा असेल, आणि प्रत्येक क्षणी तो असा छान छान दिसत राहतो, आणि त्यावेळेला आपली धरती आपली धरणी असं सुंदर एक शालू पांघरून आल्यासारखं वाटतं, आणि तिचं सजणं कसं असतं ते आता वेगवेगळ्या फॉर्म्समधल्या कविता आपण जेव्हा ऐकतोय तेव्हा या काव्य मैफिलीचा समारोप आपण रेश्मा आपल्या समोर एक लावणी लावणी सदृश एखादी कविता छानशी ते सादर करतात आणि आजची काव्य मैफिल आपण इथेच समाप्त करतोय.
2: कदाचित यानंतर माझ्याकडे माईक नसेल म्हणून आत्ताच मी धन्यवाद देते आकाशवाणी आणि सगळ्या तुमच्या टीमचे, आम्हाला इथे आमंत्रित केलं. मंदार तुला पण बोलायचं असेल एक मिनटं मंदार आणि माझ्या वतीने खूप खूप धन्यवाद. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि असेच आकाशवाणीचे अनेक वर्ष नाही अनेक शतक होत राहोत अशी मी देवाकडे प्रार्थना करते. सृष्टी एक लावण्यवती, मी म्हटलं की एखादी लावणी सृष्टीवर या निसर्गावरती म्हणजे या धरतीवरती करावी तर ती लावणी सादर करते. ठेका म्हणजे मी काही गायिका नाही, वर्षाताई माफ करा मला. ही धरा जणू अप्सरा साज सुंदरा.

0: मंडळी रेशमा कारखानास मंदार चोळकर धन्यवाद
1: धन्यवाद
0: खूप खूप धन्यवाद
1: रसिको या शब्द ब्रह्मामधून आता नाद ब्रह्मात तल्लीन होण्याचा आनंद आपण घेणार आहोत या नंतरच्या सत्रामधून. शब्द हा जर आकाशवाणीचा प्राण आहे असं म्हटलं तर संगीत ही त्या प्राणतत्वाची लय आहे असं म्हणता येईल. उत्तम अभिजात संगीत हे रेडिओच्या माध्यमातून देशातल्या जनसामान्यांपर्यंत पोहोचलं आणि याची तीन ठळक उदाहरणं म्हणजे अनेक अजरामर भावगीतं जी आजही आपल्याला आवडतात ही सगळी भावगीतं आकाशवाणीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत. दुसरं उदाहरण म्हणजे गीत रामायण, बाबूजी आणि गदिमांच्या प्रतिभेतून साकारलेलं गीत रामायण ही सुद्धा आकाशवाणीचीच सांगीतिक देणगी असं म्हणता येईल. सिनेनाट्य संगीतामधली अनेक गाणी ही सुद्धा आकाशवाणीच्या माध्यमातून लोकप्रिय झाली. आकाशवाणी संगीत संमेलन, शनिवार आणि रविवारच्या राष्ट्रीय संगीत सभा आणि नित्यनेमाने रोज प्रसारित होणारे शास्त्रीय संगीताचे अनेक कार्यक्रम यामुळे आकाशवाणीचं नादब्रह्म हे चैतन्याने सळसळत राहिलेलं आहे गेली अनेक दशकं. आजच्या उत्सवातल्या तिसऱ्या सत्रामध्ये मल्हार सुरांची बरसात आपण अनुभवणार आहोत आणि यासाठी पहिल्या कलाकार आपल्या समोर सज्ज आहेत अंकिता जोशी. त्यांचा परिचय करून देण्यापूर्वी मला आपल्याला एक संगीत क्षेत्रामधला किस्सा सांगायचा आहे. सवाई गंधर्व महोत्सवाच्या प्रसंगी पंडित जसराजजी आलेले होते आणि एक 10 वर्षांची मुलगी त्यांना भेटण्यासाठी अतिशय आतुर होऊन त्यांच्या प्रतीक्षेमध्ये होती. पंडितजींना भेटायचा असा तिचा हट्ट होता, आग्रह होता, पण पंडितजी ग्रीन रूममध्ये पुढच्या कार्यक्रमाच्या तयारीच्या दृष्टीने साथीदारांसोबत बसलेले होते आणि त्यामुळे दरवाजावर जो माणूस उभा केलेला होता तो काही त्या मुलीला आज जाऊ देत नव्हता. या मुलीने काय केलं की त्याचं लक्ष नसताना हळूच त्याच्या बाजूला छोटीशी अशी एक जागा बघितली आणि त्या फटीतून ती चक्क आत शिरली आणि पंडितजींना जाऊन भेटली. आणि नुसती भेटली नाही तर त्यांना सांगितलं की तुमचा बिहाग राग मला फार आवडतो आणि मलाही तो म्हणता येतो. मग पंडितजींनी त्यांना थोडी गंमत वाटली की या मुलीचं राडच बघून आणि त्यांनी तिला तो राग थोडासा म्हणायला सांगितला आणि तो इतक्या तयारीने तिने सादर केला वयाच्या 10व्या वर्षी की त्याच क्षणी पंडितजींनी तिची शिष्या म्हणून निवड केली आणि तिला शिकवण्याचं मान्य केलं. पुढे जवळपास 2 दशकं पंडितजींकडे ही मुलगी शिकली आणि मेवाती घराण्याची जी गायकी आहे त्या गायकीची समृद्ध परंपरा पुढे नेणारे जे युवा कलाकार आहेत त्यांच्यामध्ये एक अग्रणी नाव म्हणून तिचं नाव घेतलं जाऊ लागलं. ते नाव म्हणजे अंकिता जोशी. रसिको, यंदाच्या वर्षी संगीत नाटक अकादमीचा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार अंकिता जोशी यांना मिळालेला आहे. या आधी सुद्धा अनेक मानसन्मान आणि पुरस्कार त्यांनी मिळवलेले आहेत आणि काही चित्रपटांसाठी सुद्धा पार्श्वगायन त्यांनी केलेलं आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने राग मेघ त्यांनी निवडलेला आहे. या रागातल्या 2 बंदिशी ते गात आहेत. पहिली बंदिश 3 तालात आणि दुसरी 1 तालामध्ये आहे. त्यांना तबला साथ करण्यासाठी तनय रेगे आणि सुधांशु घारपुरे हार्मोनियमवर साथ करण्यासाठी आहे. आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आणि विनंती करूया की सुरुवात करावी.

आकाशवाणीचं शताब्दी वर्ष मुंबईचं पूर्ण होत आहे, त्यासाठी मी सगळ्यांचे सगळ्या टीमचे मनपूर्वक अभिनंदन देते त्यांना. आणि एक खूप मनापासून एक गोष्ट शेअर करू इच्छिते की जेव्हा मला ग्रेडेशनचं लेटर आलं मुंबई आकाशवाणीचं, तेव्हा ते गुरुजींनीच ओपन केलं होतं आणि मला फोन केला, अच्छा सुनो तुम्हाला ग्रेडेशन का लेटर आया है. आणि ते इतके खुश झाले. गुरुजींनी म्हणायचे की आकाशवाणीने रेडिओने हमको बनाया है, तर या प्रसार माध्यमाचं गुरुजींचं आणि अनेक मोठ्या कलावंतांच्या आयुष्यात जे फार महत्त्वाचं स्थान आहे ते आम्ही नेहमी ऐकत आलो होतो. आणि त्याच मंचावर आज आम्ही सेवाच आहे ही एक प्रकारची. असं मला वाटतं की हे इतकं सिद्ध झालेलं स्टेज आहे

धन्यवाद अंकिता जोशी, जोरदार टाळी होऊन जोडत अंकिता जोशी यांच्यासाठी. मल्हाराचा एकंदरीत माहोल सगळीकडे असताना बाकी बाब बोरकरांना आपण थोडस आठवूया. बाबू बोरकर असं म्हणतात, मल्हाराची जळात धून वीज नाचते अधून अधून, वनात गेला मोर भिजून गोपी खेळल्या पदी थिजून, घुमतो पावा सांग कुठून कृष्ण कसा उमटेल अजून, वेली ऋतुमती झाल्या ग सरीवर सरी आल्या ग. हे सगळं सांगण्यामागचं कारण की तो पावा जेव्हा आपल्याला ऐकू येतो तेव्हा मल्हार आपल्यामध्ये मुरल्यासारखं वाटतं. यानंतरचं आपल्यापुढे सादरीकरण होत आहे. निनाद मुळावकर यांचं स्वागत करणार आहोत आपण. बासरी वादन त्यांचं आता सादर होणार. पंडित पलुस्कर पुरस्काराने सन्मानित आकाशवाणीच्या संगीत स्पर्धेत त्यांना प्रथम क्रमांक प्राप्त झालाय. आकाशवाणीचे मान्यता प्राप्त कलाकार आहेत पंडित मल्हारराव कुलकर्णी, आनंद काशीकर, पंडित विनय सरदेशमुख, संदीप कुलकर्णी यांच्याकडून त्यांनी शिक्षण आणि मार्गदर्शन घेतले. उस्ताद राशिद खान, पंडित अजय चक्रवर्ती, कौशिकी चक्रवर्ती, हरिहरन, अश्विनी भिडे देशपांडे अशा अनेक दिग्गजांबरोबर सादरीकरण आणि साथ केली आहे. आजच्या कार्यक्रमात निनाद आपल्यासमोर सादर करणार आहेत राग मिया मल्हार. मध्यलय गत तीन तालात आणि त्यांना तबला साथ करतात तनय रेगे. निनाद मुळावकर.

मग तिकडनं गेम फक्त कमी करा आणि व्हॉल्यूम वाढा. व्हॉल्यूम वाढू शकता, गेम थोडं कमी करून व्हॉल्यूम बदलू.

सरीवर सरी बासरी, खरोखर हा बासरीवादनाचा पाऊस आपण अनुभवला आणि ज्यानंतर संतूरचे सूर ऐकण्यासाठी आपण सर्वजण आतुर झालेलो आहोत. स्वागत करूया मंगेश जगताप यांचं. संतूरवादक मंगेश जगताप, पंडित उल्हास बापट आणि पंडित सुरेंद्र शर्मा यांच्याकडे वादनाचं शिक्षण घेऊन संतूर या वाद्याप्रमाणेच हरपेजी या वादनामध्ये सुद्धा ते माहिर आहेत. हरपेजी याचा अर्थ हार्मोनियम, पियानो आणि गिटार या वाद्यांचा एकत्रित आविष्कार. ट्रिनिटी कॉलेज लंडनतर्फे पियानो वादनातली श्रेणी त्यांनी प्राप्त केलेली आहे आणि आकाशवाणीचे बी हाय श्रेणी प्राप्त कलाकार आहेत. कलाश्री, कलागौरव, मोहम्मद रफी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानांनी ते सन्मानित झालेले आहेत. क्रोमॅटिक तंत्राने संतूरवादन करणाऱ्या मोजक्या कलाकारांपैकी एक मंगेश जगताप आहेत. आपल्यासाठी सादर करत आहेत संतूरवर पहाडी धून, जी रचना पंडित उल्हास बापट यांची आहे. ऐकूया मंगेश जगताप संतूरवर पहाडी धून.

यानंतर तिघांचं एक एकत्रित सादरीकरण आपण अनुभवणार आहोत आणि त्यानंतर या कार्यक्रमाचा समारोप होईल. ठुमरीची मेडली हे तिन्ही कलाकार आपल्यासाठी सादर करणार आहेत आणि याबरोबरच या कार्यक्रमाचं जे

0: आपल्याला जोडून ठेवणारी आकाशवाणी, त्या आकाशवाणीच्या शताब्दी वर्षाची सुरुवात करत असताना आजच्या कार्यक्रमात हे युवा कलाकार सहभागी झाले आणि त्यांचा उत्साह आपण अनुभवला, आपणही त्यांना भरभरून दाद दिली. म्हणजेच
1: जेनझीच्या भाषेत सांगायचं झालं, कारण आता आपण समारोप करत असताना आकाशवाणी आता अशी राहिलेली नाही आहे की आमच्या काळी असं होतं अशा स्वरूपात आता ती राहिली नाही आहे, कारण अनेक नवे नवे बदल त्याच्यामध्ये झालेत आणि ते खूपच सुंदर आहेत, आताच्या पिढीशी जुळवून घेणारे आहेत. त्यामुळे जेनझी किंवा जेन अल्फा आकाशवाणीबद्दल आता काय म्हणेल पुढच्या काळामध्ये, तर ती असं म्हणेल की आकाशवाणी आपण म्हणताना म्हणतो की दर्जेदार कार्यक्रम किंवा एक अविभाज्य घटक किंवा असा एक भरजरी पदर असं दालन आहे की ज्यांनी आठवणी साठवून ठेवल्या. पण जेनझी किंवा जेन अल्फा म्हणे की आकाशवाणी कालही आजही आणि उद्याही नेहमीच मेन कॅरेक्टर वाईब देणारी ठरणार आहे.
0: नक्कीच.

श्रोते हो, हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. 99 भारतीय प्रसारण दिन आणि आकाशवाणी मुंबई वर्धापन दिनानिमित्त निमंत्रित श्रोत्यांच्या उपस्थितीत रवींद्र नाट्य मंदिर मुंबई इथं विशेष मैफिल उत्सव नवचैतन्याचा, याचे थेट प्रसारण आपण आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले.

0: हे आकाशवाणीचे सांगली केंद्र आहे. सायंकाळचे 6:55 होत आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे.
1: कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोपटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहित करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशेष

0: अदृश्य आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीने तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांतलक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी, तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र बोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपले सर्व ग्राहकांना देतात. आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी, त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी, तांब, पंचधातू आणि त्यामध्ये एक लाईन, दोन लाईन, तीन लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली, पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा किंवा गुरु पुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
1: श्रोते हो, ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे हा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: पेपर फुटी प्रकरणी संसदेत आजही गदारोळ, दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब आणि राज्याच्या काही भागात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, चार जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. पेपर फुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. युवकांचं भविष्य हा सरकारसाठी सर्वोच्च प्राधान्याचा विषय असल्याचं त्यांनी आज समाज माध्यमावर म्हटलं आहे. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना किंवा त्यांचं नुकसान करणाऱ्यांना सोडणार नाही असंही त्यांनी सांगितलं. अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालय स्थापन होतात पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषांवर हा उपाय नाही अशी प्रतिक्रिया काँक्रोच जनता पार्टीनं दिली आहे. पेपर फुटीचे प्रकार रोखण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी अशी मागणीही त्यांनी केली. नीट परीक्षेचे पेपर फुटल्याप्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार असून विद्यार्थ्यांनी चर्चेला यावं असं आवाहन प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी केलं आहे.
1: It is my humble appeal to the students on education that the government is ready for talks whenever you want, at whichever hour of the day, and for as much length of time that you wish to. We are ready to discuss the issue on which the education has happened and all the other related issues as well. With an open mind and the talks can be held at the residence of Shri Danta.
0: गेल्या 24 तासात आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना 4 वेळा चर्चेसाठी प्रस्ताव देण्यात आले मात्र अद्याप त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही अशी माहिती त्यांनी दिली. कोणत्याही समस्येवर संवादाविना तोडगा काढणं शक्य नाही, त्यामुळे विद्यार्थी प्रतिनिधींनी खुल्या मनानं चर्चेसाठी यावं. केंद्रीय मंत्री JP नड्डा यांच्या घरी किंवा कार्यालयात चर्चा होऊ शकते असं ते म्हणाले. दिल्लीतलं काँक्रोच जनता पार्टीचं आंदोलन आणि त्यानंतरच्या घडामोडींचे पडसाद राज्यात उमटत आहेत. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्यांवर बळाचा वापर करणाऱ्या पोलीस कारवाईचा, तसंच या दरम्यान झालेल्या सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा बॉम्बे बार असोसिएशननं निषेध केला आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी आणि सरकारनंही आक्रमक न होता अर्थपूर्ण चर्चा करावी असं आवाहन संघटनेच्या निवेदनात केलं आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ प्रकरणात अडकवण्याची धमकी देणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करून त्याची चौकशी करायचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याला पदावरून हटवण्यात आलं आहे. दरम्यान मुंबईत 18 ते 22 जुलै रोजी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान बेकायदा पद्धतीनं एकत्र येणं आणि प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्यावरून 13 FIR दाखल केले असून 400 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा निषेध केला आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ दोन्ही पक्षांकडून येत्या 26 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. पेपर फुटी विरोधात आंदोलन करणाऱ्या तरुणाईवर पोलीस बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. त्यांनी आज काँग्रेसच्या शिष्टमंडळासह पोलीस महासंचालक आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि विद्यार्थ्यांवरच्या पोलीसी दडपशाहीच्या घटना थांबवण्याची मागणी केली. नीट पेपर फुटी तसंच जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीनं आज महाराष्ट्र बंद पुकारला होता. मुंबईत सायन पनवेल आणि सायन मुलुंड महामार्गावर वंचितच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. भायखळा, घाटकोपर, भांडूप, चेंबूर, गोवंडी, कांदिवली, सायन आदी भागात कडकडीत बंद तर इतर भागात संमिश्र प्रतिसाद मिळाला. पोलिसांनी वंचितच्या सुमारे 3,500 कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. उपनगरांमध्ये बंदला पाठिंबा दर्शवत दुकानं बंद ठेवण्यात आली तर मुंबईच्या मुख्य बाजारपेठा आणि कार्यालयं नेहमीप्रमाणे सुरू होती. नागपूरच्या संविधान चौकात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सरकार विरोधात निदर्शनं केली. चंद्रपूर जिल्ह्यातही बंदला पाठिंबा म्हणून जिल्ह्यातल्या विविध भागातली दुकानं बंद ठेवण्यात आली. गडचिरोलीतही बाजारपेठा, शाळा, महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली. भंडारा जिल्ह्यात पक्षाची

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार. विद्यार्थ्यांना चर्चेसाठी येण्याचं आवाहन. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनाचे राज्यात पडसाद. नीट

गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. भंडारा शहरातल्या मुख्य चौकातली दुकानं बंद होती. हिंगोली जिल्ह्यात व्यापाऱ्यांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत बाजारपेठ बंद ठेवली. वाशिम जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. परभणीतही बाजारपेठा दुकानं बंद करण्यात आली तर काही शाळांना सुट्टी जाहीर झाली होती. जालना शहरातली दुकानं आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या. लातूर शहरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. पक्षाच्या वतीनं शहरातून तिरंगा मार्च काढण्यात आला. तिरंगा मार्च दरम्यान मार्गावरच्या अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही दोन्ही सभागृहांमध्ये नीट पेपरफुटी आणि इतर मुद्द्यांवरून गदारोळ कायम राहिल्यानं दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेत कामकाज सुरू होताच घोषणाबाजीला सुरुवात झाली. नीट पेपरफुटी प्रकरणी राजकारण न करता सभागृहात चर्चा व्हावी हीच सरकारची भूमिका आहे. मात्र विरोधी पक्षांनी त्यासाठी अटी घालणं योग्य नाही, बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं. विरोधकांना चर्चा थांबवायची आहे त्यामुळे ते अटी शर्ती घालत आहेत असंही ते म्हणाले. त्यावर आम्ही चर्चेपासून पळ काढत नाही, पण शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आधी घ्यावा, त्याशिवाय चर्चा होऊ शकत नाही अशी भूमिका विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मांडली. गदारोळ सुरूच राहिल्यानं आधी तीनदा आणि शेवटी दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. लोकसभेत नीट पेपरफुटी प्रकरणी चर्चा करायची सरकारची तयारी आहे असं सांगून कामकाज चालू द्यायची विनंती सभापती ओम बिर्ला यांनी केली, पण घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं दुपारी 12 वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. पुन्हा कामकाज सुरू झाल्यावर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांना बिनशर्त चर्चा करायचं आवाहन केलं. मात्र गोंधळ सुरूच राहिल्यानं कामकाजही पुन्हा दुपारी 2 वाजेपर्यंत आणि शेवटी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून नाही तर समाजातला रोष आणि अपेक्षांचं प्रतीक म्हणून बघावं असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्रधानमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. नाशिक शहर आणि ग्रामीण भागातल्या 5 ते 6 तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस पडला. तिथं आजही संततधार सुरू आहे. गंगापूर धरण 90% भरल्यानं धरणातून 9,945 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. पालघर जिल्ह्यात काल संध्याकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला असून सखल भाग जलमय झाले आहेत. वर्धा जिल्ह्यात कांगाव गाडेगाव परिसरात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अमरावती जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून बरसत असलेल्या हलक्या स्वरूपातल्या आषाढ सरींनी बळीराजा सुखावला आहे. यवतमाळ जिल्ह्यात पाऊस बरसत आहे. धुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आज सलग 3र्या दिवशीही पावसाची रिपरिप सुरू होती. गेल्या 2-3 दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. राष्ट्रीय प्रसारण दिवस आज साजरा होत आहे. 23 जुलै 1927 या दिवशी मुंबईतून देशातलं पहिलं नभोवाणी प्रसारण झालं. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. आकाशवाणी मुंबईतर्फे शतक महोत्सवानिमित्त आज उत्सव नवचैतन्याचा हा संगीताचा कार्यक्रम झाला. हवामान. ठाणे पालघर नाशिक घाट परिसर पुणे घाट परिसराला आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. तर मुंबई रायगड रत्नागिरी नाशिक सातारा घाट परिसर आणि कोल्हापूर घाट परिसराला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग पुणे अहिल्यानगर धुळे जळगाव नंदुरबारसह विदर्भात तुरळक ठिकाणी आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार, विद्यार्थ्यांना चर्चेसाठी येण्याचं आवाहन. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनाचे राज्यात पडसाद. नीट पेपरफुटी प्रकरणी संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आणि राज्याच्या काही भागात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. 4 जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट.

0: याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतः, सायंकाळचे 7:11 झालेली आहेत. आकाशवाणीचे हे सांगली केंद्र आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त झालेले भाज्या व फळे यांचे बाजार भाव आता आपण ऐकूया. हे दर प्रति क्विंटलचे आहेत. कांदा किमान रुपये 1,300, कमाल रुपये 2,700. बटाटा किमान रुपये 900, कमाल रुपये 1,500. लसूण किमान रुपये 10,000, कमाल 21,000. डाळिंब किमान रुपये 3,000, कमाल 10,000. पेरू किमान रुपये 1,000, कमाल रुपये 4,000. आंबा तोतापुरी किमान रुपये 1,000, कमाल रुपये 3,000. ड्रॅगन फ्रूट किमान रुपये 6,000, कमाल रुपये 8,000. सफरचंद किमान रुपये 13,000, कमाल रुपये 18,000. खजूर किमान 3,000, तर कमाल रुपये 5,000. हे होते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त झालेले भाज्या व फळे यांचे बाजार भाव.

0: भारताचे माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेला संवाद मन की बात. रविवार दिनांक 26 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता, त्यानंतर लगेचच त्याचा मराठी अनुवाद. मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल त्याच दिवशी रात्री ठीक 8 वाजता मन की बात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर, FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. श्रोते हो, याबरोबरच आता आम्ही प्रसार भारतीच्या वेव्स OTT या प्लॅटफॉर्म वर सुद्धा उपलब्ध आहोत. आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
1: प्रत्येक स्त्रीचं भावविश्व उलगडून सांगणारा, असंख्य गुणांचं तेजोवलय घेऊन येणारा आणि प्रत्येक सखीच्या अनुभवातून आपल्यामध्ये नवा प्रेरणा स्रोत निर्माण करणारा, उत्तम जगण्याची कला आत्मसात करण्यास शिकवणारा कार्यक्रम म्हणजे वनिता मंडळ. जरूर ऐका दर महिन्याच्या 2 आणि 4 शनिवारी दुपारी ठीक 12 वाजता महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून.
2: या वर्षीच्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचं प्रत्यक्ष वर्णन ऐका. आषाढी एकादशी सकाळी 6:05 ते 6:35 या वेळात. प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.
3: श्रोते हो, सायंकाळचे 7:15 होत आहेत. वृत्त विशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 होत आहेत. सादर करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आज राष्ट्रीय प्रसारण दिवस. 99 वर्षांपूर्वी म्हणजे 1927 मध्ये आजच्याच दिवशी मुंबई केंद्रावरून रेडिओ प्रसारणाची सुरुवात झाली. आकाशवाणीनं देशाच्या इतिहासाचे अनेक चढउतार पाहिले आहेत. स्वातंत्र्याची पहाट असो, युद्धाचे प्रसंग असोत किंवा मनोरंजनाची आणि माहितीची गरज, आकाशवाणीनं प्रत्येक भारतीयाच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. आणि आता बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाच्या युगात AI मुळे आकाशवाणी टेलिव्हिजनच्या प्रसारणाचं स्वरूप देखील बदलू लागलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI प्रसारण क्षेत्रात वेगानं क्रांती करत आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमाच्या प्रसारणाचं बदलतं स्वरूप आणि AIचा प्रभाव या विषयावर आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण तज्ज्ञांकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदवाक्यानुसार आकाशवाणी देशाच्या कानाकोपऱ्यात ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचा प्रसार करत आहे. काळ बदलला, माध्यम बदलली, पण आकाशवाणीच्या आवाजातील ती आपुलकी आणि विश्वासार्हता आजही तशीच टिकून आहे. आज राष्ट्रीय प्रसारण दिनानिमित्त आकाशवाणीच्या आठवणी ताज्या करत आहेत आकाशवाणीचे निवृत्त सहाय्यक संचालक सचिन प्रभुणे.
1: आज राष्ट्रीय प्रसारण दिन अर्थात आपल्या आकाशवाणीचा 99वा वर्धापन दिन. भारत हा खेड्यांचा देश आहे असं भारताच्या स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात आपण म्हणत होतो. मात्र भारतानं विज्ञान आणि तंत्रज्ञान यात प्रगती करत आपण आता आधुनिक बनतोय. सर्वसामान्य लोकांच्या ऍस्पिरेशन वाढत आहेत, त्याचबरोबर सुधारणा तंत्रज्ञान हे खेड्यापर्यंत पोहोचतंय. त्यामुळे विज्ञान, शिक्षण, मनोरंजन, शेती, महिला सक्षमीकरण, उद्योग या सर्व क्षेत्रात या बदलत्या भारताची खूप महत्वाची अशी भूमिका आहे. ग्रामीण निमशहरी भारताच्या साथीला आकाशवाणी अर्थात रेडिओ कायमच राहिलेला आहे. घराघरात पोहोचलेल्या रेडिओनं देशाच्या विकासात भरीव योगदान दिलं. आपल्या भारतात स्थानिक प्रसारण केंद्र सुरू होण्याचा काळ हा 1990 ते 1995 काळ. आपल्या देशाची अर्थव्यवस्था खुली होण्याचा हा काळ होता. नागरिकांच्या, युवकांच्या अपेक्षांनी भरारी घेतली होती आणि यातच आकाशवाणीच्या भारतभरात असलेल्या सर्व केंद्रांनी की जी नव्यानं उदयाला आलेली स्थानिक प्रसारण केंद्र होती त्यांनी खूप महत्वाची भूमिका बजावली. आपलं म्हणणं आपण जनसामान्यांना ऐकू शकतो हा विश्वास आकाशवाणीनं सर्वसामान्यांना दिला. मग या आकाशवाणींवर छोटे शेतकरी असतील, उद्योजक असतील, गावोगावी असलेले साहित्यिक असतील, लोककलावंत असतील, सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून आपलं जीवनमान उंचावलेले नागरिक असतील यांना उत्तम व्यासपीठ आकाशवाणीनंच दिलं. आकाशवाणीनं भारताच्या विकासांमध्ये विविध क्षेत्रात बहुमोल असं योगदान दिलेलं आहे. शेती असेल, स्थानिक प्रयोग करणारे शेतकरी असतील, लोकसंगीत असेल, उद्योग असेल, शिक्षण असेल, आपत्ती व्यवस्थापन असेल, यातलं आकाशवाणीचं योगदान हे खूप महत्वाचं आहे. शेतीमध्ये स्थानिक प्रयोग, व्यावसायिक शेती करणारे, प्रक्रिया उद्योग, गटशेती, सेंद्रिय शेती यांना एक मोठं व्यासपीठ आकाशवाणीनं दिलं. लोकसंगीताचा बहुमोल ठेवा पण जपलाय, आकाशवाणीनं जपलाय, वृद्धिंगत केलाय. महिला सक्षमीकरणाचं विविध क्षेत्रातील जे काम आहे त्यात आकाशवाणीचं योगदान हे वाखाणण्याजोगं आहे. गावोगावच्या स्वयंसहायता गटांना इतकं मोठं व्यासपीठ आकाशवाणीच्या माध्यमातून निर्माण झालं की त्यातून त्या उद्योग निर्मितीत आल्या, व्यवस्थापन करायला लागल्या, नवे प्रयोग करायला लागल्या, नव्या बाजारपेठा शोधायला लागल्या. आकाशवाणीनं स्थानिक नाट्यकृतींना मोठं व्यासपीठ मिळवून दिलं, अनेक लेखक घडवले. ते आपत्ती व्यवस्थापन म्हटलं की ह्या स्थानिक प्रसारण केंद्रांचा किंवा एकूणच आकाशवाणीचा जो आपत्ती व्यवस्थापनातलं योगदान आहे ते खूप महत्वाचं आहे. त्या त्या भागातला हवामानाचा अंदाज आकाशवाणीवरूनच आजही शेतकरी मिळवतो, त्याचा उपयोग करतो. पावसाचा अंदाज आहे, पावसाची आकडेवारी आहे, विविध धरणांची पाणी पातळी किती आहे, धरणातून पाणी सोडल्यानंतर धरण क्षेत्रातल्या लोकांना घ्यायची खबरदारी आहे, यासाठी खूप मोठं योगदान आकाशवाणी देत. एकूणच भारताच्या ज्या ऍस्पिरेशन असलेल्या क्लासला त्याचं व्यासपीठ मिळवून देण्याचं मोठं काम आकाशवाणीनं केलेलं आहे, स्थानिक प्रसारण केंद्रांनी केलेलं आहे. आकाशवाणीच्या या राष्ट्रीय प्रसारण दिनाला आकाशवाणीतलं हे योगदान, आकाशवाणीचं महत्व लोकांना सांगताना खूप आनंद तर होतोच, परंतु देशाच्या विकासात एक माध्यम किती मोठं

0: ही भूमिका बजावू शकतं याचं अत्यंत महत्वाचं उदाहरण म्हणून आकाशवाणीकडे बघावं लागेल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना राष्ट्रीय प्रसारण दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा.
1: श्रोते हो, आजच्या डिजिटल युगात माहिती तंत्रज्ञानाचा वेगानं विस्तार होत असताना आकाशवाणी टेलिव्हिजन सारख्या प्रसारण क्षेत्रात गेल्या काही वर्षात अनेक बदल होताना आपण पाहत आहोत आणि आता एका नव्या क्रांतीची सुरुवात झाली आहे आणि ती क्रांती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI. प्रसारण क्षेत्रात AI खूप मोठे बदल घडवून आणत आहे. रेडिओ आणि टेलिव्हिजन पासून ते डिजिटल पॉडकास्ट पर्यंत AI तंत्रज्ञानानं कामाची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. AI मुळे प्रसारण क्षेत्राचा वेग वाढला आहे. AI मुळे प्रसारण क्षेत्रात होत असलेले बदल आणि या क्षेत्राची भविष्यातील वाटचाल याविषयी अधिक माहिती देत आहेत AI क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर भूषण केळकर.
2: आकाशवाणीने गेल्या 9 दशकांपासून भारताच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि लोकशाही प्रवासामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. स्वातंत्र्य चळवळीपासून ते डिजिटल युगापर्यंत, ग्रामीण भारतापासून ते महानगरापर्यंत विविध भाषा, विविध संस्कृती आणि परंपरा जोडण्याचं कार्य आकाशवाणीनं सातत्याने केलं आहे. आज या परंपरेच्या बरोबर नवं तंत्रज्ञान उभं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचं. साधारण 2014 चौथी औद्योगिक क्रांती जी झाली, इंडस्ट्री 4.0, त्याच्यापासून म्हणजे गेले 12-13 वर्ष आमूलाग्र बदल विशेषतः प्रसारण आणि माध्यम यांच्यामध्ये झालेत आणि अर्थातच त्याला आकाशवाणी किंवा रेडिओ हा अपवाद असणार नाही. मुळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे मानवी बुद्धिमत्तेची नक्कल करणारी संगणकीय प्रणाली. परंतु आर्टिफिशियल इंटेलिजन्स पूर्णपणे माणसाची जागा घेणारी यंत्रणा नाही, हे आपण लक्षात ठेवू. ते माणसांच्या क्षमतांना अधिक प्रभावी बनवणारं साधन आहे. प्रसारण क्षेत्रामध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सहाय्यक म्हणून मोठ्या वेगानं प्रवेश करतोय. सर्वप्रथम कॉन्टेंट क्रिएशन, याच्यामध्ये विचार केला तर आजच्या AIच्या मदतीनं बातम्यांचा प्राथमिक मसुदा काही सेकंदामध्ये तयार होऊ शकतो. हवामान, शेअर बाजार, क्रीडा निकाल, सरकारी अहवाल सारख्या माहितीचे संक्षिप्त आणि सुसंगत स्वरूपामध्ये रूपांतर कृत्रिम बुद्धिमत्ता सहज करू शकतो. विविध भाषांमधील भाषांतर, शीर्षक तयार करणं, कार्यक्रमांसाठी संशोधन करणं किंवा सोशल मीडियावरील चर्चेचा आढावा घेणं यासारखी कामं AI करू शकतो. मात्र आकाशवाणीची खरी ताकद ही केवळ माहिती देण्यामध्ये नाहीये तर विश्वसनीय संवेदनशीलता आणि सार्वजनिक हित जपण्यामध्ये आहे. एखाद्या बातमीमागील सामाजिक संदर्भ, एखाद्या मुलाखतीतील भावनिक छटा, एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमातील मानवी स्पर्श आर्टिफिशियल इंटेलिजन्स पूर्णपणे समजू शकणार नाही. एडिटिंग हा जो भाग आहे, संपादन, याच्यामध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा ऑडिओमधील अनावश्यक शांतता किंवा पार्श्वभूमीचा आवाज किंवा तांत्रिक त्रुटी या काही क्षणात दूर करू शकते. लांब मुलाखतीचे महत्वाचे मुद्दे वेगळे करणे, भाषणात अचूक लिप्यंतरण करणे, उपशीर्षके ठरवणे, तयार करणे आणि संग्रहातील हजारो ध्वनी मुद्रिका शोधून काढणे यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अत्यंत उपयुक्त आहे. आकाशवाणी सारख्या विशाल संस्थेकडे दशकानुदशक जतन केलेला ध्वनी वारसा आहेच. स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलाखती, दुर्मिळ संगीत मैफली, साहित्यिकांची भाषणं, ऐतिहासिक प्रसारण यांचे डिजिटल वर्गीकरण आणि शोध सुलभ करण्यासाठी AIची भूमिका फार मोठी आहे. यामुळे आपला सांस्कृतिक वारसा अधिक सुरक्षित आणि सुलभ होईल. याचबरोबर ज्याला आपण डिलिव्हरी किंवा प्रसारण आणि वितरण म्हणू, तर त्याच्यामध्ये सुद्धा पूर्वी रेडिओ अर्थातच निश्चित वेळेत प्रसारित होत असत, पण आत्ता ते कार्यक्रम मोबाईल किंवा स्मार्ट स्पीकर किंवा इंटरनेट रेडिओ, पॉडकास्ट अशा विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सोयीनुसार कार्यक्रम ऐकता येतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स या बदलत्या सवयी समजून घेते आणि योग्य श्रोत्यांपर्यंत योग्य कार्यक्रम योग्य वेळी पोहोचवण्यामध्ये मदत करते. विविध भारतीय भाषांमधील सामग्रीचे स्वयंचलित भाषांतर आणि आवाजाच्या माध्यमातून सादरीकरण करण्याची क्षमता AI मध्ये आहे. सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे भारतातील भाषिक विविधतेला नवीन ताकद त्याच्यामुळे मिळते आहे. श्रोत्यांशी संवाद हा अधिक परिणामकारक होणं हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सने होतं आहे. आजचा श्रोता हा फक्त ऐकणारा नाही, तो प्रतिसाद देणारा, प्रश्न विचारणारा आणि चर्चेत सहभागी होणारा आहे. AIच्या सहाय्यानं श्रोत्यांच्या प्रतिक्रिया, संदेश आणि अभिप्राय याचं विश्लेषण करून त्यांची आवड, अपेक्षा, गरजा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतात आणि ते AI उत्तम करत आहे. आकाशवाणी एकदाच होते असं आपण म्हणायचो, पण परिणामकारकता न बदलता आकाशवाणी आपण म्हणू तेव्हा होऊ शकते असं तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे येऊ शकतंय. यापुढच्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सने काय काय होऊ शकेल ह्याला खरोखर जी कल्पना शक्ती आहे त्याचीच मर्यादा असू शकते. त्याचे फायदे तोटे दोन्ही आहेत. अत्यंत वेगाने माहितीचं संकलन

0: करून त्याचं प्रसारण करणं हे जगभर आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये घडत आहे ते अधिक वेगाने होईल. दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये विश्वासार्हता वाढणे आणि संपादनाचं किंवा एडिटिंगचं काम कमी करणे आणि त्यामुळे अधिक मानवी सहभाग वाढवायला जो कल्पकतेवर आधारित असेल असं करायला मदत करणे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स नक्की करणार आहे. आजच्या जमान्यामध्ये की जिथे लोक एकमेकांशी अतिशय सहज जोडली गेलेली आहेत ज्याला आपण समाज माध्यम म्हणतो, तर या काळामध्ये आकाशवाणीची जबाबदारी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळामध्ये अधिक आहे. कारण आपण ऐकलं असेल की एका उद्योजकाचा आवाज वापरून मोठी रक्कम कोणीतरी परस्पर लांबवली होती. याचा अर्थ असा की आवाजाचं नक्कल करणे आणि त्याच्यातनं काही चुकीची बातमी पसरवणे किंवा चुकीचा संदेश दिला जाणे आणि तोही मोठ्या प्रमाणावर हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक आपला धोका आकाशवाणी किंवा या माध्यमामध्ये समजायला हवा. आणि त्याचमुळे जे कॉन्टेंट क्रिएशन आहे, साहित्य किंवा सामग्री निर्मिती आहे, याच्यामध्ये अधिक आपल्याला कठोर नियंत्रण असणं आवश्यक राहील. भारत हा विविध भाषा संस्कृती धर्म यांचा देश आहे आणि त्यामुळे चुकीची माहिती बनावट ध्वनी मुद्रिका डीप फेक तंत्रज्ञान या सगळ्याच्या मध्ये आपल्याला कठोर संपादकीय नियंत्रण आवश्यक राहील. हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक मोठा तोटा आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून सत्यता निष्पक्षता आणि सार्वजनिक हित याच्यामध्ये कुठेही आपल्याला तडजोड करता येणार नाही. प्रसारण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या भूमिका याच्यामध्ये पत्रकार निर्माता तंत्रज्ञ आणि उद्घोषक यांना पण एआयच्या साधनांचा प्रभावी वापर करता यायला हवा आणि तो करता येण्यासाठी एआयचे जे टूल्स आहेत त्याच्याबद्दल माहिती असायला हवी. शेवटी एआय आणि मानवी बुद्धिमत्ता यांचा समतोल साधणं अत्यंत आवश्यक राहील. एआय वेग देईल, विश्लेषण करेल आणि पुनरावृत्तीची कामं टाळेल, पण कल्पकता, मूल्याधिष्ठित पत्रकारिता, संवेदनशील संवाद आणि लोकांसाठी विश्वासाचं नातं निर्माण करण्याचं कार्य मात्र आकाशवाणी मधील माणूसच करू शकेल. आकाशवाणी ही केवळ प्रसारण संस्था नाही, ती भारताच्या लोकशाहीची, संस्कृतीची आणि जनविश्वासाची वाहक आहे. आणि त्यामुळे एआय स्वीकारताना आपण तंत्रज्ञानाचा वापर मनुष्याला केंद्रस्थानी करून ठेवायला हवा. अर्थातच एआय हे साधन आहे, ध्येय नाही. आपलं ध्येय जे राहील ते विश्वसनीय, सर्वसमावेशक, लोकाभिमुख आणि दर्जेदार प्रसारण. आणि त्यामुळे रेडिओनं ट्रान्झिस्टर पासून एफएम पर्यंत, उपग्रह प्रसारणापासून डिजिटल स्ट्रीमिंग पर्यंत अनेक बदल यशस्वीपणे स्वीकारलेत. एआय ही त्या प्रवासातली पुढची पायरी आहे. या बदलाला आपण भीतीनं नव्हे तर विवेकानं आणि तयारीनं आणि आत्मविश्वासाने सामोरं गेलो तर आकाशवाणीचं भविष्य एआयच्या काळामध्ये अधिक प्रभावी, लोकाभिमुख होईल. आणि मला वाटतं बहुजन हिताय, बहुजन सुखाय अशी असणारी आकाशवाणी बहुजन सहभागाय अशी पण व्हावी हे एआय करू शकेल असा माझा विश्वास आहे.
1: श्रोते हो, प्रसारण क्षेत्रानं नेहमीच नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे. एआय मुळे प्रसारण क्षेत्र अधिक वेगानं, अचूक आणि वैविध्यपूर्ण होत आहे. भविष्यात मानवी कौशल्य आणि एआय तंत्रज्ञान या दोघांच्या संगमानं प्रसारण क्षेत्र अधिक समृद्ध होईल. आधुनिकतेची कास धरताना या माध्यमात काम करणाऱ्यांच्या आवाजातील आणि चेहऱ्यावरील भावाची आपुलकीची ऊब कायम राहील यात शंका नाही. तंत्रज्ञानाची ही नवी पावलं प्रसारण क्षेत्राला अधिक समृद्ध करतील एवढं मात्र नक्की. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुशीला वेंगुर्लेकर, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन अमिता बडे.
2: श्रोतेहो, हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आम्ही तो सहक्षेपित केला.

0: नमस्कार मंडळी. माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत जनावरांसाठी समतोल आहार यासंबंधी संवाद. लेखक प्राध्यापक सुधीर सूर्यगंध. सहभाग आणि निर्मिती सहाय्य आहे महेश इनामदार यांचे. सादर करते मुक्सित मुजावर.
1: नमस्कार साहेब.
2: नमस्कार तोत्या. बऱ्याच दिवसांनी कशी काय वाट चुकलात
1: साहेब? आल तू बरं का? काय आहे का माझ्याकडं उसाच्या शेताबरोबरच ही चार पाच जनावरं.
2: बर.
1: आणि ही जनावरं सांभाळायची आहेत म्हणल्यावर त्या खाद्याकडे बी जरा बघावं लागतंय.
2: बरोबर आहे.
1: बरं, आता एक खाद्याच्या किमती कशा वाढल्या त्या तुम्ही बघताय सर.
2: बरोबर आहे.
1: त्यामुळे समजा दुधाच्या धंद्याचं गणितच इस्कटलंय बघा.
2: तात्या तुमचा विचार फार चांगला आहे बघा.
1: म्हणजे मी काय म्हणतो माहितीये का, या जनावराच्या चाराचा या खाद्याचा जो काही मेळ आहे का नाही याच कस ते गणित जमवायचं हे काय डोसक्यानं माझ्या शोधलं ना बघा.
2: बर.
1: म्हणून मी ठरवलं आज तुमची कोणत्या बी परिस्थितीत गाठ घ्यायची आणि काय असेल ते तुमच्याकडनं सविस्तर माहिती घेऊनच जायचं.
2: तात्या तुमचा विचार फारच चांगला आहे, कारण आज आहारावरतील खर्चामुळे दूध उत्पादन शेतकरी जो आहे तो अगदी त्रस्त झालेला आहे, मेटाकुटीस आलेला आहे. समतोल आहाराच्या अभावानं जनावरांचं पोषण देखील योग्य होत नाही आणि त्यामुळं दूध उत्पादन देखील घटलं आहे. म्हणजे एका बाजूला दूध उत्पादनाचा खर्च पण वाढतोय आणि दुसऱ्या बाजूला दूध उत्पादन देखील कमी होत आहे. या गोष्टींमुळे काय झालेलं की ह्या व्यवसायाचं आर्थिक जो ताळमेळ आहे किंवा आर्थिक गणित जे आहे ते सहजासहजी थोडस किफायतशीर आहे असं न होता ह्याच्यामध्ये काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत.
1: आणि म्हणून
2: ह्या गोष्टींचा जो विचार करेल तोच शेतकरी आर्थिकदृष्ट्या किफायतशीर दुग्ध व्यवसाय करू शकतोय बघा तात्या.
1: हे कसं आता तुम्ही अगदी व्यवस्थित सांगितलं असं बघा. बरं, आता तुम्ही बोलता बोलता काय म्हणाला का नाही ती समतोल आहार काहीतरी तुमच्या तोंडात गेलं बघा. त्याच मला काही कळलं नाही, जरा सांगा की.
2: होय तात्या, समतोल आहाराचं योग्य नियोजन जनावरांसाठी आवश्यक आहे, कारण समतोल आहार जर दिला तरच जनावरांना आपण जास्तीत जास्त चांगल्या प्रतीचा आहार देऊ शकू आणि त्यामुळे आपलं दूध उत्पादन आपण चांगल्या प्रकारे वाढवू शकू.
1: बरं साहेब, तुम्ही म्हणताय असं खरं, पण ही आणखीन बी काय भानगड माझ्या लक्षात आलेलीच नाही.
2: बर बर,
1: काय असतं हे समतोल आहार म्हणजे नेमकं काय?
2: तात्या, प्रथिने, स्निग्ध पदार्थे, कर्बोदके, खनिजे आणि जीवनसत्वे हे जे अन्न घटक जनावरांच्या शरीरामध्ये आवश्यक त्या प्रमाणामध्ये ज्या आहारातून किंवा ज्या चाऱ्यातून किंवा ज्या खाद्यातून पुरवले जातात त्या आहारास आपण समतोल किंवा संतुलित आहार असे म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय तर आपल्या शरीराला जे काही लागतं तीच गोष्ट जनावरांच्या शरीराला पण लागते आणि ही ज्याच्यातनं मिळते ज्या आहारातनं मिळते त्या आहाराला आपण समतोल किंवा संतुलित आहार असं म्हणतोय.
1: ही अक्षी व्यवस्थित समजलं बघा. बरं, आणखीन जरा विस्तारण सांगा की.
2: तात्या, जसं मी आता म्हटल्याप्रमाणे प्रथिने हा एक महत्वाचा अन्न घटक आहे.
1: होय की.
2: शरीराची वाढ व्हायची असेल, शरीराची झालेली झीज भरून काढायची असेल, तसंच जनावरांचं दूध उत्पादन वाढवायचं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि दूध उत्पादन वाढवायचं ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला प्रथिनं

0: जनावरांच्या आहारामध्ये असणं गरजेचे असतं. दूध देणाऱ्या गाई म्हशी, काबाड कष्ट करणारे बैल असतील, यांना मोठ्या प्रमाणात प्रथिनांची गरज लागते. ही जी प्रथिन आहेत ती आहारामध्ये असणं अतिशय महत्वाचं आहे. बघा
1: तात्या साहेब, आता हे तुम्ही समजा सांगताय सा, हे समजा मी ध्यानात घेतो बरं का, पर काय आहे काही जनावरांना असा आहार घ्यायचा म्हणजे आपण देणार हे कशापर्यंत द्यायला पाहिजे?
0: आता तात्या आपण जो गव्हाचा आट्टा असेल, कोंडा असेल, वेगवेगळ्या प्रकारची जी कडधान्य असतात त्यांचा जा कळणा असेल, म्हणजेच आपल्याकडे तुरीचा कळणा असेल, हरभऱ्याचा कळणा असेल, उडदाचा कळणा असेल, अशा विविध प्रकारचे जो कळणा असतो तो, त्याचबरोबर काही प्रमाणात सरकी पेंड, भुईमुख पेंड आणि इतर अशाच सारख्या ज्या पेंडी असतात की ज्या बाजारात उपलब्ध असतात, यांसारख्या पदार्थामधून आपण जनावरांना, गाई म्हशींना प्रथिनांचा पुरवठा करू शकतोय. बघा तात्या
1: साहेब, आता हे समजलं बरं का. पर मगाशी तुम्ही सांगताना म्हटला असा की कार्बोदक बी लई उपयोगाची आहे ती.
0: बरोबर,
1: मग त्याच्याबद्दल जरा सांग.
0: तात्या कसं आहे की आपलं शरीर असेल किंवा जनावरांचं शरीर असेल, कर्बोदके म्हणजे ज्याला आपण पिष्टमय पदार्थ म्हणतो, हे जनावरांच्या शरीरामध्ये एक इंधन म्हणून काम करतात. म्हणजे जनावरांच्या शरीराला ऊर्जा तयार करण्याचं काम ही कर्बोदके करतात. बघा, आणि ही जी ऊर्जा असते ह्या ऊर्जेचा उपयोग मग गाई म्हशींच्या हालचाली असतील, कष्टाची कामं असतील, आउट ओढणं असेल, अवजार ओढणं असेल, त्याचबरोबर दुधाळ जनावर असेल तर शरीरात दूध निर्माण करणं असेल, ह्यासाठी ऊर्जा आवश्यक असते आणि ही ऊर्जा हे पिष्टमय पदार्थ आपल्याला देतात. आपण मका, ज्वारी, बाजरी, संकरित नेपेर गवत ज्याला आपण हत्ती गवत म्हणतो बघा तात्या, तर ते हत्ती गवत, ऊसाचं वाड आपल्याकडे मुबलक प्रमाणात आता फॅक्टरी सुरू झालेत बघा, ऊसाचं वाड आपण जनावरांना घालतोय तर त्या ऊसाच्या वाड्यात नसेल, ह्यामधनं आपण देत असतो. तसंच गहू आणि तांदळाच्या भुशातनं देखील हे पदार्थ आपण जनावरांना देणे गरजेचे असते.
1: नाही साहेब, आता हे तुम्ही सांगताय सा हे सगळं समजतंय, एक विचारू का?
0: हा विचार घेतात. हा
1: आता आम्हाला कसं आहे का दुधाचा धंदा यो,
0: बरं,
1: दुधाला फॅट बिगार काय बी नाही.
0: बरोबर,
1: जर फॅट असेल तर 4 पैसे मिळणार, तेव्हा हे दुधातील फॅट वाढायचं यातलं नेमकं महत्वाचं काय तेवढं सांगा.
0: तात्या अगदी महत्वाचा प्रश्न आहे बघा, कारण आपल्या सबंध शेतकरी बांधवांचं एकच महत्वाचा प्रश्न असतो की दूध वाढलं पाहिजे आणि दुधातलं फॅट वाढायला पाहिजे. आता दुधातलं फॅट म्हणजेच काय असतं तर स्निग्ध पदार्थ किंवा ज्याला आपण मेद म्हणतो किंवा त्याला चरबी असं देखील आपण म्हणतो. आता हे जे मेद असेल किंवा स्निग्ध पदार्थ असतील ह्यांचं पण काम, जसं आपण कर्बोदकाचं सांगितलं तसंच ह्यांचं पण काम आहे शरीरामध्ये ऊर्जा तयार करणं. आणि तात एक लक्षात घ्या की ज्या वेळेला शरीरातली ऊर्जा कमी असते बर का, तर ही जी चरबीमध्ये साठवलेली ऊर्जा असते त्यावेळेला ही चरबीमध्ये साठवलेली ऊर्जा ती जनावरं दूध उत्पादनासाठी आणि इतर गोष्टींसाठी देखील वापरतात आणि त्यामुळं दुधातलं फॅट कमी न होता चांगल्या प्रकारे वाढतं. साधारणपणे सरकी पेंड असेल, शेंगदाण्याची पेंड असेल, करडई, जवस इत्यादींसारख्या पेंडीमधून, तेलकट पदार्थांपासून जनावरांच्या शरीरात चरबी वाढते आणि त्यामुळे काय होतं, जनावरांच्या दुधातलं फॅटचं जे प्रमाण आहे ते वाढतं. साधारणपणे दुधाळ गाई म्हशीमध्ये चरबी उत्पन्न होणाऱ्या पदार्थांची फारच गरज असते, कारण का दररोज दूध काढल्यामुळं दुधामध्ये जे फॅटचं प्रमाण असतं ते कमी न होता जर वाढवायचं असेल तर स्निग्धयुक्त पदार्थांचा किंवा चरबीयुक्त पदार्थांचा वापर आहारामध्ये करणं गरजेचं आहे. बघा
1: नाही साहेब, आता हे हळूहळू माझ्या डोसक्यात आलंय बघा. पर मगाशी तुम्ही म्हणताना काय सांगितलं असा की जीवनसत्व बी जनावरांसाठी आवश्यक असते ती, हा मग आता अशी आपल्याला कसं ब काय काय म्हणत्या की नाही,
0: बरोबर
1: त्या पद्धतीचे जीवनसत्व आपण घेतोय, तर हे जनावरांसाठी अशी जीवनसत्व कुठं आणायची?
0: जीवनसत्वाची गरज फार मोजकी असते
1: बर,
0: परंतु फार उपयोगाची असते बर का तात्या. कारण काय, ही जर जीवनसत्व मिळाली नाहीत तर त्यामुळं जनावरांच्या शरीरात अनेक रोग असतील, अनेक व्याधी असतील हे निर्माण होतात आणि त्यामुळं काय होतंय, जनावरांचं दूध उत्पादन घडतंय, जनावरांची वाढ चांगली होत नाही, दुधामध्ये फॅटचं प्रमाण चांगलं लागत नाही, अशा प्रकारचे अनेक विघातक परिणाम किंवा वाईट परिणाम होतात बघा. आणि म्हणून जी जीवनसत्व आहेत म्हणजे ज्याला आपण अ ब क ड ई आणि के ही अत्यंत महत्वाची जीवनसत्व आहेत बघा, ही जीवनसत्व जर जनावरांच्या आहारात समाविष्ट असतील तर जनावरांची वाढ चांगली होते, दुधाचं उत्पादन चांगलं वाढतं आणि दुधामध्ये असणाऱ्या फॅटचं प्रमाण पण वाढतं. आता तुम्ही म्हणाल

0: ही कशात न द्यायची, तर आपल्याकडे गाजर असतील, गाजराचा पाला असेल, मेथी गवस ज्याला आपण लसूण घास म्हणतो बघा तात्या, त्यानंतर वोट आहे, सोयाबीनची वैरण आहे, हिरवा मका आपल्याकडे असतोय, या हिरवा मक्यातून देखील आपल्याला जीवनसत्वांचा पुरवठा होतो. विशेषतः ते एक लक्षात घ्या, आपण जी वल्ली वैरण घालतो का नाही जनावरांना, तर त्याच वल्ल्या वैरणीतनं जीवनसत्व मोठ्या प्रमाणात मिळतात. त्याचबरोबर कडधान्याचा कोंडा आहे, गव्हाचा भरडा आहे, यांसारख्या पदार्थांपासून देखील जनावरांना जीवनसत्व मिळतात बघा तात.
1: साहेब हे समजा सांगितलं असा ते लय बरं झालं बघा. पर मी काय म्हणतोय माहिती का, हे समज दुधाच्या दृष्टीतनं ठीकठाक आहे, पर शेवटी जनावराचं बी शरीर आहे,
0: बरोबर,
1: ते बी कसं व्यवस्थित दिसलं पाहिजे,
0: बरोबर.
1: उद्या आपण समजा बाजारात एकायला काढलं काय झालं तर ते बी जरा व्यवस्थित असायला पाहिजे. या दृष्टीतनं आपल्याला काय म्हणजे जनावराच्या आहारात काय बदल करायला पाहिजे का, म्हणजे काय आता तुम्ही कसं जीवनसत्व सांगितलं असा, कार्बोदक सांगितलं असा, तसं आणखीन काय द्यावं लागतंय का?
0: तात्या ज्याला आपण खनिज क्षार म्हणतो, हे खनिज क्षार जनावरांच्या शरीरासाठी अतिशय महत्वाचं आहे बघा. कारण काय, शरीरात नवीन रक्त तयार करायचं असेल, शरीराची वाढ करायची असेल, दूध देण्याचं जे आपलं कमी जास्तपणा होतोय ना, तर तो टाळायचा असेल, म्हणजे दूध एकसारखं द्यायचं असेल, हाडांची वाढ करायची असेल, स्नायूंची वाढ करायची असेल, ह्या सगळ्या गोष्टींसाठी बघा खनिज क्षार अतिशय महत्वाचे आहेत. आणि त्यात सगळ्यात महत्वाचं बघा, आपलं जनावर माझावर व्यवस्थित राहायचं असेल तर जनावरांच्या शरीरातलं आतमध्ये जे स्त्राव स्त्रवतात किंवा स्त्रावांचा जो समतोल आवश्यक असतो तो समतोल निर्माण करायचा असेल तर खनिज क्षार देणं अतिशय गरजेचं आहे बघा. आता हे खनिज क्षारामध्ये साधारणपणे कॅल्शियम आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे, मॅग्नेशियम, कोबाल्ट, लोह इत्यादीचा समावेश होतोय. आणि जनावरांच्या बाबतीत त्या सगळ्यात महत्वाचं बघा, कॅल्शियम आणि फॉस्फरस फार महत्वाचं आहे. आणि हे कॅल्शियम फॉस्फरस जनावरांचं दूध उत्पादन वाढण्यासाठी देखील फार निकडीचं आहे बघा.
1: असं म्हणताय सर, पर हे नेमकं समजा आता कमी पडलं का, माझ्याकडनं काहीतरी चुकबूल झाली, आहारात काहीतरी कमतरता आली आणि हे असा प्रकारचा आहार मी काय घालू शकलो नाही, तर मग असं जनावराला काय होणार आहे?
0: तर काय होतंय की क्षारांच्या अभावामुळं किंवा जर क्षार जर कमी पडले तर बऱ्याच वेळेला तुम्ही बघता की जनावर माती खातात, चपला फडकी चगळतात, हाडं खातात. आणि त्या ह्याच्याही पेक्षा वेगळं म्हणजे कधी कधी जनावर स्वतःच मूत्र स्वतःच पितं बरं का. खनिजांच्या कमतरतेमुळे दुधाचं प्रमाण तर घटतच घटतं आणि दुधातलं जी फॅटचं प्रमाण असतं त्याच्यावरती देखील वाईट परिणाम होतो. एकंदरीत काय तर जनावरांच्या शरीर प्रकृतीमध्ये बिघाड होतो आणि जनावरांचं उत्पादनाच्या दृष्टिकोनातून गणितच बिघडतं बघा.
1: काय आहे साहेब हे आता पवतर मला यातलं काय बी माहित नव्हतं बघा.
0: बर,
1: पर आता तुम्ही सांगितलं असा ते आता डोसक्यात आलं.
0: बर,
1: पर साहेब याच्याशिवाय काय समतोल आहार असतोय का?
0: त्या आता जे मी सगळे समतोल आहारातले जे घटक सांगितले तर त्या ह्या सगळ्या घटकांबरोबरच जनावरांना स्वच्छ आणि भरपूर पाणी प्यायला देणं अतिशय महत्वाचं आहे. कारण काय तर जनावरांच्या शरीरात 70% पाणी असते बघा. जनावरांना शक्यतो 4 ते 5 वेळेला स्वच्छ आणि भरपूर पाणी देणं अतिशय महत्वाचं आहे.
1: बर, हे तुम्ही सांगताय सा ही भी माझ्या ध्यानात आले बरं का.
0: बर
1: साहेब, या जनावरांच्या आहारात पाण्याचं महत्व आहे.
0: बर,
1: तसं हे आपण चारा तुम्ही सांगितलं असा की घातला पाहिजे, पण हे चारा आणि खाद्य याच काय प्रमाण आहे का?
0: हाय की होतात त्या काय, आता जे घटक सांगितले हे एक शास्त्र म्हणून आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, पण आपल्या दृष्टिकोनातून काय महत्वाचं आहे तर समतोल आहारामध्ये एका दिवसाला एका जनावराला किती वल्ली किंवा वाळलेले वैरण द्यायला पाहिजे, तर त्या दृष्टिकोनातून विचार केला तर समतोल आहारामध्ये एका मोठ्या जनावराला 20 ते 25 किलो वल्ली वैरण किंवा ज्याला आपण वल्ली वैरण म्हणतो ती आणि 5 ते 6 किलो वाळलेली वैरण किंवा वल्ली वैरण देणं महत्वाचं आहे. आता म्हणाल मग वल्ल्या वैरणीमध्ये काय काय पाहिजे, तर ज्वारी, बाजरी, मका, वोट, संकरित नेपियर ज्याला आपण हत्ती गवत म्हणतोय इत्यादी एकदल वर्गातील चारा पिकांचा समावेश असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर लसूण घास, बरसीम, चवळी इत्यादींसारख्या द्विदल चारा पिकांचा देखील समावेश असणं गरजेचं आहे. त्यात काय मिळतं का आपल्याकडं की द्विदल वर्गातली जी चारा पिकं आहेत ना, उदाहरणार्थ आपण लसूण घास म्हणतोय किंवा बरसीम म्हणतोय, असली वैरणच आपल्या जनावरांना मिळत नाही हो. आणि त्यामुळे काय होतंय, आपल्याकडं आपण बिंडाभर

0: जनावरांना वैरण टाकतोय, पण ज्याला सकसपणा म्हणतोय वैरणीतला, तो सकसपणा ह्या वैरणीत राहत नाही. आणि म्हणून वैरणीमध्ये एकदल आणि द्विदल वर्गातली जी पिकं आहेत त्या पिकांचा योग्य तो समावेश करणं अतिशय गरजेचं आहे. बघा
1: साहेब, आता तुम्ही सांगताय हे लक्षात आलं, पण आता यंदाच्या वक्ताला आमच्या शेतात ज्वारीनं जरा तग धरलाय बरं का. आणि मी आता विचार काय करतोय का, हे ज्वारीचं आता पीक काढलं का, याचं वाढलेलं वैरण चांगलं होतं या नाही, तेव्हा ह्या वाढलेल्या वैरींचं आम्ही कसं गणित जमावं ते एकदा सांगून ठेवा बरं.
0: तर ते फार महत्वाचा प्रश्न आहे, कारण आपल्या जिल्ह्याचा किंवा जवळपासच्या जिल्ह्याचा विचार केला तर आपल्याकडे वल्ले वैरण बऱ्यापैकी मुबलक असते, पण वाढलेल्या वैरणीकडे आपण अजिबात लक्ष देत नाही बघा. आणि जर टाकलीच वाढलेली वैरण तर आपल्याकडे एक डोंगरावरचं गवत असेल किंवा थोड्याफार प्रमाणात जर आपल्या शेतात असेल तर ज्वारीचा कडबा, आणि त्यामुळे काय होतंय जनावरांना ओल्या आणि वाळलेल्या वैरणीचं जे योग्य प्रमाण देणं गरजेचं असतं ते मिळत नाही, आणि त्यामुळे काय होतंय दूध उत्पादन आपलं वाढत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं वाळलेली वैरण फॅटचं प्रमाण वाढवण्यासाठी अतिशय महत्वाचे असते बघा, आणि त्यामुळे ते पण वाढत नाही. आणि म्हणून हे वाळलेल्या वैरणीचं गणित जमवण्यासाठी बघा, ज्वारीचा कडबा असेल, भाताचं पिंजार, वाळलेलं गवत असेल, गव्हाचं काड असेल, इत्यादी गोष्टींचा वापर करणं गरजेचं आहे बघा. तर त्या बऱ्याच वेळेला काय होतं की जसं मी आत्ताच म्हटलं की दुधातलं फॅटचं प्रमाण वाढवायचं असेल तर ओल्या वैरणीबरोबर वाळलेली वैरण देणं गरजेचंच आहे. आता काय होतं आपल्याकडे नसतंय तेवढं वाळलेली वैरण शेतामध्ये तयार नसते, तर अशा वेळेला काय की बाजारात तयार कडबाकुट्टी पण विकत मिळते, तर या कडबाकुट्टीचा वापर केला तरी देखील जनावरांसाठी चालू शकतोय. आणि साधारणपणे काय एकूण जनावरांच्या आहारापैकी 70% जो चारा आहे तो ओल्या आणि वाळलेल्या वैरणीतनं दिला, म्हणजे 70% जो आहाराचा भाग आहे तो ओल्या आणि वाळलेल्या वैरणीतनं दिला गेला पाहिजे बघा. हे देत असताना त्या चाऱ्यातील लुसलुशीतपणा आणि पौष्टिकता ज्याला आपण सकसपणा म्हणतो अधिक मिळवण्यासाठी, जास्तीत जास्त मिळवण्यासाठी चारा पिकांची जी आपण कापणी करतो का नाही, पीक 50% फुलवऱ्यात असताना करावी. आता हे मी का सांगतोय तात्या, बऱ्याच वेळ का शेतकरी जनावरांसाठी म्हणून मका लावतात आणि कंस काढून घेतात आणि मग मक्याची वैरण टाकतात बघा. तर अशा वेळेला काय होतंय एकदा मक्याची कंस तयार झाली की त्यातला जो सकसपणा आहे तो कमी होतोय. म्हणून चारा पिकाची योग्य वेळेला कापणी करून चारा घालणं हा देखील तितकाच महत्वाचा भाग आहे बघा तात्या.
1: साहेब ही तुम्ही सांगताय हे लक्षात येते, पर एक गोष्ट विचारायची होती.
0: हा विचार करता त्या,
1: कारण काय आहे का एकंदरीत खर्चाचा जर विचार केला तर तसं लयच खर्चाच होत आहे म्हणा की, म्हणजे कसं आहे का तुम्ही मगाशी सांगितलं असा की कडधान्याचा कळणा, सरकी पेंड, भुईमुग पेंड, हा हे असा खुराक जर आम्ही घालायचा प्रयत्न केला जसने किंवा ते सुग्रास आपण जर त्यांना द्यायचं म्हटलं तर त्यासाठी खर्चच लय होणार ना का.
0: बरोबर,
1: ते किती आणि कसा द्यायला पाहिजे
0: तर ते अत्यंत महत्वाचं. आता जो दूध उत्पादनाचा खर्च वाढतोय त्याचं कारण असं आहे की खाद्याचे जे दर आहेत बाजारात मिळणाऱ्या ते खाद्याचे दर फार मोठ्या प्रमाणात आहेत, मग ते सरकीचे असतील किंवा पशुखाद्याचे असतील. आणि त्यामुळे काय होतं की ह्या दरामुळे काय झालंय की दूध उत्पादकाला जेवढं मिळायला पाहिजे तेवढं अजिबात मिळणं असं झालंय बघा.
1: म्हणूनच मी विचारलं हा की याच्यासाठी आता काय करायचं.
0: तर ते अगदी ह्याच्यामध्ये फारसं खोलात जात नाही बघा मी, पण तुम्हाला साधा हिशोब सांगतो. समजा तात्या तुमची गाय किंवा तुमच्याकडे म्हस असेल आणि तिचं जर 10 लिटर दूध असेल तर बघा तिला 5 किलो दररोज खुराक देणं गरजेचं आहे बघा, म्हणजे दूध उत्पादनाच्या निम्मा इतका खुराक देणं त्याला गरजेचं आहे. आता दुसरी गोष्ट अशी आहे की जी जनावरं दूध देत नाहीत त्याला देखील कमीत कमी 1 किलो खाद्य देणं गरजेचं आहे. दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट, गाभण अवस्थेमध्ये जनावर असताना गाभण अवस्थेच्या 7व्या महिन्यात 1 किलो खाद्याबरोबरच जास्तीचा आणखी 1.25 किलो ते 1.25 किलो खाद्य जनावरांना देणं महत्वाचं आहे. आता हे कसं आहे माहिती का तात्या, आपल्याकडं जोपर्यंत जनावर दूध देतंय तोपर्यंतच शेतकरी बांधव त्यांना खाद्य देतात, आणि दूध द्यायचं बंद केलं की खाद्य कमी
1: कमी करते,
0: पण हा जनावरावर अन्याय होतोय बघा. आणि दुसरी गोष्ट आपणच आपलं नुकसान करून घेतोय, कारण का जनावर दूध देऊ दे अगर न देऊ दे त्याला दररोज कमीत कमी 1 किलो खाद्य देणं गरजेचं आहे. म्हणजेच 1 किलो खाद्य त्याच्या शरीर पोषणासाठी, आणि राहिलेलं जे मी तुम्हाला आता सांगितलं 10 लिटर दुधाला साधारणपणे 4-5 किलो खाद्य देणं गरजेचं आहे, हा जर हिशोब केला तरच त्याला खाद्याची गरज योग्य प्रकारे भागवली जाऊ शकते. म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल 10 लिटर दूध देणाऱ्या जनावराला 5 किलो खुराक दररोज देणं गरजेचं आहे बघा.
1: साहेब हे समजा तुम्ही झाक सांगितलं

0: पर मला आता ही सांगा की ही खाद्य बाजारात लय महाग मिळतात. मी सांगितलं असं आता लय महाग आहे ती. हा तवा आता ही खिशाची चणचण जरा कमी करायची म्हणतोय आम्ही, मग तवा ही आपण अशी घरात तयार करता येतील का?
1: अगदी बरोबर आहे. तर ते आता काय करायला लागलोय आपण शेतकरी बांधव, सगळं आपण बाजारातनं विकत आणण्यावर आपला कल वाढलाय आणि त्यामुळे आपला खर्च पण वाढतोय. ह्यासाठी काय करायला पाहिजे, आपण घरच्या घरी देखील खाद्य तयार करण्याचा काही प्रमाणात प्रयत्न करायला पाहिजे.
0: म्हणूनच मी विचारलं.
1: हा आता कसं आहे, समजा आपल्याला 100 किलो खाद्य तयार करायचं आहे, त्यासाठी काय काय लागणार आहे? तर बघा, गव्हाचा कोंडा 42 किलो, तुरीचा किंवा हरभऱ्याचा काळणा 40 किलो, शेंगदाण्याची पेंड 15 किलो आणि मीठ 1 किलो, आणि जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना, खनिज मिश्रण किंवा क्षार हे 2 किलो, हे जर एकत्र घेतलं आणि हे सगळं एकत्र याचं सगळं मिश्रण केलं तर एक चांगल्या प्रकारचं घरगुती खाद्य तयार होऊ शकतं. हो आता मी जी सांगितलं तेवढंच घटक त्यात वापरावं असं पण काय नाही बरं का. त्याच्यामध्ये मग ह्या घटकांशिवाय भाताचा कोंडा असेल, सरकी पेंड असेल, उडदाचा काळणा असेल, मक्याचा

0: मग ह्यासाठी काय करायला पाहिजे, आपण घरच्या घरी देखील खाद्य तयार करण्याचा काही प्रमाणात प्रयत्न करायला पाहिजे.
1: म्हणूनच मी विचारलं.
0: हा आता कसं आहे, समजा आपल्याला 100 किलो खाद्य तयार करायचं आहे, त्यासाठी काय काय लागणार आहे, तर बघा गव्हाचा कोंडा 42 किलो, तुरीचा किंवा हरभऱ्याचा काळणा 40 किलो, शेंगदाण्याची पेंड 15 किलो आणि मीठ 1 किलो आणि जसं मागाशी मी तुम्हाला सांगितलं ना खनिज मिश्रण किंवा क्षार हे 2 किलो, हे जर एकत्र घेतलं आणि हे सगळं एकत्र याचं सगळं मिश्रण केलं तर एक चांगल्या प्रकारचं घरगुती खाद्य तयार होऊ शकतं. हो आता मी जी सांगितलं तेवढंच घटक त्यात वापरावा असं पण काय नाही बरं का, त्याच्यामध्ये मग ह्या घटकांशिवाय भाताचा कोंडा असेल, सरकी पेंड असेल, उडदाचा काळणा असेल, मक्याचा भरडा असेल, ज्वारीचा भरडा असेल, त्याचबरोबर गव्हाचा भुसा असेल,
1: म्हणजे जे आपल्याकडे उपलब्ध असेल.
0: अगदी बरोबर येतात ते आपल्या रानात किंवा आपल्या शेतातनं जे काही आपण पेरतोय आणि जे काही उपलब्ध आहे किंवा बाजारात देखील कमी दरात जे उपलब्ध आहे त्याचा वापर करणं गरजेचं.
1: चालतंय. म्हणजे असं केल्यानं आपला खर्च बी कमी.
0: अगदी बरोबर आहे. कारण काय तात्या की 5 किलो आता जसं मी तुम्हाला सांगितलं 5 किलो खाद्य द्यायचं झालं तर आजच्या हिशोबाने 75 रुपये नुसत्या खाद्यासाठी जातात. तर तो जर खर्च कमी करायचा असेल तर ह्या घरच्या घरी खाद्य तयार करण्याकडे जरा लक्ष द्यायला पाहिजे बघा तात्या.
1: साहेब हे तुम्ही अगदी कसं झाक सांगताय सभा. पर साहेब तुम्ही माझा शेती काय क्षार आणि खनिज
0: मिश्रण म्हटलं
1: त्याच्याबद्दल जरा वायस सांग.
0: तात्या आपल्याकडे जनावरांचा बऱ्याच वेळेला मांस न राहणं, गाभण न राहणं, जनावरांचं दूध उत्पादन कमी असणं, जनावरांचा भाकडकाळ वाढणं हे जे बऱ्याच वेळेला दिसतं त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय तर आपल्याकडे सकस वैरणच नाही. विशेषतः तुम्हाला माहितच असेल तात्या आपल्याकडे आता फॅक्टरी सुरू झाल्यात आणि 5-6 महिने ऊस आणि ऊसाचं वाढ ह्याच्याशिवाय आपल्याकडे काय आहारात नसतं.
1: ज्वारीचा कडबा आहे
0: हो थोडाफार आहे पण तो पण काय पूर्ण नसतोय तात्या. बऱ्याच वेळेला आपण 4-5 महिने काय ऊसाचं वाढच आपण आणतो
1: आणि सकस म्हणून आपण तेवढंच घालायचं.
0: हो हो तेवढंच घालावं लागतं त्याला पर्याय पण नाही तात्या. पण काय होतंय हे ऊसाचं वाढ असेल किंवा ऊसाचं पालं ह्याच्या हे सातत्यानं जनावरांना खायला घातल्यामुळं जनावरांच्या शरीरातलं जे कॅल्शियम आहे आणि फॉस्फरस ह्या क्षारांबरोबर इतर क्षारांची फारच मोठ्या प्रमाणामध्ये काय होतंय शरीरामध्ये कमतरता निर्माण होते आणि त्यामुळं काय होते जनावर माझावर न येणं, दूध कमी देणं, दुधातलं फॅटचं प्रमाण कमी होणं ह्या सगळ्या गोष्टीवर परिणाम होतोय बघा. आणि मग ऊस किंवा ऊसाचं पाला असेल ऊसाचं वाढ घालणं ह्याला पर्याय नाही. पण मग काय करू शकतोय आपण तर हे खाऊ घालण्याबरोबरच आपल्याकडं प्रत्येक गाय म्हशीला दररोज कमीत कमी 100 ग्रॅम खनिज मिश्रण किंवा क्षार मिश्रण जे बाजारात मिळतंय किंवा वेगवेगळ्या प्रकारचे दूध संघ वेगवेगळ्या प्रकारचं हे खनिज मिश्रण उपलब्ध करून देत आहेत त्याचा वापर न चुकता करणं अतिशय गरजेचं आहे.
1: साहेब या विचारतो बरं का तुमच्या.
0: हा
1: काय आहे आमच्या शेजारचा तो गणपा
0: बर
1: मी परवा दिवशी सहज त्याच्या फिरता फिरता गोट्याकडे गेलतो बरं. तर त्यानं काय तर ते खुंटीला विटा बांधून ठेवलेल्या.
0: बरोबर आहे अगदी बरोबर आहे. हे आता जे मी सांगतो ह्या विटा म्हणजेच ते खनिज क्षारांच्याच विटा असतात बघा. जसं मी तुम्हाला सांगितलं आता जी पावडर मिळते त्याचबरोबर विटा देखील ज्याला आपण चाटण विटा म्हणतो तर ती वीट देखील बाजारात मिळते बघा. ती जनावरांच्या दावणीच्या वरच्या बाजूला जर ती अडकवली का नाही तर जनावराला ज्या वेळेला गरज असेल त्यावेळेला ती वीट चाटली जाते आणि त्या विटेतनं खनिज मिश्रण किंवा खनिज क्षार जनावरांच्या पोटात जाते बघा. ती सुद्धा चांगली आयडिया बघा तात्या.
1: नाही मला काय वाटलं का त्यानं वैरण बी बांधून ठेवली होती.
0: बरोबर
1: एका तोंडाला वैरण आणि एका तोंडाला ती चाटणी ठेवलं होतं. मला वाटलं ते जनावरांचं तोंडाला लागावं वैरण म्हणून ठेवलं का काय
0: असं. नाही चाटणविटाच आहेत बघा तात्या आणि त्याचा वापर केला तर फारच चांगलं होतंय बघा.
1: मगाशी तुम्ही बोलता बोलता सांगितलं असा की जनावराला पाणी बी चांगलं व्यवस्थितपणाने द्यायला पाहिजे.
0: बरोबर
1: मग त्याच्याबद्दल जरा वायस सांगा म्हणजे काय आहे का जनावराला पाण्याची कमतरता आता आपल्याकडे तर काय नाही. तेव्हा जरा पाण्याचं जरा महत्व सांगा बरं.
0: बरोबर तात्या काय आहे की आता जी आपण सगळी चर्चा केली का नाही तर त्याच्यामध्ये सगळे अन्न घटक बऱ्याच वेळेला आपल्याकडे उपलब्ध असून देखील जर समजा पाणी जनावरांना आपण चांगलं दिलं नाही स्वच्छ दिलं नाही तरी देखील दूध उत्पादनामध्ये घट येते आणि जनावरांच्या शरीरावरती पण विघातक परिणाम होतात. तात्या कसं होतंय जनावरांच्या पाण्याच्या बाबतीमध्ये जनावरांना पाणी शेतकऱ्यांकडनं एकदा किंवा दोनदाच पाजलं जातंय
1: बघा. असंच होतंय म्हणतोय जनावराला असं नेमकं किती पाणी पाजत
0: बघा. तर जनावराची पाण्याची गरज बघा साधारणपणे 50 ते 60 लिटर एका दिवसाला जनावराला पाणी लागतंय. आता ही जी गरज आहे का नाही ती प्रत्येक हंगामानुसार बदलते आपण बघा. म्हणजे बघा उन्हाळ्यात पाणी जास्त लागणार थंडीचे दिवस असलं की कमी पाणी लागणार.

0: हो आणि पण एक आहे तात्या त्याला आपण जरी म्हटलं की 50 ते 60 लिटर पाणी दररोज देणं गरजेचं आहे म्हणून जनावराला पाण्याची जी गरज आहे ती आपणच ओळखली पाहिजे आणि दिवसातून 1 किंवा 2 वेळेलाच न पाणी पाजता जर समजा 4 ते 5 वेळेला पाणी पाजलं तर 100% बघा तात्या दुधामध्ये फरक पडतो कारण का दूध निर्माण करण्यासाठी पाण्याची गरज आहे कारण दुधामध्ये जवळपास साधारणपणे 80-82% पाणी आणि हे पाणी दूध उत्पादन होत असताना त्याची जी कमतरता जनावरांच्या शरीरात निर्माण होते ती भरून काढायची असेल तर जनावरांना योग्य ते प्रमाणामध्ये पाणी देणं गरजेचं आहे.
1: साहेब हे अगदी तुम्ही झक सांगितलं सभा म्हणजे याप्रमाणे केलं की आपला फायदा आहे निश्चितच आहे.
0: हो हो नक्की तात्या काय तात्या आपल्याला जनावरांचं दूध उत्पादन वाढवायचं असेल तर जनावरांना योग्य प्रमाणात ओली सकस वैरण देणं योग्य प्रमाणात वाढलेली वैरण देणं त्याचबरोबर खुराकाचा किंवा सुग्रासाचा वापर जनावरांच्या दूध उत्पादनाच्या प्रमाणात करणं जनावरांना जीवनसत्वाचा योग्य प्रमाणात पुरवठा होईल याची काळजी घेणं आणि सगळ्यात महत्वाचं की जनावरांना दररोजच्या दररोज क्षार मिश्रण किंवा खनिजांची पावडर देणं आणि ह्या सगळ्यांबरोबर जनावरांना स्वच्छ आणि मुबलक पाणी दररोजच्या दररोज जनावरांना देणं अतिशय गरजेचं आहे. एवढं सगळं जर आपण डोळे उघडून केलं योग्य प्रकारे केलं काळजीपूर्वक केलं तर मला वाटतंय आपण थोड्याफार प्रमाणात का होईना की ह्या व्यवसायामध्ये आपण किफायतशीरपणा आणू शकतोय आणि तो आणण्याची आज गरज आहे असं तात्या मला वाटतंय.
1: साहेब तुम्ही अगदी झकासं सांगितलं असं बघा काय आहे तुम्ही समजा सांगितलं असं मी अभि माझ्या शेजारचे जे 4 आमचे दूध उत्पादन करणारे शेतकरी आहेत ना त्यांना मी माहिती देतो बघा आता साहेब तुमचा लय येळ घेतलाय तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता जनावरांचं व्यवस्थापन करतो आणि दूध वाढवण्याचा नक्की प्रयत्न करतो
0: नक्की प्रयत्न
1: तुमचा लय आभारी आहे. बरं आता येऊ का मग
0: या तात्या
1: राम राम
0: नमस्कार.
2: बरं तर मग मंडळी शेतकरी बांधवांसाठीचा माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

0: श्रोते हो, रात्रीचे 7:59 झालेली आहेत. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. प्रसारित करत आहोत विशेष कार्यक्रम प्रासंगिक.
1: प्रासंगिक या कार्यक्रमात आपलं सर्वांचं आणि मनपूर्वक स्वागत. आज 23 जुलै. आज रोजी सागरेश्वरचे किमयाबार म्हणून प्रसिद्ध वृक्षमित्र धूम मोहिते यांची 100वी जयंती आहे. आजचा दिवस हा आपल्या सांगली जिल्ह्याच्या नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासामधील एक अत्यंत सुवर्ण क्षण आहे. कारण आज एका अशा धीरवेड्या महामानवाची जन्मशताब्दी साजरी करीत आहोत, ज्याने निसर्गाला देव मानून उघड्या बोडक्या डोंगरावर नंदनवन फुलवण्याचा जिवंत चमत्कार केला. होय, आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत कडेगाव तालुक्यातील मोहितेंच्या वडगाव येथील सुपुत्र स्वातंत्र्य सैनिक, लेखक, पत्रकार आणि देशातील पहिल्या मानवनिर्मित सागरेश्वर अभयारण्याचे जनक वृक्षमित्र धोंडराम महादेव तथा धोम मोहिते अर्थात अण्णा यांच्या कर्तृत्वाचा इतिहास. 23 जुलै 1926 रोजी देवराष्ट्रे या ऐतिहासिक भूमीत अण्णांचा जन्म झाला. ही तीच भूमी आहे जिथे समाज सुधारक रमाबाई रानडे आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्माला आले. अशा या पवित्र मातीत वाढलेल्या अण्णांच्या रक्तातच देशप्रेम आणि समाजसेवा ठसून भरलेली होती. अवघ्या 16व्या वर्षी जेव्हा खेळण्या बागवण्याचे वय असते तेव्हा अण्णांनी महात्मा गांधींच्या चले जाव आंदोलनात उडी घेतली आणि तुरुंगवास भोगला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण आणि शंकरराव किर्लोस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गावाच्या विकासाचे धडे गिरवले. 1955 मध्ये

0: टॉमच्या वडगावचे सरपंच झाले आणि टॉमी गावाला रस्ते, वीज, शाळा अशा सर्व नागरी सुविधा मिळवून देत एक आदर्श निर्माण केला. पण अण्णांच्या आयुष्याला खरी कलाटणी मिळाली ती 1970 दशकात. किर्लोस्कर मासिकासाठी लेखन करत असताना अण्णा एका शासकीय पत्रकार अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने विदर्भातील ताडोबा अभयारण्यात गेले होते. ताडोबाची ते घनदाट वनराई, तिथले प्राणी पक्षी पाहून अण्णा हरखून गेले. पण त्याचवेळी त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला आपल्या गावाकडचा सांगली जिल्ह्यातला कडेगाव तालुक्यातला सागरोबाचा उजाड आणि उघडा बोडका डोंगर. असं आनंदवन आपल्या सागरोबाच्या डोंगरावर का उभारून ये हा विचार त्यांच्या मनात घुटू लागला. धूम अण्णांनी हा विचार सोबतच्या पत्रकार मित्रांजवळ बोलून दाखवला तेव्हा सोबत्यांनी त्यांची चांगलीच टर उडवली. उघड्या डोंगरावर झाडं कशी येणार म्हणून लोकांनी त्यांना वेड्यात काढलं. पण लोक हो, इतिहास साक्षी आहे. जग नेहमी त्याच लोकांनी बदललंय ज्यांनी ध्येयासाठी वेडेपण पत्करलं होतं. अण्णांनी मनात पक्की खुंगाड बांधली, सागरोबाच्या डोंगरावर अभयारण्य करायचेच. 21 ऑगस्ट 1971 ची ती मध्यरात्र, घड्याळात ठीक 12 वाजले होते. कडेगावच्या त्या अंधेऱ्या रात्री सागरेश्वरच्या मातीत अण्णांच्या हस्ते पहिलं कांचन रोपटं रुजलं. त्याचवेळी उपस्थित असलेले वनक्षेत्रपाल व्ही जी वैद्य भाऊक होऊन म्हणाले होते, अण्णा तुम्ही आज या अभयारण्याला जन्म दिलात. श्रीकृष्णाचा जन्मही असाच मध्यरात्री झाला होता आणि त्यानंतर अण्णांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. देवराष्ट्र, मोहिते वडगाव, कुंभरगाव, असद, ताकारी, तुपारी, धैरी, गुरुगाव, कुंडल अशा 10 गावांना त्यांनी या मोहिमेत सामावून घेतले. शासन दरबारी अनेक खेटे घातले. तत्कालीन वनमंत्र्यांशी त्यांचा जोराचा वाद झाला पण तत्कालीन नेते यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांच्या सहकार्याने त्यांनी वन खात्याची मंजुरी मिळवलीच. पुढे बॅरिस्टर A.R. अंतुले, शरद पवार यांचेही त्यांना सहकार्य मिळाले. 1972 मध्ये भीषण दुष्काळ पडला होता. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण होती. अशा अत्यंत बिकट परिस्थितीत रात्री अपरात्रीही प्रसंगी गॅस बत्तीच्या उजेडात मजुरांना सोबत घेऊन अण्णांनी सागरेश्वरच्या डोंगरावर लाखो झाड लावली आणि ती पोटच्या लेकरासारखी संगोपन करून जगवली. हा वनीकरणाचा भगीरथ प्रयत्न सलग 15 ते 16 वर्ष सुरू होता. शेवटी अण्णांच्या जिद्दीचा विजय झाला. 10 ऑक्टोबर 1985 रोजी या ठिकाणावर सागरेश्वर अभयारण्य म्हणून शासकीय शिक्कामोर्तब झालं. एकेकाळी जिथे गुन्हेगार लपायचे, हातभट्ट्या चालायच्या आणि प्रवाशांना लुटले जायचे तो हा भाग आता पर्यटकांचे नंदनवन बनला आहे. आज 10.87 चौरस किलोमीटर क्षेत्रात चंदन, हावडा, बाभूळ आणि करवंदाच्या जाळ्यांनी हा परिसर बहरला आहे. हरिण, काळवीट, सांबर आणि मोर.
1: श्रोते हो, रात्रीचे 8:04:50 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल, आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार. विद्यार्थ्यांना चर्चेसाठी येण्याचं आवाहन. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट्रात पडसाद. नीट पेपरफुटी प्रकरणी संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा 7 गडी राखून विजय. पेपरफुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. युवकांचं भविष्य हा सरकारसाठी सर्वोच्च प्राधान्याचा विषय असल्याचं त्यांनी आज समाजमाध्यमावर म्हटलं आहा.

0: तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना किंवा त्यांचं नुकसान करणाऱ्यांना सोडणार नाही असंही त्यांनी सांगितलं. अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालय स्थापन होतात, पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषांवर हा उपाय नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस जनता पार्टीनं दिली आहे. पेपरफुटीचे प्रकार रोखण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी अशी मागणीही त्यांनी केली. नीट परीक्षेचे पेपर फुटल्याप्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार असून विद्यार्थ्यांनी चर्चेला यावं असं आवाहन प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी केलं आहे.
1: It is my humble appeal to the students on education that the government is ready for talks whenever you want, at whichever hour of the day, and for as much length of time that you wish to. We are ready to discuss the issue on which the agitation has happened and all the other related issues as well. With an open mind and the talks can be held at the residence of Sri Lanka.
0: गेल्या 24 तासात आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना 4 वेळा चर्चेसाठी प्रस्ताव देण्यात आले, मात्र अद्याप त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही असं जितेंद्र सिंग यांनी सांगितलं. कोणत्याही समस्येवर संवादाविना तोडगा काढणं शक्य नाही, त्यामुळे विद्यार्थी प्रतिनिधींनी खुल्या मनानं चर्चेसाठी यावं. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांच्या घरी किंवा कार्यालयात चर्चा होऊ शकते असं आवाहन त्यांनी केलं. दिल्लीतलं काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन आणि त्यानंतरच्या घडामोडींचे पडसाद राज्यात उमटत आहेत. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून नाही, तर समाजातला रोष आणि अपेक्षांचं प्रतीक म्हणून बघावं असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्रधानमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ त्यांनी 2 तास मौनव्रत आंदोलन केलं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानं सरकार कोसळणार नाही, तर सरकारचं काम आणखी जबाबदार आणि परिणामकारक होईल असं ते म्हणाले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा निषेध केला आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ दोन्ही पक्षांतर्फे येत्या 26 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या तरुणाईवर पोलीस बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. त्यांनी आज काँग्रेसच्या शिष्टमंडळासह पोलीस महासंचालक आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि विद्यार्थ्यांवरच्या पोलिसी दडपशाहीच्या घटना थांबवण्याची मागणी केली. नीट पेपरफुटी तसंच जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीनं आज महाराष्ट्र बंद पुकारला होता. मुंबईत सायन पनवेल आणि सायन मुलुंड महामार्गावर वंचितच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. भायखळा, घाटकोपर, भांडूप, चेंबूर, गोवंडी, कांदिवली, सायन आदी भागात कडकडीत बंद, तर इतर भागात संमिश्र प्रतिसाद मिळाला. पोलिसांनी वंचितच्या सुमारे 3,500 कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. नागपूरच्या संविधान चौकात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सरकारविरोधात निदर्शनं केली. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, हिंगोली, वाशिम, परभणी, जालना, लातूर इत्यादी ठिकाणी बंदला प्रतिसाद मिळाला. जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्यांवर बळाचा वापर करणाऱ्या पोलीस कारवाईचा तसंच यादरम्यान झालेल्या सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा बॉम्बे बार असोसिएशननं निषेध केला आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ प्रकरणात अडकवण्याची धमकी देणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करून त्याची चौकशी करायचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याला पदावरून हटवण्यात आलं आहे. दरम्यान मुंबईत 18 ते 22 जुलै रोजी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान बेकायदा पद्धतीने एकत्र येणं आणि प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्यावरून 13 FIR दाखल केले असून 400 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही दोन्ही सभागृहांमध्ये नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून गदारोळ कायम राहिल्यानं दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेत कामकाज सुरू होताच घोषणाबाजीला सुरुवात झाली. नीट पेपरफुटी प्रकरणी राजकारण न करता सभागृहात चर्चा व्हावी हीच सरकारची भूमिका आहे, मात्र विरोधी पक्षांनी त्यासाठी अटी घालणं योग्य नाही, बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं. विरोधकांना चर्चा थांबवायची आहे, त्यामुळे ते अटी शर्ती घालत आहेत असंही ते म्हणाले. त्यावर आम्ही चर्चेपासून पळ काढत नाही, पण शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आधी घ्यावा, त्याशिवाय चर्चा होऊ शकत नाही अशी भूमिका विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी

0: गदारोळ सुरूच राहिल्यानं आधी तीनदा आणि शेवटी दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. लोकसभेत नीट पेपरफुटी प्रकरणी चर्चा करायची सरकारची तयारी आहे असं सांगून कामकाज चालू द्यायची विनंती सभापती ओम बिर्ला यांनी केली.
1: सदन हर मुद्दे पर चर्चा करने को तैयार है. आप प्रश्नकाल के बाद आइए, जिस नियमों के तहत भी आप चर्चा करना चाहते हैं सब दलों के साथ बैठकर हम चर्चा करने के लिए सरकार से भी बात करेंगे, सरकार भी चर्चा करने को तैयार है.
0: पण घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं दुपारी 12 वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. त्यानंतरही गोंधळ सुरू राहिल्यानं कामकाज पुन्हा दुपारी 2 वाजेपर्यंत आणि शेवटी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राष्ट्रीय प्रसारण दिवस आज साजरा होत आहे. 23 जुलै 1927 या दिवशी मुंबईहून पहिलं रेडिओ प्रसारण झालं होतं. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. 1956 याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ब्रीदवाक्याला खऱ्या अर्थाने सार्थ ठरवत आकाशवाणी आजही ज्ञान माहिती आणि मनोरंजनाचं कार्य अव्याहतपणे करत आहे. गेल्या 99 वर्षात रेडिओ ते दूरचित्रवाणी आणि आता डिजिटल स्ट्रीमिंग असा प्रसारण सेवेचा प्रवास झाला असून यापुढेही प्रसारभारती मनोरंजन माहिती आणि लोकशिक्षणात्मक कार्यक्रम सादर करत राहील असं प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी सांगितलं. आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी प्रसारभारतीच्या वेव्ज प्लॅटफॉर्मविषयी माहिती दिली. आकाशवाणी मुंबईतर्फे शताब्दी महोत्सवाच्या प्रारंभानिमित्त उत्सव नवचैतन्याचा हा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात बालगीतं कविता गायन तसंच संतूर आणि बासरी वादनाचा आनंद श्रोत्यांनी लुटला. भारतीय क्रिकेट संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्यात आज हरारे इथं सुरू झालेल्या पहिल्या T20 सामन्यात भारतानं झिम्बाब्वेवर 7 गडी आणि 40 चेंडू राखून विजय मिळवला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेनं निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 125 धावा केल्या. भारतातर्फे मयंक यादव आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी 2 तर शिवम दुबे आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. भारतानं अवघ्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 13 षटकं आणि 2 चेंडूत 126 धावा करत सामना जिंकला. भारताकडून सलामीला उतरलेल्या वैभव सूर्यवंशीनं सर्वाधिक 50 धावा केल्या. कॅनडातल्या ऑन्टारियो इथं विश्व कनिष्ठ गट वैयक्तिक स्क्वॉश स्पर्धेत भारताची अव्वल मानांकित स्क्वॉशपटू अनाहत सिंगनं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. तिनं मलेशियाची प्रतिस्पर्धी डॉईस ये सान ली हिचा उपउपांत्यपूर्व सामन्यात 11-4, 11-18, 11-3 असा 3 सरळ गेम्समध्ये पराभव केला. तिचा उपांत्यपूर्व सामना इजिप्तच्या हबीबा रिस्क हिच्याशी होईल. सिक्कीममध्ये नामची जिल्ह्यात समरडुंग इथं NHPC च्या प्रकल्पाचा निर्माणाधीन बोगदा कोसळल्यामुळे अडकलेल्या सर्व 25 कामगारांचे मृतदेह आज बाहेर काढण्यात आले. गेल्या 4 दिवसांपासून अविरतपणे केंद्र आणि सिक्कीम सरकारच्या विविध आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी एकत्र येत युद्धपातळीवर काम करून ही मोहीम राबवली. या दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी सिक्कीम सरकारनं 4 सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना केली आहे. संपूर्ण घटनेचा सखोल तपास करून पुढच्या 15 दिवसात आपला अहवाल सादर करण्याचे आदेश सरकारनं या समितीला दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार. विद्यार्थ्यांना चर्चेसाठी येण्याचं आवाहन. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट्रात पडसाद. नीट पेपरफुटी प्रकरणी संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचा 7 गडी राखून विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: श्रोतेहो, हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम उद्योग जगत. प्रायोजक आहेत भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र सांगली. या कार्यक्रमात आज आपण माइंड आयटी सर्व्हिसेसचे संस्थापक शिराउद्दीन शेख यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला प्रसारित करत आहोत. संवादक आणि निर्मिती सहाय्य वरदा हसबनीस यांचे आणि सादरकर्ते आहेत मुक्सित मुजावर.
3: उद्योग जगत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली. कारखाने वर्कशॉप गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा.

0: श्रोते नमस्कार. श्रोते हो, आजच्या डिजिटल युगात व्यवसाय, शिक्षण, रोजगार आणि संवाद या सगळ्याच क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानामुळे आमूलाग्र बदल घडला आहे. वेबसाईट्स, सॉफ्टवेअर, डिजिटल मार्केटिंग आणि सोशल मीडिया या तांत्रिक बाबी आता उद्योगाच्या प्रगतीचं महत्वाचं साधन बनले आहेत. आज आपण भेटणार आहोत माइंड इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस या कंपनीचे संस्थापक शिराजुद्दीन शेख यांना. वेबसाईट डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डिजिटल मार्केटिंग यासाठी ते काम करतात आणि 2013 पासून ते या क्षेत्रामध्ये आहेत. डिजिटल युगातील करिअर, व्यवसायाच्या संधी अशा विषयांवर विविध महाविद्यालयांमध्ये सुद्धा ते मार्गदर्शन करतात. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आजच्या काळात एखादा व्यवसाय हा डिजिटल प्लॅटफॉर्मवर असणं खूप गरजेचं झालंय, तर ही गोष्ट महत्वाची का आहे आणि डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजे नेमकं काय हे सुद्धा आपण सांगावं.
1: आजच्या डिजिटल युगामध्ये प्रत्येक बिझनेस हा डिजिटलाइज प्रेझेंट होणं खूप गरजेचं आहे, कारण हे नेसेसरी झालेले आहे. डिजिटल मार्केटिंग म्हणा, बिझनेस डिजिटल आयडेंटिटी झालं, तर डिजिटल आयडेंटिटी म्हणजे काय की त्या बिझनेसची वेबसाईट म्हणा, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जसं फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, सोशल मीडियाचे जे प्लॅटफॉर्म आहेत तिथं त्याची आयडेंटिटी जनरेट झाली की तो कस्टमरचा ट्रस्ट बिल्टअप करण्यासाठी खूप चांगला सोर्स आहे. म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक बिझनेसचा डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्याचा आयडेंटिटी असणं खूप गरजेचं आहे.
0: वेबसाईट आणि सोशल मीडिया पेज यामध्ये काय फरक असतो नेमका?
1: वेबसाईट आणि सोशल मीडियामधला नेमका फरक असं की वेबसाईट म्हणजे आपल्या जे बिझनेसची जी आहे ना, सिंगल क्लिकमध्ये पूर्ण बन जातं, म्हणजे आपलं ऑर्गनायझेशन आहे त्याची सिंगल क्लिकमध्ये पूर्ण आयडेंटिटी, एक प्रकारचं तुमचं ओन डिजिटल ऑफिस वेबसाईट म्हणू शकतो आपण. आणि वेबसाईट हे तुमचं आपल्या ऑर्गनायझेशनचं प्रिस्टेट मेंटेन करतं. तर मला असं वाटतं की वेबसाईट हे कस्टमर क्रिएट करण्यासाठी खूप चांगलं सोर्स आहे. आणि जे सोशल मीडियाचे पेजेस आहेत ते सोशल मीडियाचे पेजेस म्हणजे कस्टमरला अट्रॅक्ट करण्यासाठी एक सोर्स आहेत. म्हणजे सोशल मीडियाचे पेजेस कस्टमरला अट्रॅक्ट करतात आणि वेबसाईट कस्टमरला कन्वर्ट करतं, हे यातलं फरक आहे. जसं की आता ऑलमोस्ट ऑर्गनायझेशन आता डिजिटलाइज झालेले आहेत, त्यांचा सोशल मीडियाचा पेज आहे, तेथे ते कॉन्टेंट जनरेट करून कस्टमरला अट्रॅक्ट करतात. तर कस्टमर तिथं जातं, बघतं, त्यांना त्यांचे प्रोडक्ट सर्व्हिस त्यांना आवडतात, तर ते त्यांना आवडल्यानंतर ते अट्रॅक्ट झालेत. आता प्रत्येक जण काय करतात, गुगलवर विचारतात प्रत्येक गोष्ट, तर तिथं वेबसाईट दिसली त्यांची, तर ते सिंगल क्लिकमध्ये पूर्ण बंच, म्हणजे एक प्रकारचं डिजिटल ऑफिस असल्यासारखं ते दाखवतं. तुमची सर्व्हिसेस काय आहेत, तुमचा प्रोडक्ट काय आहे, या सगळ्या गोष्टी वेबसाईटच्या द्वारे ते बघतात. आणि वेबसाईट जितकी चांगली प्रोफेशनल असेल तितका चांगला तुमचा ट्रस्ट बिल्टअप होतो आणि तिथे कस्टमर कन्वर्ट होतो.
0: लहान उद्योग, दुकानं किंवा सेवा व्यवसाय करणाऱ्यांनी या डिजिटल माध्यमांचा वापर का करावा?
1: आता लहान असू दे किंवा मोठा असू दे, डिजिटल प्लॅटफॉर्म हे दोघांना समान संधी देतं. तर तिथं लहान उद्योजक म्हणा आणि मोठे उद्योजक म्हणा, तिथं त्यांचं प्रमोशन स्वतः करू शकतात आणि त्यांचे प्रोडक्ट म्हणा, सर्व्हिसेस म्हणा, काय ऍक्च्युअल ते बिझनेस करतात या माध्यमाच्या थ्रू जे आहे ते लोकांपर्यंत, कस्टमरपर्यंत पोहोचू शकतात, कस्टमरचा ट्रस्ट जनरेट करू शकतात. आता ट्रस्ट जनरेट झाला की बिझनेस ऑटोमॅटिकली होतो, सेल्स वाढत जातं. त्यामुळं लहान आणि मोठे दोन्ही जे व्यवसाय आहेत या माध्यमाचा उपयोग त्यांनी करावाच.
0: हॉस्पिटल्स, हॉटेल्स साठी सुद्धा सोशल मीडिया कितपत उपयोगी आहे?
1: हॉस्पिटल असू दे किंवा रेस्टॉरंट, हॉटेल असू दे, तर सोशल मीडिया खूप महत्वाचा आहे, कारण की तुम्ही ऑनलाईन आयडेंटिटी जनरेट करणं खूप गरजेचं आहे. आणि या माध्यमातून आज तुम्ही बघू शकता की रेस्टॉरंट फूड सेक्शन जे आहे, लोक आधी डोळ्यानं बघतात, म्हणजे डोळ्यानंच खातात, नंतर जाऊन प्रॅक्टिकली जाऊन फूड खातात, तर एक लक्झरीज आयटम ते जनरेट झालेला आहे. आम्हाला सुद्धा ते चॅलेंज आहे चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंट करणं, कारण आमच्या लिस्टमध्ये हॉस्पिटल म्हणा, हॉटेल्स म्हणा, रेस्टॉरंट, इतर भरपूर आपले इंडस्ट्रीमधले कंपनीज म्हणा आमच्या क्लायंट लिस्टमध्ये आहेत आणि आम्ही त्यांचं चांगलं काम करतोय. आणि जेवढं चांगलं ते रिप्रेझेंट होईल, एक एक्झाम्पल देतो, आमच्याकडे एक असा कस्टमर आहे जे तुम्ही तिथं गेला तर त्याचा बोर्डच दिसणार नाही, पण लोक आज तिथं स्वतःहून जातात, फाइंड आउट

0: जातात, गुगलनं ट्रॅक करून जातात. बाहेर बोर्ड नसलं तरी त्या रेस्टॉरंटला आज खूप गर्दी आहे. का? कारण की सोशल मीडियावर त्यांची खूप चांगली कॅम्पेनिंग आहे. ह्याचं कारण असं आहे की लोक सोशल मीडियावर बघतात, त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि त्या गोष्टीला प्रॅक्टिकली त्याचा अनुभव घेण्यासाठी तिथं रीच होतात. तर सोशल मीडियावर आज खूप चांगला त्यांचा प्रमोशन आहे. काही अशा गोष्टी आहेत की युनिक असतं, म्हणजे प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये युनिकनेस असतंच. ते काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करतात, नवीन लोकांना आवडतं. तर हॉस्पिटल असू दे किंवा इतर कुठलंही ऑर्गनायझेशन असू दे, जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं रिप्रेझेंटेटिव्ह झाला तिथं सोशल मीडियाच्या माध्यमातून, तर तुमचं ऑर्गनायझेशन डे बाय डे ग्रो व्हायलाच लागतं, होतं. आणि प्रॅक्टिकली ज्याचं फर्म आहे, त्याची कंपनी आहे, उद्योजक त्या गोष्टीला अनुभव त्याचा घ्यायला सुरू होतं. तर माझं असं म्हणणं आहे की क्षेत्र कुठलाही असू दे, तुमचं ऑर्गनायझेशन कुठलाही असू दे, तर स्वतःला डिजिटलाइज करा, डिजिटल आयडेंटिटी जनरेट करा. आणि आयडेंटिटी जनरेट केल्यानंतर ऑटोमॅटिकली अनुभव तुम्हाला मिळेल की आपला बिझनेस डे बाय डे ग्रो व्हायला लागलाय. कारण की बिझनेस करणं फक्त पैसा कमवणं नाही आहे, तर बिझनेस एक फन आहे. जोपर्यंत तुम्ही त्याला चांगल्या पद्धतीने चांगल्या सिस्टीमनी एक्झिक्यूट करत नाही, तोपर्यंत त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसणार नाही. तर माझं एवढंच म्हणणं आहे की अजून सुद्धा तुम्ही डिजिटलाइज झाला नसाल तर नक्की डिजिटलाइज व्हा आणि त्याचा अनुभव घ्या.
1: बरेच व्यवसाय अजूनही ऑनलाइन नाही आहेत, तर त्यामागची काय कारण असू शकतात?
0: आता बरेचसे व्यवसाय ऑनलाइन आहेत पण काही अजून येत नाही आहेत. तर त्याचं कारण मला असं वाटतं की काही टेक्नॉलॉजी बद्दलची त्यांची भीती असेल, किंवा या माध्यमाचा यूज केल्यानंतर किंवा आपण काम दिलो की जास्त खर्च येईल असं त्यांना वाटत असेल, किंवा ऑनलाइन सिस्टीममध्ये काम करत असताना त्यांना माहीतच नसेल त्या सिस्टीमचा, त्या टेक्नॉलॉजीचा माहीतच नसेल. तर मला असं वाटतं या तीन गोष्टीबद्दल कमतरता असल्यामुळे ते या अजून प्लॅटफॉर्मला युजच केला नाही किंवा येत नसतील.
1: एखादी वेबसाईट ही विश्वासार्ह आहे किंवा नाही हे आपण कसं ओळखायचं, म्हणजे काही वैशिष्ट्य त्यासाठी?
0: आता वेबसाईट ही सध्याची काळाची गरज आहे. तर त्यामध्ये जितकं चांगलं प्रोफेशनली तुम्ही प्रेझेंट होता तितकं कस्टमर्सचा ट्रस्ट जनरेट करतात. आता ते दिसायला जे आहे ना सोबर असणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट काय, ते सिक्युअर असणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की 85% जे वेबसाईट बघितलं जातं ना ते मोबाईल थ्रू बघितलं जातं. तर मोबाईल फ्रेंडली वेबसाईट आपली असणं खूप गरजेचं आहे. तर विश्वास किंवा ट्रस्ट जनरेट करण्यासाठी हे खूप गरजेचं आहे. मोबाईल फ्रेंडली वेबसाईट म्हणजे की आता वेबसाईट जे आपण बनवतो ते बनवत असताना ते सगळ्या प्लॅटफॉर्मला फिट व्हावी या पद्धतीची वेबसाईट असणं गरजेचं आहे. तर ती वेबसाईट जर तुम्ही मोबाईलवर बघितला तर ते ऑटोमॅटिकली मोबाईलला फिट होते. ते तुम्ही टॅबवर बघितला, टॅबलेटवर, तर ते ऑटोमॅटिकली त्याच्यावर फिट होते. आणि जर तुम्ही लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर बघितला तर ते फिट होते. तर अशी वेबसाईट बनवणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट काय की ती युजर फ्रेंडली असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तिथं ज्या गोष्टी कस्टमरला हव्या आहेत त्या गोष्टी तिथं इमिडिएटली दिसणं आणि ते तिथलं गोष्टी ती इमिडिएटली त्यांना मिळणं हे गरजेचं आहे. कित्येकदा असं होतं की वेबसाईट बनवलं जातं परंतु जे पाहिजे हे कस्टमरला ज्यासाठी तो आलेला आहे तिथं तो तिथे लँड झालेला, तिथं त्या गोष्टी त्याला भेटतच नाहीत. त्यामुळे कित्येकदा असं होतं की ती वेबसाईट असून सुद्धा ती त्याला ट्रस्ट बिल्टअप होत नाही.
1: काय आहे प्रोसेस वेबसाईट डेव्हलपमेंटची?
0: वेबसाईट ऍक्च्युअल काय असतं तुम्हाला खरं तर सांगतो की हे गुगलवर सर्च इंजिनवर जे आपण सर्च करतो, सर्च केल्यानंतर जे एखादा ऑर्गनायझेशन आहे ते कुठलंही ऑर्गनायझेशन असून ते प्रत्येकाला वेबसाईटची गरज आहे. आता वेबसाईट हे एक फॉर्म असतं www.in, तर हे शेवटचा जो एक्सटेन्शन आहे .in, .com, .net, तर हे समजण्यासाठी आहे की बाबा समोरची एक वेबसाईट सिंगल क्लिक मध्ये पूर्ण बंच देते. तर हे वेबसाईट बनवणं जरुरीच आहे. आत्ताचं काळ डिजिटलाइज होणं गरजेचं आहे. प्रत्येकाला त्या प्लॅटफॉर्मचा युज करणं खूप गरजेचं आहे.
1: वेबसाईट तयार करताना साधारण होणाऱ्या चुका कुठल्या आणि त्या कशा टाळायला हव्यात?
0: आता साधारण वेबसाईट बनवत असताना मोस्टली जे चूक होते ते मला असं वाटतं की तिथं जी इन्फॉर्मेशन आहे ती आउटडेटेड नसावी, अपडेटेड असावी. आणि दुसरी जी गोष्ट आहे ती डिझाईन जी आपण जे बनवतोय ते पुअर डिझाईन असावं, अट्रॅक्टिव्ह डिझाईन असावं. जितकं तुमचं प्रोफेशनल आणि अट्रॅक्टिव्ह वेबसाईट असेल तितका जास्त कस्टमर तिथं एंगेज होईल आणि ते बघायला त्याला समजेल. काही वेळा आपण डिझाईनच्या मार्फत सुद्धा तिथं आपण प्रेझेंट होऊ शकतो आणि इन्फॉर्मेटिक इन्फॉर्मेशन थ्रू पण आपण लोकांना समजू शकतो की ऍक्च्युअल आपली काय इन्फॉर्मेशन आहे. तिथं हिस्ट्रीच्या इन्फॉर्मेशन म्हणजे आपण किती काळापासून ही गोष्ट आपण देतोय, सर्व्हिस देतोय, तर हे पण आपण तिथं दाखवणं गरजेचं आहे. आता या गोष्टीसाठी आपण चांगल्यारीत्या तिथं प्रेझेंट होणं खूप गरजेचं आहे. कित्येकदा म्हणजे वेबसाईट बनवत असताना ह्या चुका

0: की प्रोफेशनली वेबसाईट केली जात नाही, आउटडेटेड इन्फॉर्मेशन तिथं असते. आणि ती जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की मोबाईल फ्रेंडली नसते ती वेबसाईट, तर मोबाईलला अलाइनमेंट होणं खूप गरजेचं आहे. कित्येकदा असं असतं की जुना डाटा तसंच असतो, वेबसाईटवर लक्ष नाही. तर माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक उद्योजकानं, म्हणजे त्याची जर वेबसाईट आहे, ऑर्गनायझेशनची वेबसाईट असेल, तर त्या वेबसाईटवर त्याचं लक्ष असणं खूप गरजेचं आहे. ते एक वन टाईप ऑफ मीडिएटर आहे कस्टमर आणि तो ऑर्गनायझेशनचा एक दुवा आहे, म्हणजे तो आपल्याला इंट्रोड्यूस करायला लागलाय. तर ते खूप चांगल्या पद्धतीनं प्रोफेशनली असणं गरजेचं आहे, त्यामुळे त्याचा ट्रस्ट बिल्डअप करण्यासाठी ते माध्यम ठरू शकतं.
1: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे या क्षेत्रामध्ये काही बदल झालाय?
0: AI झाल्यानंतर खूप सारा बदल झालेला आहे, कारण की AI जे टूल्स आहेत ते आता फास्टर आणि स्मार्टर या गोष्टीला बनवलेलं आहे. तर इन्फॉर्मेशन खूप चांगली ते दिल्यानंतर त्यामध्ये सुधारणा झालेली आहे डिझाईनमध्ये आणि इतर गोष्टीमध्ये. तर AIमुळे बरंच डेव्हलपमेंट बदललेलं आहे.
1: वेबसाईट डेव्हलपमेंट आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, त्यामधला काय फरक आहे आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा उद्योजकांना कसा फायदा होऊ शकतो?
0: आता सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट म्हणजे एक सिंपल त्याची डेफिनेशन किंवा व्याख्या बिझनेससाठी काय आहे, तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट म्हणजे व्यवसायासाठी जे गरजेनुसार डिजिटलाइज सिस्टीम तयार करणं आणि या सॉफ्टवेअरचा यूज करून ऑर्गनायझेशनमध्ये ज्या ह्युमन एरर्स आहेत ते कमी करण्यासाठी याचा उपयोग केला जातो, आपली प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. तर सॉफ्टवेअर बरेचसे आपल्या व्यवसायाला उपयोग असतात. जास्तीत जास्त चालणारे जे सॉफ्टवेअर आहेत, ERP सिस्टीम सॉफ्टवेअर आहे, CRM सॉफ्टवेअर आहे, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे, असे जे सॉफ्टवेअर्स आहेत ते प्रोडक्टिव्हिटी हाय करतात आपल्या ऑर्गनायझेशनची.
1: बऱ्याच प्रकारचे मोबाईल ऍप्लिकेशन्स आणि क्लाउड कॉम्प्युटिंग, तर याचा काय उपयोग किंवा परिणाम होतो उद्योगांवर?
0: आता AI, क्लाउड कॉम्प्युटिंग किंवा मोबाईल ऍप्लिकेशन याचा बरंच जे आहे उपयोग होतो. AI जे मी जसं सांगितलं की स्मार्टर आणि फास्टर हे आपल्या त्या ऑर्गनायझेशनला बनवतं. डिसिजन मेकिंगसाठी AIचा जास्त उपयोग केला जातो, इन्फॉर्मेशन खूप चांगली ती देतं. क्लाउड कॉम्प्युटिंग काय आहे की डाटा ॲक्सेस आपण कुठूनही करू शकतो, याचा खूप चांगलं यूज होतो क्लाउड कॉम्प्युटिंगचा. आणि तिसरं जे आहे तुम्ही बोला मोबाईल ऍप्लिकेशन, आता मोबाईल ऍप्लिकेशनचं बरंचसं काही यूज आहे. जर मोबाईल ॲप असेल तर तुमचा सेल्स खूप जास्त वाढतं असं आहे.
1: डिजिटल मार्केटिंग सध्या हा एक शब्द खूप प्रचलित आहे, तर हे म्हणजे नेमकं फक्त जाहिरात असं आहे का ही संकल्पना आणखी व्यापक आहे, याविषयी काय सांगता येईल?
0: नाही, डिजिटल मार्केटिंग फक्त जाहिरात नाही आहे, हे फक्त ऍडव्हर्टाइजमेंटचा एक भाग आहे असं म्हणू शकतो आपण मार्केटिंगचा. परंतु डिजिटल मार्केटिंग हे कस्टमर बरोबर रिलेशनशिप बिल्टअप करण्याचा एक माध्यम आहे, ट्रस्ट बिल्टअप करण्याचा एक माध्यम आहे. आधी कसं होतं, आधी ट्रेडिशनल मार्केटिंग होतं, आता डिजिटल मार्केटिंग आहे. यामध्ये बरंच फरक आहे. ट्रेडिशनल मार्केटिंग अजून सुद्धा करतात काही लोक, पण आता सकाळी उठल्यानंतर लोक मोबाईल बघतायत आणि संध्याकाळी झोपेपर्यंत त्यांच्या हातात मोबाईल आहे आणि त्यात जास्तीत जास्त यूज त्यांचा सोशल मीडियाचा आहे. तर या सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म इन शॉर्ट जे आहे ना डिजिटल मार्केटिंगचा आहे. आता डिजिटल मार्केटिंगमध्ये त्यामध्ये काय येतं की वेबसाईट डेव्हलपमेंट होतं, त्यानंतर सोशल मीडिया मार्केटिंग येतं, ईमेल मार्केटिंग येतं, ब्रँडिंग येतं, प्रमोशन येतं. या सगळ्या गोष्टी कस्टमर बरोबर रिलेशनशिप स्ट्रॉंग करतात आणि कस्टमरच्या जे ट्रस्ट आहे ते बिल्टअप करतात. तर हे फक्त मार्केटिंग नसून हे बऱ्याचशा कामाचा माध्यम आहे असं मी म्हणू शकतो.

0: माइंड इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसचे शिराजुद्दीन शेख यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. आज या मुलाखतीचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला, याचा दुसरा आणि अंतिम भाग जरूर ऐका येत्या गुरुवारी सकाळी 9:10 उद्योग जगत या कार्यक्रमात.
1: श्रोतेहो, रात्रीचे 8:30 झाली आहेत. थोड्या वेळात संसद समीक्षा, यानंतर 8:45 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड, 9:45 इनसाईट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात येतील. आम्ही ते सुरक्षित करत आहोत.
2: आज भारी हंगामा किया जिसके कारण कार्यवाही दिनभर के लिए स्थगित कर दी गई. संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू ने कहा कि सरकार ने कल भी सदन चलने देने के लिए विपक्षी सदस्यों से अपील की थी. कांग्रेस और विपक्ष के अन्य दलों के नेताओं से उन्होंने व्यक्तिगत स्तर पर बातें की हैं कि आपका जो सुझाव है उस पर लोकसभा अध्यक्ष के माध्यम से सरकार चर्चा करना चाहती है.

गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी, माणूस शोधतो मी. गर्दीत वासनांच्या प्रीतीस शोधतो मी, माणूस शोधतो मी. छायेत महामृत्यूच्या जीवनास शोधतो मी, माणूस शोधतो मी. अंधार दाटताना दिवलीस शोधतो मी, माणूस शोधतो मी. कोण बाबा तू काय शोधतोयस? मी माणूस. माझं नाव माणूस, बापाचं नाव माणूस, जात माणूस. मी माणसाला शोधतोय. माझा माणसाचा शोध जारी आहे.

0: कोण बरोबर ते?
1: हा मानवी अस्तित्वाचा आधी हुंकार आहे, माणसाच्या परिचयाची निशाणी आहे, माणसाच्या कथेचा आरंभ आहे, माणूस नावाच्या नाटकाची नांदी आहे, हा टाहो म्हणजे अस्तित्वाचा संघर्ष, हा टाहो म्हणजे अभिव्यक्तीचा संघर्ष।

0: कोण रडते हे?
1: माणूस.
0: पण कशासाठी?
1: हे माणसाची माणसाला हा काय?
0: कोण याला उत्तर देईल?
2: तुला तरी कामधाम आहे का बेकार? म्हणजे आपला रिकामा?
1: मी रिकामा नाही आहे बाबा. मी छान छान गोष्टी सांगू शकतो. मला छानशा गोष्टी येतात. ऐकशील? सांगू तुला.
2: कुठली गोष्ट? पर्वतांची आणि स्वर्गाची नको, राजाच्या आणि राण्यांची नको, जंगलांची आणि प्राण्यांची नको, पशुपक्ष्यांची नको. मला माणसांची गोष्ट सांग. माणसांची.
1: ऐक तर मग. आपला देश एवढा मोठा, त्यामध्ये नाना प्रांत आहेत. तामिळनाडू प्रांताची ही गोष्ट आहे.
2: तामिळनाडू?
1: बरं आहे तर.
2: नाडू म्हणजे देश. तामिळ भाई पोंगल उत्सव करतात. पोंगल म्हणजे तांदूळाची खीर.
1: तिथं कल्लार नावाचे अर्धरंग लोक आहेत. कल्लार शब्दाचा तामिळ अर्थ आहे चोर, धंदेवाईक, दरोडेखोर.
2: मला सांग ही गोष्ट. त्यांना बैलांच्या झुंजी लावण्याचा मोठा शोक.
1: हो ना?
2: हो.
1: कल्लार ही शूरवीरांची जमात, योद्ध्याची जात. चोर राजाच्या पदरी जे तिरंगी सैन्य होत, त्यात सर्वात अधिक लढले जाण्याचे लोक म्हणजे कल्लार.
2: असं होय.
1: रणात तुतारी फुंकली गेली की कल्लार योद्धे शत्रूची दाणाबाण उडवून टाकायचे. सारा दक्षिण भारत त्यांच्या तेजस्वी घोड्यांच्या टापाने नुसता दुमदुमून निघाला होता.
2: ही झाली इतिहास कथा.
1: आजचं सांगू? एवढी शूरवीर मंडळी, पण आज रोजंदारीवर राबणारे मजूर झालेत. उरल्यात फक्त आठवणी. काप केले, भूक उरलीत.

0: सांगा गं, मी खुश आहे बघा तुझ्यावर.
1: असं मग काय द्याल मला
0: वेळे? आता मी काय देणार तुला तूच सांग. कस
1: मला ना मला लाज वाटते. तुम्हाला आज काय झालं कोण जाणे, नेहमी कधी अशी थट्टा करत. पण एक विचारू?
0: विचार ना.
1: तुम्हाला कशी कळली आनंदाची गोष्ट?
0: वेणाबाई कशी कळली? अगं वेंढळा म्हणूनच नाही का परवा सांगितलं, बागल्या खेपेला चकवलंस ना, म्हणून आपलं म्हणालो की बाप्पा या खेपेला तरी माझ्या मनाचं कर.
1: इश्य खरंच क्यों हे हो काय
0: काय
1: काय? पण आपण नाव काय ठेवायचं? सुचवा ना एखादं छानसं नाव.
0: हेच तर मजा आहे बघ. पण आपण आज काहीही सांगणार नाही.

0: आरोपी दवाई सुरू घेतलं तरी तीस ते चाळीस हजार रुपये मोजावे लागतील. काय हे सगळं?
1: अहो अहो, त्या पंथामुळे कळलं का तुम्हाला? तिच्या वडिलांनी दहा पेय फोन कमी केलं होतं, पण दिलं मात्र नव्हतं. तर तिच्या मुलांनी तिला घरातून उकळून दिलं की
0: दोन वर्ष गुरासारखी राब राब राबली ती. एक तुला सोनं जमा केलं, मग कुठं तिच्या नवऱ्याने तिला घरात घेतलं.
1: हा हुंडा नाही, हा पापाचा हुंडा आहे. पापाचा कमी म्हणून मिळणारा साप आहे, धकधकत्या जखमेसारखा. यातून कोणाचीही टिका नाही.

0: या लग्नाचा सोहळा आठवतो तुम्हाला?
1: आठवतो ना, सुलक्षणा बाई आठवतो.
0: कळलं रे, कळलं. तरुणाचा मर्द सुलक्षणा होतं काय? सुलक्षणा काय म्हणली?
1: हे बघ,

0: ini kamu pun bawa saya dong.
1: Malah saya yang mau itu.
0: भगवंताची बायको मरते आणि दुर्दैवी माणसाचा घोडा हरवते.

अम्मा मी प्रत्येक स्वामी तुला आज्ञा करतोय. तुला जर मुलगी झाली तर ती तू माझ्या स्वाधीन करतोय. मी छोकरी बाहेर खाट टाकून असलं केल्याशी खरंच चांगला निरोप दे.

0: आता मुलीचा आवाज चेहऱ्याचा ठरवलाय.
1: यावर उपाय काय?
0: हा आवाज कसा टाकतो राहील?
1: हा मानवाचा आवाज आहे.
0: हा माणसाचा अस्मितेचा आवाज आहे.

0: कशासाठी आलात?
1: तुम्हाला मुलगी झाले
0: आम्ही त्या आनंदात सहभागी व्हायला आलो.
1: काय
0: थप्पा करताय त्या गरीबाची?

0: दुर्भाग्याची गोष्ट झाली. आपण आपण या गोष्टीला मान्यता दे.
1: बर तुम्ही म्हणताय तर मला मान्य आहे.
0: या मुलीला आपण समाजाची मुलगी म्हणून मान्यता देऊया. ही मानवी येणारा किरणांना नवा प्रकाश देईल.

0: आत्ताच आपण नभोनाट्य ऐकलत टाहो. लेखक प्राध्यापक विश्वास पाटील. यातील भूमिका आणि कलावंत. आवाज एक सतीश पप्पू. आवाज दोन चंद्रकांत भोंजाळ. कुप्पू स्वामी. दत्ता सरदेशमुख. अन्नामल सुषमा प्रधान. सादर करते होते लियाकत अली सय्यद.
1: श्रोतेहो नभोनाट्य आपण ऐकलत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
2: भारताचे माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेला संवाद मन की बात रविवार दिनांक 26 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता. त्यानंतर लगेचच त्याचा मराठी अनुवाद. मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल त्याच दिवशी रात्री ठीक 8 वाजता मन की बात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. श्रोतेहो याबरोबरच आता आम्ही प्रसार भारतीच्या वेव्स OTT या प्लॅटफॉर्म वर सुद्धा उपलब्ध आहोत. आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
1: श्रोतेहो रात्रीचे 10 वाजत आले. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. गायिका सुनंदा आपटे. राग आहे भूप कल्याण.

श्रोते हो नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. हे आकाशवाणीचे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 10:58 झालेले आहेत. श्रोते हो यानंतर रात्री ठीक 11 हिंदी बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात येतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.